नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye-bye.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले कांचन या विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. कांचन म्हणजे सोनं. एकदा हा संबंध डोंगरच सोन्याचा झाला होता आणि म्हणूनच याला कांचन हे नाव प्राप्त झालं. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ आणि त्यांचा शिष्य गोरक्षनाथ हे फिरत फिरत एका गावी आले. त्यांना कळलं की त्या राज्याचा राजा आजच मृत पावला आहे. सर्व लोक हळहळत होते. मच्छिंद्रनाथांनी आपल्या सामर्थ्याने राजाच्या शरीरात प्रवेश केला. राजा जिवंत झाला. प्रजा आनंदली. पण स्वतःचं शरीर सोडून मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात शिरले तर ही गोष्ट फार महागात पडेल हे गोरक्षनाथांना जाणवलं. मग त्यांनी युक्ती योजली. राजाला नाच गाण्याची फार आवड. राजापुढे नाचणाऱ्या नर्तकींबरोबर गोरक्ष पखवाज वादक म्हणून गेला आणि नाच सुरू झाल्यावर पखवाजातून चलो मच्छिंदर गोरक्षाया असे बोल उमटवले. संन्याशी वृत्तीच्या मच्छिंद्रनाथांनी शिष्याचं म्हणणं ऐकलं आणि राजाचा देह सोडून परत स्वतःच्या शरीरात प्रवेश केला आणि हे दोघे ते गाव सोडून निघून गेले. या अरण्यात राहणाऱ्या या साधूंना तपस्येसाठी निवांत जागा मिळाली. बऱ्याच कालावधीनंतर तपस्येतून मच्छिंद्रनाथांना परीस प्राप्त झाला. परीस म्हणजे ज्याच्यामुळे ज्या वस्तूला हा

कांचन हे नाव ज्या डोंगराला प्राप्त झालं त्या परिसरात या गुरु शिष्यांची जोडी आली असताना अशी संधी प्राप्त झाली. प्राप्त विधीसाठी जाताना मच्छिंद्रनाथांनी आपली झोळी गोरक्षनाथांकडे ठेवली. या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी झोळीतला परीस काढला आणि फेकून दिला. काही वेळानंतर मच्छिंद्रनाथांच्या हे लक्षात आलं तेव्हा ते खूप रागावले. जेव्हा ते शांत झाले तेव्हा गोरक्षनाथांनी आपल्या कमंडलू मधील तीर्थ जवळच्या डोंगरावर शिंपडलं. बघता बघता सबंद डोंगर उजाळून निघाला, तो सोन्याचा झाला. सूर्यकिरणांनी तो झळाळून गेला. मच्छिंद्रनाथांना आपली चूक उमगली. हा डोंगर असाच सोन्याचा राहिला तर अनर्थ होईल हे समजून गोरक्षनाथांनी तो परत पहिल्यासारखा केला आणि म्हणूनच या डोंगराला नाव पडलं कांचन. पुढे हा कांचन गड बनला. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याच्या परिसरात एक महत्वाची घटना घडली. मोगलांचा सूरत या बंदरात मोठा व्यापार चाली, त्यामुळे गुजरात येथील सूरतला फार महत्व होतं. औरंगजेबाची व्यापारी राजधानी असं त्याला म्हटलं जाई, त्यामुळे या शहराची श्रीमंती फारच मोठी होती. ही सूरत शिवाजी महाराजांनी दोनदा लुटली, प्रथम 1664 मध्ये तर नंतर 1670 मध्ये. दुसऱ्या वेळी शिवाजी महाराज सुरतेला आले तो दिवस होता दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा. महाराजांना अफाट संपत्ती मिळाली. होन, मोहरा, हिरे, मोती, सोनं, चांदी अशी किमती 2 कोटीची लूट मिळाली. महाराज ही लूट घेऊन स्वराज्यात निघाले. ते पेठेस आले. मुअज्जमने ही वार्ता बुराणपुरास असलेल्या दाऊद खान कुरेशीला कळवली आणि महाराजांवर चालून जाण्यास फरमावलं. अफाट सैन्यानिशी दाऊद खान बुराणपूरहून बागलाणकडे निघाला. 16 ऑक्टोबर 1670 रोजी मोगलांचं सैन्य चांदवड जवळ आलं. याच वेळी महाराज आणि त्यांचे सैन्य कांचनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कंचन मंचनचा घाट उतरत होते. मोगली सैन्य समोर आलं. पहाटेची वेळ. महाराजांची 10,000 फौज युद्धास सज्ज होती, कारण महाराजांना मोगली सैन्य आल्याचं हेरांकडून आधीच कळलं होतं. शिवाय सुरतेची लूट 5,000 सैन्यासह राजगडाकडे पाठवूनही दिली होती. शिवाजी महाराजांबरोबर प्रतापराव गुजर, व्यंकोजी पंत, आनंदराव असे खासे वीर होते. स्वतः महाराज अंगात चिलखत चढवून दोन्ही हातांनी पट्टे चढवून सज्ज होते. इखलास खान आघाडीवर होता. घनघोर युद्ध भडकलं. दोन्ही बाजूंनी सैन्य शिकस्तीने लढत होत. इखलास खान पडला, त्याची जागा दाऊदनं घेतली. युद्ध तर भयंकर चालू होत. 2 प्रहर तुफानी युद्ध झालं आणि अखेर मराठ्यांचा जय झाला. 3,000 मोगल ठार झाले. लूट आणि पाडाव केलेले घोडे घेऊन महाराज कुंजरगडावर गेले. यशाच्या जोशात कारंजा, बहादरपूर ही व्यापारी गावे लुटीत. अहिवंत, खळ्या, जावळ्या, मार्कंड्या हे किल्लेही जिंकून घेतले. तर त्याच वेळी मोरोपंतांनी त्र्यंबकगड जिंकून सीमा गोदावरीच्या उगमापर्यंत पोहोचवल्या. चालेर, मुल्हेर स्वराज्यात दाखल झाले. हा सारा दिग्विजय कांचन पासूनच सुरू झाला, म्हणून कांचनला फार महत्व आहे. इंग्रजांशी मराठ्यांचे युद्ध 1818 मध्ये त्र्यंबकगडासाठी झाले आणि त्र्यंबकगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. याबरोबर जवळचे 17 किल्लेही इंग्रजांकडे विनासायास गेले. त्यामध्ये हा कांचनही होता. अजंठा सातमाळ रांगेतील हा आणखी एक किल्ला चांदवडच्या वायव्येस 10 मैलावर आहे. हा खड्या चढणीचा किल्ला आहे. उत्तरेच्या बाजूने वाट आहे. अवघड चढण चढून गेलं की पठार लागतं. मग झुडपातून वाट काढत वर जावं लागतं. मात्र वर फारसं काही नाही. बरीच खोदीव टाकी आणि कोरलेली तळघरे हे जुनेपणाचे साक्षीदार. तर पडझड झालेली तट

तटबंदी आणि दोन दरवाजे हे इतिहासाचे साक्षीदार. गडाच्या पूर्वेकडील उंच भागास नंदी बैल असं म्हणतात. त्या दोन पाण्याची टाकी म्हणजे जोड टाके आहेत आणि पायथ्याशी आहे कांचना मांचनाची खिंड. असा हा सोन्याचा इतिहास लाभलेला कांचन आणि कचना किल्ला पाहायला हवा, कारण स्वतः शिवाजी महाराजांनी या कांचनबारीच्या लढाईचं नेतृत्व केलं होतं. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

pretty angel. Oh, my heart's broken. Find her.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: चला भटकंतीला श्रोता हो नमस्कार शुभ सकाळ स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM वरील चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल आपलं मनापासून स्वागत करते. रविवारची ही सुंदर सकाळ आणि आज मनात आलंय की चला जरा रोजच्या धावपळीपासून दूर जाऊया, शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊया, डोंगरांच्या कुशीत जाऊया आणि निसर्गाला अगदी जवळून अनुभवूया. मंडई, आजची आपली भटकंती थोडी खास आहे कारण आज आपण जातोय अशा ठिकाणी जिथे पोहोचण्यासाठी गाडी तुम्हाला पूर्णपणे घेऊन जाणार नाही. शेवटचा टप्पा तुम्हाला स्वतःच्या पायांनी पार करावा लागणार आहे. आज आपण चढणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं हे शिखर समुद्र सपाटीपासून तब्बल 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट उंच आहे. म्हणूनच कळसुबाईला अनेकदा महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असंही म्हटलं जातं बरं का. पण कळसुबाई फक्त उंचीमुळे खास नाहीये, इथे आहे साहस, निसर्ग आणि श्रद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला दिलेलं एक आव्हान. आजच्या आपल्या भटकंती या शो मध्ये कळसुबाईची संपूर्ण सफर आपण करणार आहोत. कळसुबाई बद्दल सगळं काही आपण जाणून घेणार आहोत. तर मग मनाने बॅग पॅक करा, पायात ट्रेकिंगचे शूज घाला आणि माझ्यासोबत निघा महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराच्या दिशेनं. पण या साहसी प्रवासाची सुरुवात करूया एका सुंदर गाण्यानं.

मंडळी एखाद्या डोंगराला फक्त त्याची उंची ओळख देत नाही तर त्या डोंगराशी जोडलेल्या कथा श्रद्धा आणि लोकांचं नातंही त्याला एक वेगळी ओळख देतं. कळसुबाई शिखराबद्दलही अशीच एक लोककथा सांगितली जाते. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार कळसुबाई नावाची एक स्थानिक मुलगी गावकऱ्यांना मदत करत असे. तिच्या अचानक गायब झाल्यानंतर तिच्या स्मरणार्थ शिखरावर मंदिर उभारण्यात आलं अशी स्थानिक मान्यता आहे. आजही शिखरावर कळसुबाई देवीचं छोटंसं मंदिर आहे आणि अनेक भाविक श्रद्धेनं इथे येतात. आता जरा कल्पना करा, एकीकडे उंचच उंच सह्याद्री, आजूबाजूला अथांग निसर्ग आणि त्या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर एक छोटंसं मंदिर. ट्रेक करून जेव्हा आपण शिखरावर पोहोचतो तेव्हा शरीर थकलेलं असतं, पाय दमलेले असतात, पण मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आणि आजूबाजूचा निसर्ग पाहिल्यानंतर तो सगळा थकवा कुठेतरी मागे पडतो. विशेषतः नवरात्रीच्या काळात कळसुबाई मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक येतात अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विभाग देतं. त्यामुळे कळसुबाई हे केवळ ट्रेकर्सची जागा नाही तर श्रद्धेचंही महत्वाचं स्थान आहे. म्हणूनच कळसुबाईकडे पाहताना आपल्याला तीन गोष्टी एकत्र दिसतात, साहस, निसर्ग आणि श्रद्धा. आणि कदाचित म्हणूनच कळसुबाईवर जाणारा प्रत्येक माणूस वरून खाली उतरताना फक्त फोटो घेऊन येत नाही तर मनात एक वेगळीच आठवण घेऊन येतो. श्रद्धा, हो आता वेळ झाली एक सुंदर गाणं ऐकण्याची. ऐकूयात हे छानसं गाणं.

मंडई। आता अनेक जण विचारत असतील कळसुबाईला जायचं तरी कसं, तर कळसुबाईच्या ट्रेक साठी बारी हे बेस्ट व्हिलेज मानलं जातं। इथूनच शिखराच्या दिशेनं ट्रेकला सुरुवात होते। महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार बारी गाव रस्त्यानं पोहोचण्यासारखं आहे आणि राज्य परिवहन बसचीही सुविधा उपलब्ध आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातून स्वतःच्या वाहनानं जात असाल तर अकोल्याच्या दिशेनं पुढे जात कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावाकडे जाता येतं। स्वतःचं वाहन असेल तर प्रवासात आजूबाजूचा निसर्ग अनुभवता येतो आणि वेळेचं नियोजनही आपल्या सोयीनुसार करता येतं। पण मित्रांनो, इथे एक महत्वाची गोष्ट आहे बरं का, कळसुबाई म्हणजे फक्त जाऊया आणि फोटो काढूया असं ठिकाण नाहीये, हा ट्रेक आहे। म्हणून निघताना आरामदायी कपडे, चांगलं ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज, पुरेसं पाणी आणि थोडं खाणं सोबत ठेवणं महत्वाचं आहे। महाराष्ट्र पर्यटन विभागही पुरेसं पाणी आणि योग्य ट्रेकिंग गिअर सोबत ठेवण्याचा सल्ला देतो। आणि हो, पावसाळ्यात जायचं असेल तर हवामानाचा अंदाज नक्की तपासा, कारण हिरवाई जितकी सुंदर तितकीच पायवाट निसरडीही होऊ शकते। म्हणून भटकंती करायची पण तयारीनिशी। चला आता ऐकूयात एक छानसं गाणं।

श्रोते हो, आपण पोहोचलो आहोत बारीगावात आणि इथून सुरू होते आपली खरी कळसुबाई भटकंती. सुरुवातीला वाटतं चला सहज चढूया, पण जसं जसं आपण वर जाऊ लागतो तसं तसं जाणवतं की हा ट्रेक आपली खरी परीक्षा घेणार आहे. कधी मातीची वाट, कधी दगड, कधी गवताळ परिसर, तर काही ठिकाणी चढ अधिक तीव्र. कळसुबाईचा ट्रेक मध्यम अवघड स्वरूपाचा असून वाटेत खडकाळ भाग आणि उंच चढाव आहेत. शिखराच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर शिड्यांचाही वापर करावा लागतो आणि इथेच या ट्रेकची खरी मजा सुरू होते. आपण काही अंतर चढतो, मग थोडं थांबतो, पाठीमागे वळून पाहतो आणि अचानक लक्षात येतं की आपण किती उंच आलोय. खाली दिसणारं बारीगाव, दूरवर पसरलेली हिरवाई, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि मध्ये आपण. तो क्षण खूप खास असतो. मित्रांनो, ट्रेकिंग मध्ये एक सुंदर गोष्ट असते, तुम्हाला प्रत्येक पाऊल स्वतः टाकावं लागतं. कोणी दुसरं तुमच्यासाठी तो डोंगर चढू शकत नाही आणि म्हणूनच शिखरावर पोहोचल्यावर मिळणारा आनंदही वेगळाच असतो. आणि हाच आनंद अनुभवूया एका सुंदर गाण्यासोबत. ऐकूयात हे छानसं गाणं.

कळसुबाईच्या ट्रेकची चर्चा झाली की एक गोष्ट हमखास आठवते, लोखंडी शिड्या. चढाई करताना काही ठिकाणी उंच शिड्यांचा सामना करावा लागतो. खाली पाहिलं की उंची जाणवते आणि वर पाहिलं की अजून किती चढायचंय असं वाटतं. पण हाच तर साहसाचा भाग आहे ना. शिडीवर चढताना घाई नको. एका वेळी एक पाऊल, स्वतःचा तोल सांभाळत आणि शक्यतो गर्दीत ढकला ढकली न करता पुढे जायचं. विशेषतः पावसाळ्यात दगड आणि शिड्या ओल्या होऊ शकतात, त्यामुळे योग्य ग्रीपचे शूज आणि मग हळूहळू आपण वर पोहोचतो. आजूबाजूला धुकं असेल तर काही क्षणांसाठी असं वाटतं की आपण ढगांमध्ये चालोय, आणि हवामान स्वच्छ असेल तर सह्याद्रीच्या डोंगर रांगा दूरवर पसरलेल्या दिसतात. कळसुबाईच्या माथ्यावरून दिसणारा परिसर हा या संपूर्ण ट्रेकचा मोठा पुरस्कार आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार स्वच्छ हवामानात आसपासच्या सह्याद्रीतील अनेक प्रमुख डोंगर रांगा आणि शिखराचं विहंगम दृश्य दिसू शकतं. म्हणजे काय तर चढाई तुम्ही करता, पण वर पोहोचल्यानंतर निसर्ग तुमच्यासाठी दृश्याची मेजवानी घेऊन उभा असतो. चला आता त्या सुंदर दृश्यांना थोडं थांबवूया आणि ऐकूया एक सुरेल गाणं.

मंडई, आता आपण पोहोचलो आहोत महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर. समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंचीवर उभं राहून आजूबाजूला पाहिलं की नजरेसमोर फक्त डोंगर, दऱ्या, हिरवाई आणि आकाश. आणि याच शिखरावर आहे कळसुबाई देवीचं छोटंसं मंदिर. एकीकडे ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद आणि दुसरीकडे देवीच्या दर्शनाची श्रद्धा, हा अनुभव अनेकांसाठी खूप खास असतो. इथे पोहोचल्यावर काही लोक शांतपणे दर्शन घेतात, काही जण आजूबाजूचा निसर्ग पाहतात, तर काही जण त्या क्षणाची आठवण फोटोमध्ये जपून ठेवतात. पण मला आठवतं, इथे पोहोचल्यावर काही मिनिटं फक्त शांत उभं राहावं, ना मोबाईल, ना फोटो, ना घाई, फक्त समोरचा सह्याद्री पहावा. कारण आपण रोजच्या आयुष्यात इतक्या गोष्टींच्या मागे धावत असतो की स्वतःसाठी 2 मिनिटं शांत उभं राहणं सुद्धा आपल्याला जमत नाही. कळसुबाईचा ट्रेक कदाचित आपल्याला हेच शिकवतो. शिखरावर पोहोचण्यासाठी प्रत्येक छोटं पाऊल महत्वाचं असतं. आयुष्यातही असंच असतं ना, मोठं ध्येय दिसतं पण तिथे पोहोचण्यासाठी रोज एक छोटं पाऊल टाकावं लागतं. चला या सुंदर विचारासोबत ऐकूया एक गाणं.

मंडई। महाराष्ट्र पर्यटन विभागानुसार सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ ट्रेकसाठी अनुकूल मानला जातो। पावसाळ्यात परिसर हिरवागार आणि धबधब्यांनी सुंदर दिसतो, पण वाट निसरडी आणि काही ठिकाणी कठीण होऊ शकते। म्हणून पावसाळ्यात जाणार असाल तर चांगले ट्रेकिंग शूज घाला, पुरेसं पाणी सोबत ठेवा, हलका पण पौष्टिक खाऊ ठेवा, हवामानाचा अंदाज तपासा, गर्दीत घाई करू नका आणि सर्वात महत्वाचं, धोकादायक कड्यांच्या अगदी टोकाला जाऊन फोटो काढू नका। मित्रांनो, एक फोटो मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालण्यात काहीच शहाणपण नाही आणि निसर्गाचंही भान ठेवूया। प्लास्टिकच्या बाटल्या, पाकिटं किंवा कचरा डोंगरावर सोडायचा नाही। आपण जे घेऊन वर जातो ते परत खाली आणायचं, कारण आपल्याला कळसुबाई सुंदर दिसते ना, मग ती पुढच्या ट्रेकर्सनाही तितकीच सुंदर दिसली पाहिजे। हीच खरी निसर्गाची सेवा। चला आता ऐकूयात छानसं गाणं।

आणि हो मित्रांनो, बघता बघता आपल्या आजच्या कळसुबाईच्या भटकंतीचा शेवटचा टप्पा आलाय. आज आपण फक्त महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची माहिती घेतली नाही, तर एका प्रवासाची कल्पना केली आहे. बारी गावापासून सुरू झालेला प्रवास, हळूहळू वाढणारी चढाई, खडकाळ वाट, लोखंडी शिड्या, आजूबाजूची हिरवाई आणि शेवट महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर उभं राहण्याचा तो अविस्मरणीय क्षण. कळसुबाईनं आज आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवली आहे. शिखर कितीही उंच असलं तरी पहिलं पाऊल टाकल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचता येत नाही. आपल्या आयुष्यातही कितीतरी कळसुबाई असतात. कधी एखादं स्वप्न, कधी एखादं ध्येय, कधी एखादं स्वप्न, कधी एखादं ध्येय, कधी एखादं आव्हान. सुरुवातीला ते खूप मोठं वाटतं, पण आपण एक एक पाऊल पुढे टाकत राहिलो तर एक दिवस आपणही त्या शिखरावर उभे राहू शकतो. आणि म्हणूनच मला वाटतं कळसुबाईला एकदा नक्की भेट द्यावी. फक्त ट्रेक करण्यासाठी नाही, फोटो काढण्यासाठी नाही, तर स्वतःला एकदा सांगण्यासाठी, हो मी हे करू शकते. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नव्या ठिकाणी, नव्या रस्त्यावर, नव्या निसर्गासोबत आणि नव्या गोष्टी घेऊन. तोपर्यंत भटकंती चालू ठेवा, आजूबाजूच्या ठिकाणांना भेट द्या आणि स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आरजी वैशिले हे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण खूप छान अशी बोध कथा ऐकली आहे, यानंतर आपण खूप छान अशी गोष्ट ऐकणार आहोत. तर ऐकूयात घड्याळ आणि गबाळा गप्पू ही गोष्ट आपण ऐकूया. तर बालमित्रांनो, एक गप्पू नावाचा मुलगा होता. तो इतका गबाळा की सकाळी शाळेला जाताना तो घड्याळालाच विचारायचा, आज सुट्टी आहे ना. एक दिवस त्याला उशीर झाला. आई ओरडली, गप्पू घड्याळ बघ. गप्पू घड्याळाकडे पाहून म्हणाला, आई हे घड्याळ माझ्यावर रागवलंय, हे नेहमी पुढेच पळतं. शाळेत शिक्षकांनी विचारलं, गप्पू उशीर का झाला? गप्पू म्हणाला, सर मी वेळेवर आलो होतो, वेळ मात्र माझ्या पुढे निघून गेली. सगळा वर्ग हसायला लागला, शिक्षकही हसले. तर बालमित्रांनो, यातून आपल्याला काय शिकवण मिळते बरं? वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. वेळेआधी उठायला शिकलो तर उशीर पण पळून जातो. तर बालमित्रांनो, नेहमी आई ओरडण्यापेक्षा जर आपण लवकर उठलो आणि शाळेची जर तयारी केली तर ते खूप छान मज्जा वाटेल ना. आई पण ओरडणार नाही आणि तुम्हालाही शाळेत खूप सारी मज्जा करता येईल, अभ्यास करता येईल, लवकर लवकर जाता येईल, शिक्षक सुद्धा ओरडणार नाहीत. तर बालमित्रांनो, पण सकाळी उठून व्यायाम वगैरे केला पाहिजे, तर बघा आई अजिबात रागवणार नाही बरं का. तर बालमित्रांनो, तुम्ही आता निर्णय घेतला आहे ना की उद्यापासून, तर आजपासूनच तुम्ही सर्वजणांनी निश्चय करायचा की आपण आई ओरडण्याच्या अगोदर आपण उठायचं आहे. तर नक्की आहे ना? तर चला आपण एक घेऊ एक म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत हा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आताच आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या आहेत, खूप सारा एन्जॉय करत आहोत. तर बालमित्रांनो, आता आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. सिंह आणि हत्ती ही गोष्ट आपण ऐकणार आहोत. तर सुरू करू ना. तर बालमित्रांनो, एका जंगलात एक गर्विष्ठ सिंह राहत होता. तो सगळ्यांना म्हणायचा, मी जंगलाचा राजा आहे. एक दिवस त्याने एका हत्तीला हसत म्हणाला, तू एवढा मोठा आहेस पण तरीही माझ्या पुढे वागतोस. हत्ती शांतपणे म्हणाला, मोठेपणा आकारात नसतो, तो मनात असतो. काही दिवसांनी सिंह एका खोल खड्ड्यात पडला. तो जोरा जोरात गर्जना करू लागला. सगळे प्राणी घाबरले, पण हत्ती पुढे आला. त्याने आपल्या सोंडीनं सिंहाला बाहेर काढलं. सिंहाला लाज वाटली. तो म्हणाला, आज मला कळलं, खरं बळ गर्वात नाही मदतीत असतं. तर बालमित्रांनो, शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते, हे खरं आहे. तर बालमित्रांनो, नेहमी आपण इतरांना मदत केली पाहिजे. त्यातून आपण नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. जाता जाता एक तुम्हाला सांगूशी वाटते की आपण रविवार म्हटलं म्हणजे आपण मौज मज्जा करत असतो. दोन मित्र असतात तर ते एकमेकांशी बोलत असतात. पहिला मित्र म्हणतो, तुला कोणता विषय आवडतो? तर त्यावर दुसरा मित्र विचार करून सांगत असतो, अरे मला तर सुट्टीचा विषय आवडतो. तो कधीच चुकत नाही, सुट्टीचा दिवस तर कधी चुकत नाही आणि यानंतरही चुकणार नाही. न चुकता आपण पुढील रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर, जग बदलतंय तसं आपलं नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस पैस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, रविवार म्हटलंय की मौज मजा मस्तीचा दिवस, बरोबर की नाही? तर आज आपण खूप सारी मस्ती एन्जॉय धमाल करणार आहोत. त्याचबरोबर आपण खूप काही नवनवीन शिकणार आहोत, काही जोक्स ऐकवणार आहे, त्याचबरोबर बोधकथा गोष्ट आपण सर्वजण ऐकणार आहोत. तर बालमित्रांनो, तुम्ही तयार आहात ना बोधकथा ऐकण्यासाठी? तर आज आपण ऐकूया दोन बियांची बोधकथा. तर बालमित्रांनो, एकदा एका शेतकऱ्याने दोन बिया जमिनीत पेरल्या. पहिली बी म्हणाली, मला मोठं झाड व्हायचं आहे, पण मला भीती वाटते ग, ऊन पाऊस वारा सहन करावा लागेल. ती बी जमिनीतच राहिली. भीती आहेच, पण प्रयत्न केल्याशिवाय कसं ग करणार? तर काय होतं, जी बी जमिनीत रुजली होती ती अंकुरली आणि हळूहळू एक मजबूत झाड तयार झाली. तर काही दिवसांनी शेतकरी आला, जमिनीत राहिलेली बी कुजून गेली आणि दुसरी बी फुलांनी भरलेली दिसली. तर यातून बालमित्रांनो आपल्याला एकच बोध होतो, भीतीमुळे थांबणं म्हणजे अपयश स्वीकारणं आणि प्रयत्न करणं म्हणजे यशाच्या दिशेने पाऊल उचलणं. जो बदल स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने वाढतो. तर बालमित्रांनो, नेहमी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, त्यातून आपण नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि आपले जे काही संकल्प असतील आपण त्या संकल्पाकडे लक्ष दिले पाहिजे, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. तर बालमित्रांनो, कशी वाटली ही बोधकथा? छान आहे ना? तर बालमित्रांनो, आता तुम्ही बोधकथा तर ऐकली आहे, परंतु यासोबत जर म्युझिक ऐकली तर किती छान वाटेल ना. तर घेऊया आपण एक छोटासा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण दोन बियांची खूप छान अशी बोध कथा ऐकली आहे. यानंतर आपण छोटीशी परंतु सर्वांना आवडणारी एक सुंदर अशी गोष्ट आपण ऐकणार आहोत. तर आपण ऐकण्यासाठी सज्ज आहात ना? तर आपण सुरू करूया एक छोटीशी गोष्ट. तर बालमित्रांनो, एका शाळेत राहुल नावाचा विद्यार्थी होता. तो हुशार होता, पण नेहमी म्हणायचा, माझ्याकडून काहीच विशेष होणार नाही. एक दिवस शिक्षकांनी सर्वांना एक प्रश्न दिला. सगळेजण पटकन उत्तर देत होते. राहुल मात्र शांत बसून विचार करत होता. वेळ संपल्यावर शिक्षक म्हणाले, ज्याने उत्तर शोधायचा प्रयत्न केला तोच खरा शिकणार असतो. राहुलने हळूच हात वर केला. त्याचं उत्तर पूर्ण बरोबर नव्हतं, पण त्यामागचा विचार जबरदस्त होता. शिक्षकाने त्याचं कौतुक केलं आणि म्हणाले, चुका करणं चुकीचं नाही, प्रयत्न न करणं हे चुकीचं आहे. त्या दिवसापासून राहुल घाबरला नाही. तो प्रश्न विचारू लागला, उत्तर शोधू लागला आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. तर बालमित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यात काहीतरी खास असतं, फक्त त्यावर विश्वास ठेवायचा असतो. तर बालमित्रांनो, आपण कधीही नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सर्वजणांना येईलच असे नाही, पण आपण प्रयत्न जर केले तर नक्कीच आपल्याला ते शक्य होऊ शकतं आणि ते आपण उत्तर मिळवण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. तर बालमित्रांनो, नेहमीच आपण नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्या गोष्टी आपण आत्मसात करायला शिकलो पाहिजे. बालमित्रांनो, इथं वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया ह्याच वेळेत संदेश स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी, हॅपी संडे. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मस्त वैकी सकाळ आहे, वाफळता चहा माझ्या हातात आहे आणि मंडळी मी या वाफळता चहा सोबत भरपूर साऱ्या फरमाईशी घेऊन आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या संडे स्पेशल फरमाईशी गाणो की या शो मध्ये. मंडळी आजची आपली पहिली फरमाईश आपल्या नगरमधूनच आलेली आहे आरती सोनार यांची. त्या म्हणतात की तुमचा शो सुरू करण्याआधी गणपतीच्या नावानं मस्तपैकी गजर होऊन जाऊ देत का? मी म्हटलं नक्कीच होऊन जाऊ दे. तर त्यांची फरमाईश आली आहे की बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गजानना हे गाणं लावा आणि गणरायाच्या जयघोषानं आपल्या या शोची सुरुवात करा. तर नक्कीच आपण आरती सोनार यांची फरमाईश पूर्ण करत आहोत आणि ऐकत आहोत गजानना हे गाणं.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गाणो की यामध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरजी ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पंछी बोले हे बाहुबली चित्रपटातील अगदी गाजलेलं गाणं आहे, अचरामरस गाणं आहे. आणि मंडळी, हे गाणं भाई तरुणाईला भुरळ पाडणारं गाणं आहे, आणि मलाही पर्सनली हे गाणं फार आवडतं. तर मंडळी, अक्षता येमूल यांचं एक फरमाईश आहे आणि यांचं हे फेवरेट गाणं आहे. तर त्या म्हणतात की प्लीज हे गाणं तुम्ही प्ले करता का तुमच्या रेडिओवरती. मी म्हटलं ठीक आहे, आपण फरमाईश घ्यायलाच बसलोय भाई. तर मस्तपैकी हे सुंदर असं गाणं आपण आपल्या रेडिओमधून प्ले करत आहोत. गाण्याचे बोल आहेत पंछी बोले. तर मंडळी, ऐकूयात हे सुंदर असं गाणं.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: बॅक मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू, तुमच्या सोबत आपला संडे स्पेशल फरमाईशे गाणो की हा शो सुरू आहे आणि मी आले तुम्हाला भेटायला. मंडळी, आपली पुढची फरमाईश आलेली आहे सागर शिंदे यांच्याकडून आणि त्यांची फरमाईश आहे की एक मुलाकात हे गाणं प्ले व्हावं आणि त्यांना हे गाणं फार आवडतं. त्यांना हे गाणं कोणाला तरी डेडिकेट करायचं पण त्यांचं नाव त्यांनी गुप्पीत ठेवलेलं आहे. तर मंडळी, नक्कीच आपण त्यांच्यासाठी एक मुलाकात हे गाणं प्ले करत आहोत. तुम्ही या गाण्याचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: एक

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, मी मिलिंद गुणाजी आणि तुम्ही ऐकत आहात स्नेहालयचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, अक्षय कुमार म्हणजे भाई अक्षय कुमार, त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट, त्यांची ऍक्टिंग एक नंबर. आणि त्यांच्या लक्ष्मी या चित्रपटातील हे गाणं आहे बम बम बोले. हे गाणं आपण ऐकत आहोत, एन्जॉय करत आहोत, ही फरमाईश आलेली आहे माझ्या स्वतःच्या बहिणीकडून, म्हणजेच तनुजाकडून. तर आपण तनुजासाठी, माझ्या बहिणीसाठी हे गाणं प्ले करूयात आणि एन्जॉय करूयात.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रिणा अर्ची ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, बॅकबोन या गाण्याची फरमाईश आलेली आहे आपल्याकडे आणि आपण आता ते गाणं ऐकत आहोत. या गाण्याची फरमाईश आपल्याला दिलेली आहे आदित्य मोरे यांनी आणि ते म्हणतात की हे गाणं मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये ऐकायचो, तर तुमच्या रेडिओमधून तुम्ही हे प्ले कराल का? म्हटलं भाई क्यों नाही, हम यहाँ आपकी फरमाईश लेने के लिए तो बैठे. तो भाई आपण हे गाणं ऐकत आहोत आता बॅकबोन, आणि हे गाणं एन्जॉय करा. तुम्हाला सुद्धा तुमचे कॉलेजचे दिवस नक्कीच आठवतील. म्हणजे एन्जॉय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

वेलकम बॅक मंडळी. आदिती घोडके यांनी एक रिक्वेस्ट पाठवलेली आहे सॉंगची, द ब्रेकअप सॉंग. त्या मी त्यांना म्हटलंय की हे सॉंग का प्ले करायचं, तर ते म्हणतात की भाई माझं रिसेंटलीच ब्रेकअप झालंय आणि आता बास मला मूव्ह ऑन करायचंय, मला आता परत त्या आठवणी नको आहेत, काय नको आहेत, पण तुम्ही प्लीज माझा मूड फ्रेश करण्यासाठी हे ब्रेकअप सॉंग लागवाल का. म्हटलं तर ठीक आहे भाई, तुमची इच्छा हमारे सर आखो पर. आणि आपण आता ते सुंदर असं गाणं ऐकणार आहोत. सुंदर असं म्हणण्यापेक्षा एक डान्सिंग गाणं आहे. या गाण्याचा आस्वाद घ्या, तुमचे जुने दिवस आठवा, एन्जॉय करा. भेटूया याच म्युझिकल ब्रेक नंतर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपली पुढची फरमाईश आलेली आहे जरासा या गाण्यासाठी. जरासा हे गाणं त्यांना ऐकायचं आहे, आणि ते महाशय आहेत किशोर चौगुले. किशोर चौगुले हे मूळचे संगमनेर येथून आहेत, आणि ते आपलं रेडिओ कंटिन्यू ऐकत असतात, आणि त्यांची हीच फरमाईश आहे की जरासा हे गाणं तुम्ही लावा, तर नक्कीच आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि मंडळी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गानो की या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरची ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अनुष्का महामुनी या सोलापूरहून आहेत आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की बाजीराव मस्तानी या चित्रपटातील मल्हारी हे गाणं ऐकायचं आहे त्यांना. तर नक्कीच या गाण्याची फरमाईश आपण पूर्ण करत आहोत आणि ऐकत आहोत मल्हारी हे गाणं.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की या संडे स्पेशल शो मध्ये पुनश्च एकदा स्वागत. आणि आपण या शोच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आपली शेवटची फरमाईश आलेली आहे मनोज रोकडे यांच्याकडून. त्यांना राम चाहे लीला चाहे हे गाणं ऐकायचं आहे. तर मंडळी आपण याच गाण्यासोबत आता निरोप घेत आहोत आणि पुढच्या रविवारी पुन्हा भेटूयात आपण संडे स्पेशल फरमाईशे गानो की या शो मध्ये नवनवीन अशा इंटरेस्टिंग आणि भन्नाट अशा फरमाईशे सोबत. तोपर्यंत आपण ही फरमाईशांची पूर्ण करूयात आणि ऐकूयात राम चाहे लीला चाहे हे गाणं. आणि मंडळी तुम्ही निरोगी राहा, स्वतःची काळजी घ्या, एन्जॉय करा आणि ऐका हे सुंदरसं गाणं. भेटूयात आपण पुढच्या संडेला. बाय बाय, स्टे ट्यून्ड.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Thank you.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकात

अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबुरकर यांनी.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आनंदयोगी पुलं हे पुस्तक ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी. ऐकूया आनंदयोगी पुलं.
2: अभिवाचन आनंदयोगी पुलं भाग 5 लेखक ना धो महानोर. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. आनंदयोगी पुलं भाग 5. पळसखेडची 80% मोडकळीस आलेली घरं, कपड्यांवर चेहऱ्यांवर दिसणारं दारिद्र्य, स्त्री पुरुष शाळा 4th बहुतेक अशिक्षित, हे सगळं पाहून भाई अस्वस्थ दिसायला लागले. अशा ठिकाणी हा कवी, ह्याच्या कवितेत आपण वाचलेला तो सुंदर व रम्य निसर्ग, शेती पक्षी काहीच पत्ता नाही, सगळंच विपरीत. ओक ओक. सायंकाळी 5 आम्ही माझ्या बरड टेकडीवरच्या शेतांवर पोहोचलो. लगबदल्या झऱ्यातून आम्ही पुढे गेलो. विहिरीचं पाणी दंडानं झुळझुळ वाहत होतं. केळीच्या प्रत्यक्ष वाफ्यात साचलेलं पाणी शुभ्र लहान तळ्यासारखं होतं. त्यात कमलिनी केळीचं सुंदर प्रतिबिंब. भाई बोरकर, गोविंदराव, सुनीताबाई, बापू सारी मित्रमंडळी आता केळीच्या बागेत हरवली. हे सारं साक्षात डोळ्यांनी पाहताना भाईंचं सुरू झालं. केळीचे सुकले बाग असून निगराणी. सगळ्यांनी ताल धरला. केळीचे प्रचंड लदबदलेले घड, वाहतं पाणी, हिरवी निरव शांतता, पलीकडे पिवळं जर्द गव्हाचं कापणीला आलेलं पीक, ज्वारीचा खोडवा, त्याला मोठाली कणस, 1,000-2,000 पक्षी, राघूंचा ताफा. भाई बोरकर आणखी सगळेच पळसखेड गावचं उद्ध्वस्तपण विसरले. भाईंनी पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे सुरू केलं. पिकांसकट पाखरांनीही ताल धरला. कविवर्य बोरकरांनी पायांचा ठेका धरला. खाली दगड धोंडे, वैराण टेकड्या, त्यात उभा राहिलेला स्वर्ग. भाई गोविंदराव बोलत राहिले. बापूसुद्धा आता शेतात आल्यावर ठिकाणावर आले. जळगाव औरंगाबाद अनवीहून आमचे शेतकरी मित्र आले होते. दादा नेवे, भैया उपासनी, रामराव राजपूत यांनी बापूंशी संधान साधलं. कमी खर्चात कमी पाण्यात आणलेल्या या सुंदर पिकांचं सृष्टीचं गणित, नफा तोटा परिश्रम, नवीन तंत्रज्ञान, नवे वाण यासंबंधी कुमार अन्वीकर व मी सांगितलं. फळबागांचं बोललो. भाईंनी आणि गोविंदरावांनी अनेक प्रश्न विचारले, माहिती घेतली. सगळं समजलं पाहिजे म्हणून भाईंमधला जिज्ञासा असलेला माणूस, जे रम्य ते बघून यामधला रसिक जागा झाला. फक्त शेती व शेतीच्या संबंधातलं समजून घेणं चाललं 4. जळगावचा आमचा एक मित्र म्हणाला, भाई इतकं शेतीचं तुम्ही कशासाठी चालवलंय? अहो हा कृषी संस्कृतीचा देश आहे, हे आपण विसरता कामा नये. त्यातली थोडी तरी अक्कल आपण उसनिका होईना घेतली पाहिजे. शिवाय बापू कांचन, कवी महानोर हे आमचे आधी खास शेतकरी मित्र आहेत, ते काही उगाच नाही. रात्र झाली, 9 होते. भाई म्हणाले, आता घरी नाही जायचं, इथल्या मोसंबीतल्या बागेत, तिथल्या झोपडीत आपण थोडा वेळ गप्पा मारू. माझ्या डोळ्यांसमोरून ती सोन्यासारखी फळांनी लदबदलेली बहरलेली बाग जात नाही. कवी इतकाच तिनंही मला लळा लावलाय. ती माघ पौर्णिमा होती. औरंगाबाद जळगावचे बहुसंख्य लोक परत गेले. बागेत भाई सुनीताबाई, गोविंदराव तळवलकर, बापू कांचन, कविवर्य बाभ बोरकर, त्यांची मुलगी वज्रप, डॉक्टर राम आपटेब, रामराव, भैया, दादा नेवे, आणि आम्ही 5-7 घरातले एवढी मंडळी होती. रात्रीचा शांत परिसर, 6 एकरांची मोसंबीची बाग, माघ पौर्णिमा, स्वच्छ चांदणं, भाईंना नाघ देशपांडेंच्या शीळमधल्या नदी किनारीची आठवण झाली. त्यांनी त्यांच्या खास पद्धतीनं खास आलापीत नाघांची कविता सुरू केली. ते मध्येच अडले तेव्हा सुनीताबाईंनी ओळी सांगितल्या, नंतर मी, असं मिळून सगळ्यांनी त्या कवितेचं समूह गान करून टाकलं. लगेच नंतर भाईंना लोवलेकरांची कविता आठवली, चोरल काढ पाऊल वाट, चोरल काढ पाऊल वाट, हळूहळू जाईल श्यामा राणी, घाटावर आणाया पाणी, हरळी दाट मऊ सपाट, पुन्हा अभिरुचितली रेखीव अंगलटीवर साडी, स्वच्छंदी खडी शुभ्र पांढरी, कृष्ण किनारी मोर, पारधिणीची फंद फितुरी, विलोल नयनी भोर, डोंगर कठड्यांमधून जाते तरणी ताठी पोर. डॉक्टर आपटे व मी गमतीनं

बोरकरांनी खूप कविता ऐकवल्या आणि मध्येच उठून मनसोक्त गाताना नाचू लागले. अंगावरची शाल फेकून दिली. कुरणीसात करायला भाई उभे राहिले. त्यांना ताल देत मी भाईंशी बोलत होतो. भाई खुलून गेले. लांबत लांब झाडांच्या रांगा पाहताना आणखीनच आनंदी दिसायला लागले. कविवर्य बोरकर म्हणाले, आम्हाला तरी कळू द्या, फक्त दोघांमध्येच चाललंय. भाई मला म्हणाले, सांगून टाका, कवी महात्मायन तुम्ही जरूर लिहा, पण तुमचा प्रांत खरा निसर्ग असा आहे. बघा आता मोसंबीची बाग नीट बघा. पुन्हा भाई म्हणाले, 1000 मोसंबीची झाडं बाग, 15-15 फुटांवरची चौरस झाडं, माघ पौर्णिमा टिपूर चांदणं झाडांवरून उतरलेलं, प्रत्येक झाडाखाली झाडा झाडांच्या सावल्या गर्द काळपट, 4 झाडांच्या मध्ये उतरलेलं चांदण्याचं झाड प्रत्येक चौरसात, हे चांदण्याचं झाड दिसतंय हलताना, वाऱ्यानं नाचताना, तुमच्या कविता ऐकताना. ते खरं झाड नाहीच, त्याचं नृत्य बदलत्या कवितेवर वाऱ्यावर वेगवेगळं. जरा डोळे बारीक किलकिले करून बघा. अख्खी 1000 झाडं झाडं नसलेली चांदण्यांची झाडं हलतायत, तुम्हाला ताल धरतायत. मनोहर म्हणतायत, मी लहान कवी. हे खूप सुंदर असं चित्र मला टिपताच आलं नाही कवितेत. बोरकरांना सांगा, ते कधीतरी लिहितलंही. सगळ्यांनी तशा डोळ्यांनी चांदण्याची बाग पाहिली. आणखी काय गंमत, सगळेच चकित झाले, वेडे झाले. निसर्ग इतका सुंदर, निशब्द. सरीवर सरी सगळ्यांनी एकत्र सामुदायिक गायल्यावर जड पावलांनी सगळी मैफल तिथून उठली. अजिंठा रेस्ट हाऊसच्या फर्दापूरच्या सुंदर देखण्या परिसरात पुन्हा सुरू झाली. तिथे 50-60 मित्रमंडळी वाट पाहत होती. तेव्हा रात्रीचे म्हणजे पहाटेचे 3 वाजले होते. फर्दापूरच्या रेस्ट हाऊस समोर झाडं होती. सुनीताबाई व मी लवकर उठलो, तिथे गप्पा मारीत बसलो. थोड्या वेळानं गुणगुणत भाई आले, विष्णुदास नामाचा अभंग गात. समोर अजिंठा, गौतम बुद्ध, रंगीबिरंगी कलावंतांच्या पायवाटा, डोंगर, झाडी. खूप प्रसन्नपणानं भाई सुनीताबाई सगळ्या परिसराकडे पाहत होते. भाई, आज आपण सोयगावला जाणार. माझं तालुक्याचं गाव आहे, 10,000 वस्तीचं. रात्री प्राध्यापक विद्यार्थी आले होते, तिथे नव्यानं आम्ही कॉलेज सुरू केलं. भेट देऊ, बाकी काही नाही. कवी बिलकुल सांगू नका. आणखी जंगलात रानात फिरू. कॉलेज ते भाषण, माझा परिचय इत्यादी अजिबात नको. सुनीताबाईंनी त्यापेक्षा आणखी पक्का विरोध दर्शविला. अहो कवी, तुम्ही आणखी काही सांगा, ते सोयगाव नको. भाई, सोयगावी नको म्हणजे नको, आपण नाही जाणार. माझं ऐकून तरी घ्याल. आपणासारख्याच कलावंताला व कलावंतातल्या माणसाला मला हे सांगावंसं वाटतं, महत्त्वाचं आहे. भाई, सोयगाव हे 3000 लोकवस्तीचं खेडं. त्याआधीपासून नाट्यवेडे रसिक, नाट्यवेडे कलावंत या गावात होते. नुसते होते असं नाही, तर मुंबई पुण्याप्रमाणे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, सामाजिक आणि विशेषत संगीत नाटकं इथे या गावात इथल्या रंगभूमीवर दीर्घकाळ म्हणजे 60-70 वर्षे चालली. स्वतःचं प्रचंड मोठं नाट्यगृह त्यांनी बांधून काढलं. खेड्यापाड्यात तर रसिक लोक महिनाभर ही नाटकं पाहून तृप्त होत. लोटूभाऊ पाटील नावाच्या रसिक माणसानं कलावंतानं नाटकांसाठी लागणारे पडदे, पेटी, तबला, इतर आवश्यक गोष्टी स्वतः विकत घेऊन दिल्या. 1905 श्रीराम नाटक मंडळाची स्थापना आहे. इथेच जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार यांचं नाट्यगृहात लग्न लागलं. सोयगावच्या श्रीराम नाट्यगृहाच्या रंगमंचावर नटवर्य नानासाहेब फाटक, बालचंद्र पेंढारकर, मास्टर भार्गवराव, मास्टर दामले, मास्टर दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव अग्रवाल, दामोअण्णा मालवणकर, वसंत शिंदे, दाजी भाटवडेकर, रघुनाथराव शितूत, बाळ कोल्हटकर, राम जोशी, जयराम शिलेदार, विमलबाई कर्नाटकी, किशोरी पाठक, शांताबाई फाटक, शंकरराव जोशी, प्रकाश घांगरेकर, नटवर्य नानासाहेब चाफेकर, चंद्रकांत गोखले, रावी राणे, या आणि यासारख्या आणखी बऱ्याच दिग्गजांनी या नाट्यगृहात हजेरी लावली.

0: नाटकं सादर केली. काही जुन्या गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार भाऊसाहेब लोटू पाटील यांनी या आघाडीच्या नाट्यकर्मींबरोबर भूमिका केल्या होत्या. पुण्यप्रभाव नाटकात नानासाहेब फाटकांनी वृंदावनची, नटवर्य चाफेकरांनी वसुंधरेची, भाऊसाहेब पाटलांनी कंकणची भूमिका केली होती. भाईंनी आणखी आणखी विचारलं ते मी सांगितलं. भाई सुनीताबाईंना म्हणाले, सुनीता आपण तिकडे सोयगावी जाऊया का, हे नवीनच ऐकतो. भाई यापेक्षा चांगलं सुंदर आणखी काय असणार, आपण जाऊया. सोयगावी मी एक दिवस आधीच कळविलेलं होतं, तरीही तिथे पोचल्यावर काहीही तयारी नव्हती. प्राचार्य म्हणजे काय विचारू नका. 3-4 वर्षांपासून आम्ही ज्वारी, बाजरी, मीठ, मिरची, पैसा गावोगावी जमा करून खेड्यातली मुलं ओढून आणून त्यांना जबरीनं जेवण घालून कॉलेज चालवतोय. इथला परिसर इतका शिक्षणापासून दूर आहे, आणखी 5-1 वर्ष त्रास होईल. मी सांगत होतो ते सगळं आश्चर्यानं हे सगळे ऐकत होते. मुंबई, पुणे आणि सोयगाव. भाग 5 समाप्त. धन्यवाद.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंदयोगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी पूजा रमेश वराडे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचं रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. श्रोतेहो, लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत कवी आणि लेखक गोरखनाथ कृष्णा.

0: व्यवहार आहेत. अनेक चारोळ्यांचं लिखाण त्यांचं झालेलं आहे. चारोळे असतील, अलग असतील, कवितांचे अनेक कार्यक्रम सादरीकरण आकाशवाणी रेडिओ केंद्रावरही त्यांचे यापूर्वी झाले आहेत. त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहेत. काळोखातील दिवे या पुस्तकामध्ये त्यांच्या जीवनावर आधारित लेखाच्या आधारावर काळोखातील दिवा म्हणून पुस्तकाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक श्री जगन्नाथ खराठे ठाण्याचे होते. ते त्यांनी त्यांच्या जीवनावरच्या लेखांपासून सुरुवात केली होती. शब्द सुमने हा शीर्षक असलेला त्यांचा पहिला काव्यसंग्रह 2023 मध्ये गुजरातमध्ये छापून आला होता, प्रकाशित झाला होता. आणि वडाळा महादेव आपल्या जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील लोककलावंत साहित्य परिषद आयोजित संमेलनामध्ये परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी शब्द सुमने हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला होता. त्यांचं दुसरं पुस्तक चमकणारे दिवे हा सुद्धा पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे तो झाला होता. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी साहित्य संमेलनांमध्ये ते आवडीनं सहभागी होत असतात. अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. राज्यस्तरीय काव्य क्रांती पुरस्कार असेल, मैत्रकवी कट्टा नागपूर आयोजित काव्य संमेलनातला काव्यरत्न पुरस्कार असेल, जागृत महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त कृषीरत्न पुरस्कार जो असेल त्या पुरस्कारामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. आणि त्याचबरोबर साहित्यरत्न पुरस्कार राज्यस्तरीय देखील त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये साहित्य कृतीबद्दल दादासाहेब फाळके हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. आणि आज आपण स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आभार मॅडम.
0: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर बालपणीचा काळ सुखाचा असतो. बालपणीचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. तुमचं बालपण कसं आणि कुठे झालं?
1: तसं माझं बालपण आहे ना अतिशय खेडेगावात निंभारी गावात झालं. मी एक सामान्य शेतकरी मॅडम. कधी असं वाटलं नव्हतं का मी या मोठे एवढे मोठे पुरस्कार मिळतील मला. माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हती खरं म्हणजे. पण काय झालं माहिती का, असं एक परमपूज्य दादांच्या परिवारात मी गेलो आणि त्या दादांच्या विचारानुसार माझं काय झालं सांगता येत नाही. कशी आशीर्वाद भेटला ते मला सुद्धा कळलं नाही. आणि दादांच्या कृपेनं मला हे सहज शक्य झालं. मी एक माझ्या गावच्या मुळा माई अशी कविता लिहिली आणि ती फेसबुकला टाकली आणि ती मुंबईच्या मोठ्या साहित्यिकांनी ती वाचली. त्यांचा मला फोन आला का दादा तुम्ही कुठून बोलता काय बोलता. तर मी सांगितलं का मी निंभारी एक खेडेगावातला माणूस आहे. आणि म्हणे असं गाव आहे का, मी माझ्या गावाचं वर्णन केलेलं होतं त्याच्यात. नदी कशी वाहते, वडाचं झाड कसं, असं सगळे व्यवस्थित ते त्या कवितेत आशय मांडलेला होता. त्यामुळे त्यांना कुतूहल वाटलं असं गाव आहे का. म्हणलं आहे, माझं गाव असं आहे निंभारी गाव. इतकं सुंदर आहे खरंच मॅडम, खरोखर आमच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पवित्र भूमीत आमचं निंभरी गाव आहे. आणि खरोखर मी ते कविता मनापासून लिहिलेली होती. आणि त्यांचा फोन आला आणि सांगितलं का मी तुमचं गाव पाहायला येतो आम्ही. मला वाटलं ते कशाला येत्यान, है की नाही, मुंबईच्या महिला कशाला येत्यान म्हणलं आपल्या खेडेगावात. मी एक सामान्य शेतकरी, माझा सुरुवात होती ती. आणि खरोखर एक दिवस त्यांचा फोन आला आणि माझ्या छोट्याशा शेतीतल्या रानातल्या वस्तीवरल्याशा घरामध्ये त्या आल्या आणि आम्ही 2:30 वाजेपर्यंत कविता म्हणत बरावा. इतका आनंद लुटला. त्या आशाताई ब्राह्मणी होत्या, सुनीता वाळुंज होत्या साहित्यिका, आणि श्वेता सावंत या 3 महिला आल्या आणि आम्ही मस्त कवितेचा आनंद लुटला. आणि तिथून पुढे माझ्या साहित्याला सुरुवात झाली.
0: नक्कीच. तुम्हाला तुमचे बालपणीचे शाळेचे दिवस आठवतात का? तुमचं गावामध्ये शिक्षण झालं का?
1: हा, गावामध्ये शिक्षण झालं. अतिशय दुर्मिळ अशी शाळा आहे आमची. पण तिथं खरोखर जे शिक्षण म्हणतो ना आपण, त्या पूर्वीच्या काळचं जे शिक्षण आहे ते जीवन शिक्षण विद्या मंदिर त्यावेळी शाळेला नाव होतं मॅडम. खरोखर आज तसं शिक्षणच राहिलं नाही. मी काही ज्यादा शिकलेलो पण नाही, फक्त 10वी शिकलेलो आहे. पण खरोखर जे जीवनामध्ये काय करायचं त्या काळात त्या शिक्षणाने मला दिलं.
0: नक्कीच. तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही शेतकरी आहात, शेतीकडे किंवा शेती व्यवसायाकडे कसे वळालात?
1: आता आमच्या जन्मजात छोटी छोटी कमी अल्पभूधारक शेतकरी आम्ही, आणि शेतीची पिढ्यानुपिढ्या आमची शेती काम करण्याची, स्वतः पण मी काम केलं, अनेक कष्टाचे काम शेतीत केली मी.
0: नक्कीच. घरामध्ये आई असतील, वडील असतील, आई वडिलांची इच्छा असते की जसं जसं मूल शिक्षण घेतं, मोठं होतं, तसं तसं आपल्या वडिलोपार्जित व्यवसायामध्ये जसं शेतीमध्ये तुम्ही आलात, त्याचबरोबर तुम्ही आत्ता सांगितलं की साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही कसे आलात हेही तुम्ही सांगितलं, पण तुमचे पुस्तक प्रकाशित होण्याआधी तुम्ही कुठल्या कुठल्या साहित्यकृती लिहिल्या होत्या?
1: हा, मी अनेक चारुळे लिहिल्या होत्या, अनेक कविता माझ्या संग्रहित मी करून ठेवल्या होत्या. पण म्हणजे ज्यावेळेस ह्या मोठ्या साहित्यिका, ज्येष्ठ साहित्यिका माझ्या घरी आल्या, तिथून पुढे मग मला आणखीन प्रोत्साहन मिळालं, आणि मी मला असं वाटलं का माझी स्वतःची पुस्तकं असायला हवी. मग मी एक कविता संग्रह लिहिला, शब्दसुमने, आणि त्याचं प्रकाशन पण झालं.
0: नक्कीच. शब्दसुमने या कविता संग्रहामध्ये कुठल्या कविता आहेत किंवा काय सांगतं शब्दसुमने?
1: हा हा, शब्दसुमने कवितामध्ये ना माय मराठी, माझं गाव, अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत का ज्या समाजाला प्रबोधन करतील का, जेणेकरून आज पहा बरं का,

0: काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते काम करायचं मी या शब्दसुमने संग्रहामध्ये केला.
1: 2023 मध्ये हा प्रकाशित झाला आणि तो नगरमध्ये नाही तर गुजरातमध्ये छापून आला होता. तर हे पुस्तक गुजरातमध्ये छापण्यासाठी कसं गेलं किंवा प्रकाशनासाठी तिकडे कसं गेलं?
0: हा, त्याच्यासाठी नाशिकचे आमचे माझे मित्रही खूप मोठे साहित्यिक होते, पण पांडुरंग कुलकर्णी म्हणून त्यांचे खरोखर त्यांनी खूप मला मोठा आधार दिला. त्यांच्या ग्रुपमध्ये मला सहभागी केलं आणि खरं तर मी त्यांच्या ग्रुपमध्ये जास्त कविता शिकायला मला खूप भेटलं. आणि खरोखर जो साहित्यिक असतो ना, जन्मभर एक विद्यार्थी असतो. आजही मला असं वाटतं का काय शिकवू, आणखीन काय शिकवू, अशी माणसाची अपेक्षा असली पाहिजे. तो खरा साहित्यिक.
1: नक्कीच. त्यानंतर तुमचं दुसरं पुस्तक चमकणारे दिवे हे सुद्धा प्रकाशित झालं, तर या पुस्तकामध्ये काय आहे?
0: हा, आता ते असं झालं, मी जे पहिलं पुस्तक लिहिलं चमकणारे दिवे, त्यामध्ये मला मी आमच्या आमच्या नेवास तालुक्यातील एक बेंजीर शेख म्हणून साहित्यिक आहे, खरं तर त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत माणसाच्या, त्यांनी आम्हाला रमजान ईदीचं फराळ करण्यासाठी सगळ्या साहित्यिकांना कवींना बोलवलं. पण त्यांच्या तिथं घराच्या समोर इतके कुत्रे बसलेले होते आणि सग त्यांना आम्हाला ते मधी जाऊन देईना कुत्री घरात, त्यांना फोन करावा लागला. ते आले बाहेर, त्यांनी आम्हाला सगळ्यांना मधी नेलं, चार पाच जणांना फराळ करण्यासाठी रमजान ईदीचं. पण मला ते कुत्र्याचं कुतूहल वाटलं. मी ते लक्ष दे माझ्या लक्षात आलं का एवढे कुत्रे कशा करता, आणि तिच्या त्याच्याबद्दल त्या त्यांना विचारलं तर त्या काय म्हणाल्या का ह्या हे माझे कुत्रे नाही, हे गावातले हिनफिरे कुत्रे. अक्षरशः आपण नुसतं म्हणतो मुक्या प्राण्यावर प्रेम करा, पण नुसतं बोलणं वेगळं आणि कृती करणं वेगळं. खरंच त्या ताई दोन वेळचं खाणं त्या कुत्र्याला पुरवित होत्या. त्यांच्या बोलण्यातून मला असं समजलं का जर समजा एखादा कुत्रा जखमी झाला रस्त्यावर, त्याच्या पायावरून गाडी गेली, टायर गेलं आणि ते मोडलं, तर त्या स्वतः प्लॅस्टर करत होत्या. त्या कुत्र्याची औषधं त्यांच्या घरामध्ये होती. खरं तर त्या डॉक्टरच्या माणसाच्या डॉक्टर होत्या, पण मुख्य प्राण्यांची सुद्धा त्यो त्या इतक्या आत्मीयतेने सेवा करीत होत्या. मला याचं कुतूहल वाटलं आणि मला असं वाटलं का या आपल्या महाराष्ट्रात खरोखर निस्वार्थ काम करणारे अनेक लोक आहे आणि त्यांचं काहीतरी कार्याबद्दल आपण लिहिलं पाहिजे. हेच खरं साहित्यिकाचं काम आहे असं मला वाटायला लागलं. आणि त्या समाजापुढे या लोकांना कसं आणायचं याचा मी विचार करू लागलो आणि अशी 14 लोक निवडली आणि त्यांच्या कार्यावर लिहिण्यासाठी मला त्यांच्या घरी जावं लागलं. आता पंजाब रोडगी त्यांचं लेख आहे त्या का पहिल्या पुस्तकात, त्यांच्या घरी गेलो मी अनेक वेळा, त्यांची खरोखर माहिती विचारली का खरंच तुम्ही निस्वार्थ काम करता का. मी असेही प्रश्न विचारले का तुम्ही एवढी मोठी गाडी कशी घेतली, तुम्ही म्हणता निस्वार्थ मग गाडी कशी घेतली, तर खरोखर ते मोठे जमीनदार आहेत हे पण मी पाहून आलो, त्यांच्या शेतीत पण जाऊन आलो. मी ज्यावेळेस गेलो ना तर असं इतका वाढलेला हरभरा होता, त्यांच्या कष्टाची होती ती.
1: जसं आता तुम्ही सांगितलं की या पुस्तकात 14 गुणीजणांचे गुण जे आहेत ते समाजासमोर आणण्याचा प्रयत्न तुम्ही केला, ही 14 जण कोण आहेत, कसा हा प्रवास होता?
0: हा, त्याच्यात पंजाब रोडग आहेत, बेंजीर शेख आहेत, अनेक आहेत असे रायगडचे काही आहेत. पहिले आहेत पंजाब रोडग साहेब, दुसरे आहेत नवनाथ सरोदे. आता नवनाथ सरोदे जर विचार केला ना मॅडम यांचा, तर अक्षरशः खूप गरीब परिस्थितीतली व्यक्ती, पण त्यांची कथा जर सांगितली तर त्यांना ते दिंडीला चालले होते त्र्यंबकेश्वरच्या, जाताना दोन जण त्यांनी पाण्यात बुडता बुडता वाचवले, म्हणजे पाण्यात पडले आणि ते बुडून जायला लागले. त्यांनी कपडे न काढता त्यांना पाण्याच्या बाहेर काढलं. असं करता करता ते त्र्यंबकेश्वरमध्ये गेले, त्या कुंडात एक म्हातारा पडला आणि त्या कुंडात म्हातारा पडल्यानंतर तो पण यांनी वाचवला आणि बाहेर काढल्यानंतर तो म्हातारा शुद्धीवर आला आणि रडायला लागला. त्यावेळेस ते सांगायला लागले तो म्हातारा यांना का रे म्हणे तुम्ही माझे काही ओळखीचे नसताना मला कसं वाचवलं, मी कोणी माहिती का म्हणे. त्या माणसं म्हाताऱ्याच्या 4 कंपन्या होत्या, मोठी श्रीमंती होती, पण ते काही काम आलं नव्हतं. हा नवनाथ सरोदे त्यांच्या काम आलेला होता आणि ह्या नवनाथ सरोदेला त्यावेळेस असं वाटलं का माझ्याकडे जे आहे ते समाजाला दिलं पाहिजे. मग त्यांच्याकडे काय होतं, पोहण्याची कला होती, ती अनेक तरुणांना शिकवली त्यांनी. त्यांच्या गावातल्या 50 मुलं प्रॅक्टिस म्हणजे त्यांना शिकवलं.

0: आणि शिकवल्यानंतर ते 50 ची 50 बाहेरच्या मुलांना फ्रीमध्ये मोफत शिक्षण द्यायला लागली पोहण्याचं. आज तिथं हजारो मुलं मुली सगळे जातात आणि मोफत शिकून येतात. असं प्रशिक्षण त्यांनी सुरू केलं. मग असे लोक खरोखर मोलाचे अशा व्यक्तीवर मी लिहिलं. त्याच्यानंतर पांडुरंग कुलकर्णी, त्याच्यानंतर आशाताई ब्राह्मणी का ज्या मुंबईमध्ये एका मागास वस्तीवर मडमध्ये मच्छीमारांच्या मुलांना शिक्षण देत होत्या. होत्या त्या शासकीय शिक्षिका होत्या मराठी शाळेच्या, पण घरी जाऊन त्यांना घेऊन येणं, स्वतः पदर खायला देणं आणि त्यांना खरोखर त्या शाळेत बसण्याची आवड निर्माण करणं असं काम त्यांनी केलं. असे त्या आशाताई ब्राह्मणी, अमोल भालेराव हे पण एक सामान्य कुटुंबातली, पण आज त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात न्यूज चॅनल चालतो. इतके प्रखर आणि निर्भीड बोलणं आज दुसरा मला नाही दिसला आतापर्यंत पत्रकार आणि निस्वार्थ कशाची अपेक्षा नाही. असे मोलाचे माणसं मी घेतले. त्याच्यानंतर पहा सविताताई जावळे, ही व्यक्ती अशी आहे का टेलरिंग काम करीत होत्या. त्या टेलरिंग काम करता करता गिरायकाच सोनच त्या पिशीत आलं. 5 तोळे सोनं आलं त्या काळात. आणि त्या आल्यानंतर त्या घरच्यांना काहीच माहीत नाही आणि 4 दिवस यांच्या घरात राहिलं. चौथ्या दिवशी ते शिलायला घ्या शिवायला घेतलं कापड, त्यावेळेस ते सोनं निघलं. मला सांगा 5 दिवसानंतर 5 तोळे परत करणारी व्यक्ती दुसरी आहे? अजिबात नाही. आज कलियुगात कोणीच नाही. अशी माणसं मी शोधली, त्यांच्या घरी त्यांचं कार्य पाहिलं. त्याच्यानंतर पहा इथं नगरचेच जालिंदर बोर्डी सरी, कदाचित ते सगळ्याला माहीत पण असतील. ते सुद्धा इतकं मोलाचं काम करतात. अनेक ज्यांना दिसायला कमी झालं अशांचं मोफत ऑपरेशन करायचं ते प्रयत्न करतात. असे लाखो लोकांना त्यांनी दृष्टी दिली. त्याच्यानंतर पहा अनंत जगदीश अनंत संसारी सर, सुनीताताई वाळुंज आहेत, मिलिंद पगारी आहेत, आनंद कराड सर आहेत आणि सुधीर नागले रायगडचे आहेत. ते सुद्धा खूप प्रबोधनकार कीर्तनकार आहेत. असे खर माळवे आहेत, डॉक्टर खर माळवे. आणि ह्या मी पहिल्यांदा सांगितलं बेंजीर शेख ज्यांच्यापासून सुरुवात झाली. असं हे मी पहिलं चमकणारे दिवे पुस्तक तयार केलं आणि त्याच्यानंतर ते प्रकाशित झालं मुंबईला. आणि इतकी फोन सुरू झाली मला का परत एक असंच पुस्तक बनवा, परत एक असंच पुस्तक बनवा. सगळ्या साहित्यिकांनी आणि वाचकांनी आग्रह केला. आणि मग मला पण एक हे वाटलं, उत्साह वाटला आणि मी 1 वर्षापूर्वी चमकणारे दिवे भाग 2 काढायला लिहायला सुरुवात केली. आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाचं कार्य पाहून ते मी करायला लागलो. आता ते पूर्ण झालंय.
1: त्या पुस्तकाचं प्रकाशन अजून बाकी आहे. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की पहिल्या भागासाठी जी काही सगळी मंडळी त्यांच्या तुम्ही प्रत्यक्ष घरी गेलात, त्यांच्याशी बोललात, संवाद साधलात आणि मग हे लेख लिहिले, या सगळ्या 14 जणांना भेटण्यासाठी कोणाची मदत तुम्हाला झाली किंवा कशा पद्धतीने हे तुमच्याशी जोडले गेले?
0: हा आता माझी ना मी काय केलं, माझे एक गावातले एक ग्रामीण मित्र आहे सुदाम शहाजी पवार म्हणून, तशी माझी चुलत भाऊ पण येते. खरं तर त्यांचा पण मोठा मला मोठा आधार भेटला. ज्या ज्या वेळेस मी त्यांना सांगन का आपल्याला अमक्या ठिकाणी जायचं आहे, त्यावेळेस ते माझ्यासंग मोटरसायकलवर आली. बऱ्याच वेळा माझ्यासंग एसटीनं पण आलो. आम्ही स्वतः पदर भाड्याने हे शोधण्यासाठी फिरलो.
1: नक्कीच नक्कीच. अनेक पुरस्कार तुम्हाला तुमच्या साहित्य कृतींसाठी मिळालेले आहेत आणि पुरस्कार असे असतात की ते तुम्हाला अजून उत्साह, एनर्जी आणि खूप मोठं प्रोत्साहन पुढच्या कार्यासाठी देत असतात आणि थोडीशी जबाबदारी सुद्धा देत असतात की यापुढे आपल्याला समाजासाठी खूप काहीतरी देणं आहे किंवा काहीतरी चांगलं लिहिणं आहे. तर हे पुरस्कार तुम्हाला काय देऊन गेले?
0: खरं तर असे पुरस्कार एका सामान्य शेतकऱ्याला मिळतील माझ्या खरंच स्वप्नात पण नव्हतं. पण ज्या ज्या वेळेस हे पुरस्कार भेटले, आता मला पहिला काव्यक्रांती पुरस्कार भेटला रामदास आठवलेंच्या हस्ते, त्यावेळेस मी खरंच असं वाटलं का मी काहीतरी मागची जन्मीचं पुण्य असायला हो. एवढे मोठे पुरस्कार मिळायला लागले, मी पण भारावून गेलो होतो. आणि असं वाटायला लागलं का ह्या समाजाचं काहीतरी माझ्यावर ऋण आहे, ते मी कोणत्या तरी पद्धतीनं फेडलं पाहिजे, असं मला आणखीन उत्साह वाढला. आणि मी तशा कविता तसे लेख लिहिण्याचा मी प्रयत्न करतो का जेणेकरून समाज चांगल्या आकाराला येईन, चांगले शिक्षण होईन, चांगली संस्कृती आपल्या भारतामध्ये उभी राहील याची मी सतत सतत काळजीना चिंता करीत असतो.
1: नक्कीच. भविष्यामध्ये जर तुम्ही साहित्यकृती लिहिणार असाल तर ती तुमची काय असेल किंवा भविष्यासाठी काही प्लॅनिंग तयार आहेत का?
0: नाही तसं असं निश्चित काही नाही, पण पुस्तकं लिहिणार मी का जेणेकरून सामान्य शेवटच्या माणसापर्यंत माझे जे चांगले थोडके विचार आहेत ते पोहोचण्याचा या पुस्तकाच्या माध्यमातूनच होईल असं मला वाटतं. आणि अनेक साहित्य संमेलनामध्ये जाऊन माझ्या कविता सादर करतो, लेख लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि मला तो छंद आहे, मला एक ते आत्मिक आनंद सुद्धा भेटतो.
1: नक्कीच. अनेक साहित्य संमेलनामध्ये तुम्ही गेलेले आहात, सहभागी झाला आहात, तुमचे कविता सादरीकरण सुद्धा तिथे झालेले आहे. तर साहित्य संमेलन कसे असतात किंवा काय सांगाल श्रोत्यांना साहित्य संमेलनाबद्दल?
0: आता काय बरं का, साहित्य संमेलन संमेलन म्हणजे काय असतं माहिती का? पहिली गोष्ट असते का त्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सगळे साहित्यिक एकत्र येणं, तेच खरं मिलन. त्यांचं विचाराचं एकत्रीकरण होणं हेच खरं मिलन. त्याच्यानंतर त्यांच्या विचाराची एकता होणं आणि सगळ्यांनी विचार करून या समाजाचं ऋण कसं फेडायचं याचा विचार करणं म्हणजे साहित्य संमेलन. मला जे समजलं ते मी सांगायचा प्रयत्न करतोय.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की सोशल मीडियावर अनेक जण लिहिते होतात. सुरुवातीला तुम्ही उल्लेख केला की फेसबुक हे जे सोशल मीडिया माध्यम आहे या माध्यमात तुम्ही सुद्धा लिहायला सुरुवात केली होती. हे माध्यम कसं प्रभावी आहे नवीन लिहिणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा व्यक्त होऊ पाहणाऱ्या व्यक्तींसाठी?
0: आता तो महत्वाचा मुद्दा आहे मॅडम. ते असे जर आता हा हे शिक्षण आहे ना, आजचं शिक्षण फक्त पैसा कमवण्यासाठी दिसतंय. आज याच्यातून संस्कार माणसाला भेटत नाही. आज समाजामध्ये पाहिलं ना तर भाऊभावाचं राहिलं नाही, वृद्ध आईबाप आज वृद्ध आश्रमात आहे. मग हे शिक्षण देतं काय आपल्याला? बरं आपण हे जीवन ना हे आपण जगतो कशासाठी? प्रत्येक माणसानं असा विचार केला पाहिजे का माझं जीवनाचं ध्येय काय आहे. आणि जर पैसा कमवणं असतं तर पैशानं अनेक माणसं वाया पण गेलेली आहे की नाही. मग मला ह्या जीवनामध्ये मला विशेष काय मिळवायचं आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीनं. आणि मग ह्या साहित्यातून मला हेच सांगायचं का खरोखर आपण ही संस्कृती, भारतीय संस्कृती, ऋषी परंपरा, जो माणसाचा माणसाला संबंध एकत्र करणं ह्या साहित्य संमेलनातून घडावा अशी माझी इच्छा आहे.
1: नक्कीच. आज अनेक अशी तरुण मुलं मुली आहेत की जी कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळालेला आहे व्यक्त होण्यासाठी, लिहिण्यासाठी, आपलं मत मांडण्यासाठी, परखडपणे बोलण्यासाठी. तर हे माध्यम आजच्या तरुणाईसाठी कसं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: हा आता हे खूप तसं आपल्या बुद्धीचा जर विचार चांगला असला तर हे खूप फायद्याचं आहे. पण जर आपण जिज्ञ जसं ते असं येते जसं आपण विचार करू तसं आपल्या समोर ते येत आहे. मग याच्यासाठी संस्कारच महत्वाचे आहे ना. आपल्या मनावर जर संस्कार चांगले असले तर ही सोशल मीडिया सुद्धा चांगली आहे. ह्या जगातलं सगळं काही चांगलं आहे. नाही हे विश्व आहे ना, हे विश्वच आपल्यासाठी बनवलं या भगवंतानी असं मला वाटतं.
1: तुमचं जे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं होतं शब्द सुमने जो काव्य संग्रह होता, तर मी तुम्हाला अशी विनंती करते की यातील काही निवडक कविता ज्या आहेत त्या श्रोत्यांना सुद्धा तुम्ही ऐकवाल का?
0: निश्चित निश्चित निश्चित. आता माझ्या कवितेचं नाव आहे दवबिंदू. प्रभात होता मंजुळ वारा, थंड भासती या जलधारा. दवबिंदू तृण पात्यावरती, माणिक मोती दिसे किनारा. मस्त नाचती हे दवबिंदू, धुंद होऊन गायरा नात. जीव लावते धरणी आई, सत्य येईल कधी ध्यानात. दवबिंदूंना मोहाने या, बोट लावता पळून जाती. विनंती करुनी गोड बोलुनी, हातावर ते नाही येती. जगमग चमके दवबिंदू हे, मोती भासती हिरवळीवर. लखलख करती पात्यावर ते, हळूच टपकती आदरणीवर, धरणी बनते पवित्र सुगंधी, गंध दरवळे वाऱ्यावरती, पूर्वेकडून सूर्य उगवतो ऊन तळपते डोईवरती, फुले रंगीत वेगवेगळे खुनावती का या डोळ्यांना, दवबिंदू ही सकाळ होता फसवतात का या हातांना, निसर्ग सुंदर दिसण्यासाठी दवबिंदूंनी गर्दी केली, किरण रवीचे पडता भूवरी माळ मन्याची चमकून गेली.
1: अजून काही निवडक कविता सांगाल का श्रोत्यांना, कुठल्या आहे?
0: आता माझ्या शब्द सुमने या संग्रहातलीच कविता घेतो मी, जी मी पहिल्यांदा लिहिली आहे का नाही, जी मी जिच्यामुळे मी खरोखर लोकांच्या समोर आलो, समाजा समोर आलो, जी कविता लिहिली होती ती मी या शब्द सुमने संग्रहामध्ये घेतली. कारण तिथं माझ्या गावाच्या कडेला जी नदी आहे मुळा नदी, त्या नदीचं वर्णन आलं, माझ्या गावाचं थोडं थोडं वर्णन आलं, अशी ती कविता मी आज इथं सादर करतो. आणि ही मला संधी तुम्ही दिली, खरोखर मी तुमचा आभारी आहे. मुळा नदीच्या काठाला आहे मोठा औदुंबर, तेथे थांबे पक्षी सर्व रम्य थंड हवा सुंदर, झाडाखाली गावकरी गोळा होऊन बसत, नदी ही संत वाहते सर्व काही नेहाळत, सोबतीला महादेव हनुमान पाठीमागे, नदी काठी बसताना मन प्रसन्न होतसे, नदी माझी मुळाई सांभाळते माझे गाव, पिटतील उपकार तिचे कधी नाही ठाव, तिच्यामुळे आम्ही आहे सदा आनंदात, मोत्यावानी वाळू आहे मोठा खजिना पात्रात. खरोखर ही हीच मुळा माई माझी आहे शान हो गावाची, अभिमान मातीचा परवा नसे हो कशाची, रामराज्यासारखेच लोक राहते आजचे, शानदार आहे असे गाव निंभारी आमचे. खरोखर आमचं गाव खरंच असे का जिथं नदी वाळून भरलेली आज, आणि ते आमचा खजिना आहे.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहात. तुमच्या आयुष्यामध्ये रेडिओचं स्थान कसं आहे, किंवा याआधी तुम्ही रेडिओ ऐकला आहे का?
0: ऐकला ना, भरपूर ऐकला. सकाळी सकाळी बरेच का ते काय म्हणते बिना का गीत मला मी ऐकल्या अनेक. मला मी ला छोटा होतो ना त्यावेळेस मला या रेडिओचा खूप आवड होती. इतके गाणे आवडायचे मला, अनेक अनेक वेगवेगळे कार्यक्रम ऐकायला भेटायचे, खूप आनंद भेटायचा. त्या काळात काही टी व्ही नव्हता, फक्त रेडिओच होता. अनेक मुलाखती मी ऐकल्या आणि खरोखर अशा रेडिओच्या म्हणजे जिथं मी पवित्र मानत होतो तिथं मला आज येण्याची संधी मिळाली. खूप खूप आभारी मी तुमचा.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही या रेडिओमध्ये प्रत्यक्ष आला आहात या केंद्रामध्ये. याआधी तुम्ही रेडिओ ऐकलं आहे, याआधी तुम्ही रेडिओवर गाणी सुद्धा ऐकली आहेत, तर या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं आज इथे ऐकावं असं वाटेल?
0: शोले पिक्चर मधलं ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. खरोखर ते मला लहानपणी माझं खूप आवडीचं गाणं होतं.
1: हे गाणं मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: धन्यवाद.
1: आज आपल्या सोबत होते लेखक अपुल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये लेखक कवी गोरक्षनाथ पवार. आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. भेटूया पुढच्या रविवारी याच कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आपला संडे स्पेशल संवाद सखींचा हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपण या कार्यक्रमामध्ये ना वेगवेगळ्या क्षेत्रातील सखींशी गप्पा मारत असतो आणि प्रत्येक सखीची कहाणी ही वेगळी अगळी छान मनाला भिडणारी असते। आणि आज देखील अशीच एक सखी आपल्या सोबत आहे। तर आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट धनश्री पेटकर। नमस्कार मॅडम।
2: नमस्कार।
1: खरं म्हणजे मॅडम, सगळ्यात आधी तर रेडिओच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे।
2: धन्यवाद।
1: आणि मॅडम, महिला म्हटलं की महिलांना फक्त एकच काम करून चालत नाही, त्यांना घर सांभाळायचं असतं, लेकरं सांभाळायची असतात, त्यानंतर त्यांचा जॉब जे प्रोफेशन असतं ते सांभाळायचं असतं। तर तुम्ही ऍडव्होकेट होण्याचा निर्णय का आणि कधी घेतलात?
2: ऍक्च्युली तो खूप सडन डिसिजन होता। म्हणजे मी ऍक्च्युली सायन्स स्टुडंट आहे। मी 12th पर्यंत सायन्स मध्ये शिकले आणि त्याच्यानंतर मी ऍक्च्युली इंजिनिअरिंगला ऍडमिशनसाठी बऱ्याच दिवस थांबले, परंतु इंजिनिअरिंगचं पाहिजे ते कॉलेज मिळालं नाही। म्हणून सहजच मैत्रीण म्हटली की मला लॉला घ्यायचंय, तर तू येतेस का सोबत? म्हणून सहज तिच्या सोबत गेले आणि फॉर्म घेऊन आले आणि फॉर्म भरला, कारण की इंजिनिअरिंगला मला पाहिजे ते मिळालं नाही। म्हटलं काहीतरी दुसरं एक्सप्लोअर करूयात। त्याच्यामुळे लॉ बद्दल पहिल्यापासून थोडीशी फॅसिनेटिंग आयडिया होतीच मला, त्याच्यामुळे मी अचानक जाऊन ऍडमिशन घेतलं
1: आणि मग तिथून प्रवास चालू।
2: तिथून प्रवास सुरू।
1: आता किती वर्षापासून तुम्ही ऍडव्होकेट म्हणून काम करता आहात?
2: मला आता 11 वर्ष पूर्ण होतील।
1: आणि मॅडम, खरं म्हणजे ऍडव्होकेट म्हटलं त्यामध्ये पण खूप प्रकार पडतात, जसं की कुटुंब असेल, बँक असेल किंवा इतर वेगवेगळे कायदे असतात, त्यामध्ये देखील आपण काम करू शकतो। म्हणजे खूप खटले असतात, पण तुम्ही जास्त फोकस करता बँकिंगचे जे खटले असतात त्यावर किंवा कुटुंबातील जे खटले असतात त्यावर, तर हे दोन विषय का तुम्ही निवडलेत?
2: ऍक्च्युली हे निवडले म्हणजे दोन्ही सेक्टर माझ्यासाठी तसं बघितलं तर वेगवेगळे आहेत। बँकिंग ह्याच्यासाठी निवडलं की फायनान्शियल, मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने किंवा कुठल्याही मुलीने किंवा वुमनने बाईने फायनान्शियली इंडिपेंडंट असावं, या दृष्टीने मला बँकिंग सेक्टर हवं होतं की मुली फार त्या सेक्टरमध्ये कमी आहेत। आणि दुसरं फॅमिली मॅटर्स, तर बरेचसे ज्या लेडीज आहेत किंवा ज्या भगिनी आहेत आपल्या, तर त्या मॅटर्ससाठी कम्फर्टेबल महिलेलाच प्रिफर करतात। तर त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित व्यक्त होऊ शकतात, ते त्यांची जी व्यथा आहे ती बाईकडे व्यवस्थित मांडू शकतात। काही काही वेळेस म्हणजे काही असे मॅटर्स असतात सेक्शुअल हरासमेंटचे किंवा असॉल्टचे की ते पुरुष वकिलांसोबत ते मांडू शकत नाही। त्याच्यामुळं मी बऱ्याचदा असं बघितलंय, त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की ह्या सेक्टरमध्ये पण आपण काम करू शकतो न्याय देण्यासाठी।
1: नक्कीच, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण स्त्री एक पीडित आहे, तिच्यावर अन्याय केलाच जातो आणि ती गप्प बसून सहन करते। तर जेव्हा स्त्री स्त्रीला पाहते की अरे अरे माझी केस मॅडम हँडल करणार आहे, सो तिच्यात एक आत्मविश्वास येतो की एक बाई एका बाईला समजू शकते असावाला। तर कौटुंबिक कायदा कोणता आहे आणि त्या अंतर्गत काय काय येतं?
2: कौटुंबिक कायदा म्हटलं तर त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत। म्हणजे आपण हिंदू मॅरेज ऍक्ट पासून ते हिंदू मॅरेज ऍक्ट, म्हणजे विवाह जसा होतो तर विवाह झाल्यानंतर त्याच्यानंतर मग ज्या गोष्टी येतात, म्हणजे बाईला जर त्रास झाला तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट येतो, जर तिला मेंटेनन्स हवा असेल, नवरा सांभाळत नसेल, तर त्याच्यामध्ये येतं सेक्शन 125 CRPC होतं आधी, आता BNS आहे, त्याच्याखाली सेक्शन 144 खाली पोटगी मिळण्याचा अधिकार आहे। तसंच जर तिला नवरा नांदवत नसेल तर 109 खाली तिला हिंदू मॅरेज ऍक्टचा सेक्शन 9 खाली जे कोर्ट आहे ते तिला नांदायला जाण्यासाठी रिलीफ देऊ शकतं। तसंच तिला जर नवऱ्यासोबत राहायचं नसेल तर त्या काळातही सेक्शन 13 अंतर्गत कोर्ट तिला डिवोर्सचे ग्राउंड्स मिळून देतं, म्हणजे दोघांनाही, नवरा बायको दोघांनाही ते ग्राउंड्स दिले जातात। आणि असे भरपूर कायदे आहेत, म्हणजे जर तिचं वर्कप्लेसवरती जर हॅरॅसमेंट झाली तर तिथे देखील पॉश ऍक्ट खाली तिला रिलीफ मिळू शकतो। तसेच असे बरेचसे कायदे आहेत, किंवा जर तिच्या वडिलांची प्रॉपर्टी तिला हवी असेल, वडिलांची ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी मिळण्यासाठी सुद्धा ती दावा दाखल करू शकते आणि हिंदू मॅरेज ऍक्ट खाली ती समान अधिकार, भावा इतकाच अधिकार ती मागू शकते त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे असे बरेच कायदे आहेत जे स्त्रीच्या बाजूने आहेत आणि स्त्री त्याच्यामधून रिलीफ घेऊ शकते।
1: आणि मॅडम, प्रत्येक वेळी स्त्रीवरच अन्याय होतो का की पुरुषावरही होऊ शकतो?
2: पुरुषांवरही होतो, प्रत्येक वेळेस स्त्रीवर होतो असं आपण नाही म्हणू शकत. पण मग हे वाईस वर्ष आहे, म्हणजे आपण स्त्री आपल्या जी समाजात आहे, स्त्री ही पहिल्यापासूनच दुर्बल ठरवली गेलेली आहे. त्याच्यामुळं पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं पुरुषांनी नेहमी स्त्रीवरती आपला हक्क गाजवला आहे आणि तिच्यावरती त्याच्या मनाप्रमाणे अत्याचार केलेले आहेत. त्याच्यामुळं आपले जे कायदे आहेत ते सुद्धा आपण जे बघतो ते थोडेसे स्त्रियांच्या बाजूने झुकलेले आहेत. ते का? तर स्त्रियांना थोडंसं समाजामध्ये बळकटीचं स्थान मिळावं, त्यांना थोडंसं वुमन एम्पावरमेंट जे म्हणतो आपण ते मिळावं, त्याच्यासाठी ह्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. की थोडासा जो कायद्याचा झुकता कल आहे स्त्रियांच्या बाजूने तो ह्याच कारणांमुळे आहे, कारण की आपल्या समाजात स्त्री ही जरा दुर्बल समजली गेली आहे.
1: आणि मॅडम, आता आपण पाहतो आहोत की स्त्रिया देखील शिक्षित झाल्या आहेत, सुशिक्षित आहेत, पुढे जात आहेत, पण तरीही त्यांच्यावर असा अत्याचार होतोय. मग पूर्वीपेक्षा आत्ताचं प्रमाण कसं वाटतंय तुम्हाला अत्याचाराचं?
2: पूर्वीपेक्षा अत्याचार खूप कमी झालेले आहेत असं मला वाटतं, कारण की जेव्हा मी नवीन नवीन लॉ कॉलेजला शिकत होते तेव्हा जे मी केसेस बघितले तर सेक्शन 498 केसेस खूप होत होत्या. त्याच्यानंतर परत अडल्टरी जे म्हणतो त्याच्या पण केसेस खूप होत होत्या. परत मारहाणीच्या केसेस खूप होत होत्या की पुरुष दारू पिवण्याचा आणि मारहाण करायचा. पण आत्ताच्या काळात स्त्रिया खूप प्रमाणात सुशिक्षित झाल्यात, त्याच्यामुळं अत्याचार होतात असं नाही. फक्त हाणमार होत नाही पण शाब्दिक अत्याचार होतात. तिला कमी लेखलं जातं किंवा जर ती जास्त कमवत असेल तर म्हणजे जो पुरुषाचा इगो असतो तो पण कधी कधी दुखावला जातो. तर अत्याचाराचं स्वरूप बदललं आहे, फक्त अत्याचार आहेच. फक्त एवढंच आहे की पूर्वीच्या काळी जे होतं ती हाणमार जास्त होती, व्यसनं जास्त होती, परंतु आत्ताच्या काळात शिक्षण झाल्यामुळं किंवा सुशिक्षित पिढी असल्यामुळं त्यांचं अत्याचाराचं स्वरूप वेगळं आहे.
1: आणि मॅडम, जेव्हा एखादी स्त्री तुमच्याकडे असं केस घेऊन येते किंवा सांगते की माझ्यावर अत्याचार होतो, तर तिच्यासोबत कसं ट्रीट करावं लागतं आणि कशी सगळी माहिती तिच्याकडून काढावी लागते?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणताही व्यक्ती, म्हणजे स्त्रीच नाही पुरुष सुद्धा आमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा त्याची सायकोलॉजी म्हणजे त्याची जी मानसिकता आहे ती समजून घेणं खूप गरजेचं असतं, कारण की तो ज्या मानसिकतेतून जात असतो ते सगळं इमोशनल असतं. आणि जेव्हा इमोशनल लेवलवरती ते आमच्याकडे येतात तेव्हा ते लॉजिकचा वापर करत नाही. आणि त्याच्यामुळं ते कायदे अर्थात सर्वांना माहिती असतात, परंतु जेव्हा कायद्यांचा ते वापर करायचं

0: त्यांची सायकोलॉजी जपणं खूप गरजेचं ठरतं, त्यांची मानसिकता जपणं खूप गरजेचं ठरतं. कारण की पॅनिक स्टेट ऑफ माइंडमध्ये ते बऱ्याचदा चुकीचा डिसिजन पण घेतात.
1: म्हणजे तुम्हाला आधी समजून घेणं गरजेचं असतं खूप जास्त. आणि मॅडम असं कधी होतं का, म्हणजे बऱ्याचदा लेडीज ज्या असतात, महिला ज्या असतात ना, रागात येतात, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतात, तुमच्याकडे दाद मागायला येतात, तुमच्याकडे न्याय घ्यायला येतात, पण काही काळानंतर त्यांचं हृदय परिवर्तन होतं आणि त्या म्हणतात की नाही आता मला केस मागे घ्यायचे, असं पण होतं का?
0: हो होतं, बऱ्याच केसेसमध्ये होतं.
1: मग अशा वेळी तुम्ही कसं हँडल करता हे सगळं?
0: उलट ज्यावेळेस म्हणजे रागाच्या भरात गोष्टी झालेल्या असतात आणि जेव्हा दोघं एकत्र यायचं असं जेव्हा म्हणतात नवरा बायको, त्यावेळी तर आम्हाला जास्त आनंद होतो. कारण की किती नाही म्हटलं तरी दोन आयुष्यांचा प्रवास असतो तो, आणि त्याच्यामध्ये त्यांची जी लहान मुलं असतात ती सफर होतात आणि आपलं उज्ज्वल भवितव्य जे म्हणतो लहान मुलांचं ते खूप धोक्यात येतं. तर ज्यावेळेस आम्ही म्हणतो की नाही ते माघारी घ्यायचे, तर आम्ही आनंदाने त्यांना माघारी घेतो आणि नांदायला पाठवतो.
1: पण असंही होतं का, ते आधी थोडंसं छान वागतात, छान राहतात आणि माघारी घेतात, पण पुन्हा तेच तेच?
0: हो होतं. माझी एक केस होती, म्हणजे त्याच्यामध्ये असं झालं होतं की दोघांमध्ये सोबत राहायचं नाही आणि अगदीच दीड दोन वर्षाचीच मुलगी होती त्यांना, आणि त्याच्यामध्ये त्यांचा म्युच्युअल कन्सेंटनी म्हणजे संमतीने घटस्फोट दाखल झालेला. संमतीने घटस्फोट दाखल झाल्यानंतर मग एक महिन्यानंतर नवऱ्याला वाटलं की नाही, की सोबत राहायचं आहे म्हणून मग तो म्हटला की नाही मला नाही घ्यायचा घटस्फोट, मला नांदायला घेऊन जायचंय. तर तो तिला नांदायला घेऊन गेला. नांदायला घेऊन गेल्यानंतर तो 2-3 महिने तिच्याशी व्यवस्थित वागला. म्हणजे बऱ्याचदा असं खूप क्वचित घडतं, पण 2-3 महिने व्यवस्थित वागल्यानंतर 2-3 महिन्यानंतर त्याने तिला इतकं मारहाण केली की तिला त्या मुलीला घेऊन बाहेर पळून आल्याशिवाय म्हणजे पळून येण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मग तिथून परत आल्यानंतर तिने पुन्हा मग डिवोर्स जो घ्यायचा आहे ते कोर्टाला सांगितलं आणि मग त्यांचा डिवोर्स झाला. त्याच्यामुळे असंही होतं की एका लेवलला वाटतं की नाही एकत्र यावं, पण एकत्र आल्यानंतर स्त्रीचा जीव धोक्यात असेल तर तिची मानसिकता बिघडून जाते की नाही मी ह्याच्यासोबत असुरक्षित नाही आहे. ती सुरक्षितपणाची भावना तिला नवऱ्यासोबत मिळत नाही, त्याच्यामुळे देखील म्हणजे बरंच घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे.
1: आणि मॅडम जेव्हा घटस्फोट होण्याची शक्यता असते किंवा त्यावर प्रक्रिया चालू असते तेव्हा जे लहान लेकरं असतात ते कोणाकडे जाण्याची जास्त दाट शक्यता असते?
0: याच्यामध्ये वयाचा विचार केला जातो आणि कोण व्यवस्थित सांभाळू शकतं याचा विचार केला जातो. म्हणजे जर 1-5 वयोगटातली जर मुलं असतील तर ती आईवरती डिपेंडंट जास्त असतात, म्हणून 5 वर्षाच्या मुलांना हे कोर्ट सुद्धा आईकडेच सोपवतं. पण मग 5 वर्षापेक्षा जास्त वयाची जर मुलं असतील आणि ती वडिलांसोबत व्यवस्थित राहू शकत असतील आणि वडील जर चांगली काळजी घेऊ शकत असतील फायनान्शियली पण आणि इमोशनल वेलबिंग वरती पण, तर मग त्यांच्याकडे देऊ शकतात वडिलांकडे. पण जे मुलांचं भवितव्य बघून त्यांची ती कोणाकडे सोपवायची कस्टडी याचा विचार केला जातो.
1: मग यामध्ये मुलांचा पण विचार घेतला जातो का?
0: हो, जर मुलं समजूतदार असतील तर त्यावेळेस त्यांचा विचार घेतला जातो.
1: मग या केसेसमध्ये शक्यतो आईकडे मुलं जात असतील असं काही आढळून येतं?
0: नाही, त्याच्यामध्ये असंही आहे की वडिलांकडे म्हणजे ज्या व्यक्तीसोबत ते जास्त कम्फर्टेबल फील करतात मुलं, किंवा वडिलांसोबत जर जास्त कम्फर्टेबल असतील किंवा जास्त अटॅच असतील तर वडिलांकडे देखील जातात, आणि आईकडे असतील तर आईकडे देखील जातात. म्हणजे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत असं नाही झालंय की वडिलांकडेच आहे, फक्त जे 5 वर्षाच्या आतले असतात ते शक्यतो आईवरती खूप अटॅच असतात म्हणून ते स्त्रियांकडेच असतात 5 वर्षापर्यंतची मुलं.
1: आणि मॅडम खरं म्हणजे जसं की आपण कुटुंबाबद्दल बोलतो पण कुटुंबामध्ये बोलताना देखील स्त्री हाच महत्वाचा मुद्दा निघून येतो, कारण स्त्रियांवर अन्याय जास्त होत असतो. तर स्त्रियांसाठी किंवा या कौटुंबिक खटले आहेत त्यासाठी संविधानामध्ये काही वेगळ्या तरतुदी आहेत का?
0: कौटुंबिक खटल्यांसाठी नाही आहेत, पण स्त्रियांसाठी आहेत. त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी आर्टिकल जे 15 आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना समानतेचा अधिकार जो आर्टिकल 14 मध्ये दिलाय की स्त्री पुरुष समानता ही ग्राह्य धरली पाहिजे, सर्वांनी ती केली पाहिजे. तसंच आर्टिकल 15 जे आहे 15 त्याच्यामध्ये दिलंय की जसं बाकीच्यांना राईट टू एम्प्लॉयमेंट आहे किंवा राईट टू रिलीजन आहे तसं स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांना सुद्धा या गोष्टींचा अधिकार आहे.
1: आणि मॅडम आता तुम्ही जसं मगाशी सांगितलं की बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहात, तर आत्तापर्यंत तुम्हाला अनेक केसेस सॉल्व्ह कराव्या लागल्या असतील, अनेक केसेस तुमच्याकडे आल्या असतील, तर आत्तापर्यंतची सगळ्यात कठीण किंवा अजूनही आठवणीत राहणारी कोणती केस आहे?
0: आठवणीत राहणारी म्हणजे

0: एक झालं असं होतं, म्हणजे माझ्या अगदी सुरुवातीच्या काळात माझ्या सिनियरकडे ती केस होती. तर त्याच्यामध्ये एक जे नवरा बायको होते, तर नवरा बायको कोर्टाने त्यांचा समेट घडवून आणला आणि ते नांदायला गेले. तर त्या दोघांमध्ये वाद नव्हता, त्यांच्या आईवडिलांमुळं तो वाद होता. ती गोष्ट माझ्या नेहमी लक्षात राहील की ज्यावेळेस ती स्त्री तिच्या नवऱ्यासोबत नांदायला जात होती तेव्हा तिच्या आईला खूप जास्त दुःख झालं. तर ते माझ्या मनात नेहमी राहिलंय की म्हणजे जर मुलीचा संसार चांगला होतोय हे आईने एक स्त्री म्हणून समजून घेतला पाहिजे. पण तिला खूप जास्त दुःख झालेलं होतं आणि ते तिच्या वागण्यातून आम्हाला जाणवलं ते, त्याच्यामुळं ते एक आहे.
1: आणि मॅडम खरं म्हणजे केसेस येतात, तुम्ही सायकोलॉजिकली आधी ते सगळं समजून घेता, त्यानंतर त्यावरती तुमची प्रक्रिया चालू होते की कोणाशी बोलायचं. तुमचे जे आपण म्हणतो मूवीमध्ये किंवा चित्रपटांमध्ये ऐकलेलं असतो की सबूत इकट्ठा करणं वगैरे वगैरे, तर ही सगळी प्रक्रिया कशी असते?
0: सबूत इकट्ठा करणं म्हणजे आपण जे ऑनलाईन बघतो ह्याच्यामध्ये टी व्हीमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये, सध्या लॉवरती पण वेब सिरीज खूप आलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये जसं असतं की पोलिसांसोबत ॲडव्होकेट्स जातात आणि सबूत गोळा करतात, तर तसं काही घडत नाही मुळात. सबूत म्हणजे पुरावा असतो, ऑन ओथ म्हणजे शपथेवरती आपण कोर्टाला सांगायचं असतं की काय गोष्ट घडली, आणि त्याची कोर्ट मग शहानिशा करतं की दोन्ही बाजूची गोष्ट ऐकल्यानंतर मग कुठली गोष्ट, सपोज एखादी म्हणजे मी म्हणते की माझ्यावरती मारहाण झालेली आहे, तर मारहाणीचा सबूत मी काय देणार? तर सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे तर घरात नसतात. मग मारहाण झाल्यानंतर मी दवाखान्यात गेले होते, दवाखान्यात गेल्यानंतर मी मलमपट्टी केली, डॉक्टरांनी मला प्रिस्क्रिप्शन दिली, ती प्रिस्क्रिप्शन मी आणून कोर्टात दाखल करणार, हा झाला पुरावा. तर मग असे छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या पुराव्यासाठी म्हणजे पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य धरले जातात. किंवा आमचा मुलगा झाला, तो नवरा म्हणतोय की हा माझा मुलगा नाहीये, तर अशा केसेस ज्या असतात, तर त्या केसेसमध्ये मग कोर्ट डीएनए टेस्टिंगची ऑर्डर देतं. मग कोर्टाने जे सांगितलं त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या ब्लड टेस्ट देऊन तिथला जो रिपोर्ट असतो तो कोर्टामध्ये येतो, मग त्याच्यावरून ते ठरतं. तर पुरावा जो आहे हा कोर्टासमोर आपण शपथेवरती देतो, किंवा जी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशननुसार तो पुरावा दिला जातो. त्याच्यामध्ये पोलिसांसोबत बाहेर जाऊन शोधायची गरज नसते, जो घडलेला असतो, जी घटना घडलेली असते त्या संदर्भात एखादा कागदोपत्री पुरावा किंवा दुसरं एखादं काही साधन असेल ते आपण कोर्टापुढे फक्त प्रोड्यूस करतो.
1: आणि मॅडम कोर्ट म्हणलं की तारीख पे तारीख असं नेहमी असतं, किंवा आपण ऐकून असतो की कोर्टाची पायरी चढायची नसते, कारण पैसाही जातो आणि वेळही जातो असं बऱ्यापैकी म्हटलं जातं, तर हे कितपत योग्य
0: आहे? हे माझ्या मते पूर्वीच्या काळी ही म्हण खूप होती, कारण की पूर्वीच्या काळी जे दिवाणी दावे होते ते जवळपास 10-10, 15-15 वर्ष चालायचे. परंतु आताच्या काळात बघितलं तर कोर्टाने बरंचसं जे फास्ट ट्रॅक कोर्ट केलेले आहेत, नवीन कोर्ट्स वाढवलेले आहेत, कोर्टावरचा जो आधी जे कमी कोर्ट्स होते त्यांच्यावरती काम ताण जास्त होता, त्याच्यामुळे लवकर न्याय मिळत नव्हता, त्यामुळे ही म्हण पडलेली आहे. पण आताच्या काळात बघितलं ती कायदे आपले इतके छान झालेले आहेत आणि कोर्ट्स वाढवलेले आहेत, कोर्टाची प्रोसिजर पण फास्ट केलेली आहे, स्टाफ वाढवला असल्यामुळे आता तेवढा तितका वेळ लागत नाही. म्हणजे आधी मी जेव्हा नवीन नवीन प्रॅक्टिसला आले तेव्हा 10-10, 15-15 वर्षापूर्वीचे दावे चालायचे, अजूनही चालतात पण प्रमाण खूप कमी झालंय, कारण की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचं खूप कडी नजर असते जे जुने मॅटर्स आहेत ते लवकर डिस्पोज ऑफ करण्यासाठी. आणि जे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे ते मध्यस्थी केंद्रांसाठी किंवा मध्यस्थीने समेट घडवून आणण्याचा प्रयत्न जास्त करतं. म्हणजे वाद वाढवण्यापेक्षा दोन्ही पार्टींमध्ये समेट घडवून आणून तिथे वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील असते. त्याच्यामुळे बरेचसे जे प्रकरणं आहेत जी प्रलंबित होती जास्त काळ ती आता कमी प्रमाण झालंय त्यांचं.
1: आणि मॅडम खरं म्हणजे हे सगळं करत असताना एक ऍडव्होकेट म्हणून तुम्हाला कशी काळजी घ्यावी लागते? कारण कधी कधी असं नको व्हायला की गुन्हेगार नाहीये तरी पण त्याला सजा, म्हणजे या वेगळ्या केस बाबतीत बोलतीये मी, तर हे सगळं होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः काय काळजी घेता?
0: आमची काळजी हेच असते की प्रत्येक तारीख जी असते त्या तारखेला जो पक्षकार आमच्याकडे येतो त्याचं काम झालंच पाहिजे, जी काही त्याच्या प्रकरणाची स्टेज असते. म्हणजे कोर्टात काम चालतं ते त्यांच्या प्रोसिजर ठरलेली असते, त्या प्रोसिजरनुसार चालतं. तर कोर्टात आमच्याकडे क्लायंट आला तर त्या दिवशी तो कुठला त्याच्या केसमध्ये कुठलंही काम होता झालं नाही किंवा होणारच नाही असं आम्ही काळजी घेतो की असं होऊ नये. म्हणजे ज्यावेळेस पक्षकार आमच्याकडे येतो आज त्याची तारीख आहे तर त्याच्या केसमध्ये काहीतरी काम झालंच पाहिजे, तरच आम्ही ती केस पुढे जाऊ देतो.
1: आणि बऱ्याचदा असं पण होतं की महिलांना खूप कायदे आहेत, महिलांच्या बाजूने न्याय नेहमी उभा आहे, तर त्याचा गैरफायदा पण महिला उचलू शकतात आणि उचलतात देखील आपण खूप पाहतो. मग अशा वेळी हे कसं समजून घ्यायचं आणि कसं त्या पुरुषाला देखील आपण न्याय मिळवून देऊ शकतो?
0: हे खूप अवघड असतं समजून घेणं की समोरचा त्रास देण्यासाठी करतोय, पण कधी कधी ते खूप लवकर लक्षात येतं आणि कधी कधी त्याला म्हणजे लक्षात येतही नाही. कारण की स्त्रिया आजकाल म्हणजे सगळेच जण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि युट्यूब सोशल मीडियामुळे इतके अवेअर झालेले आहेत की म्हणजे आमच्याकडे पक्षकार येतात, ते सांगतात मॅडम अशी अशी केस आलेली आहे, म्हणजे असं असं डिसिजन सांगितलंय सुप्रीम कोर्टाने, तो माझ्या केसमध्ये पण लागू होईल. पण आम्हाला त्यांना सांगावं लागतं की असं नाहीये, प्रत्येक केस तुमच्या याच्यात लागू होत नाही. आणि म्हणजे कसं होतं, जेव्हा पुरुषांवरती अन्याय होतो आपण असं म्हणतो, त्यावेळेस म्हणजे अन्याय असा होतो की तो स्त्रीनेच त्रास दिला असं नसतो. कधी कधी म्हणजे माझ्याकडे अशी केस आहे की म्हणजे मुलांना भेटण्यापासून वडिलांना वंचित केलं जातं. इवन दो कोर्टाची ऑर्डर आहे की मुलांना भेटण्यासाठी, तरीही मुलांना भेटू दिलं जात नाही. कारण की मुलांची मुलं भेटल्यानंतर किंवा बघितल्यानंतर रडतात वगैरे अशी कारणं दिली जातात, तर ते खूप वाईट आहे असं मला वाटतं. आणि काही गोष्टी ज्या असतात त्या वकिलांच्या सुद्धा हातात नसतात, कारण की सिच्युएशन अशी असते की आपण लहान मुलांना फोर्स करू शकत नाही. त्याच्यामुळे पुरुषांवरती जो अन्याय होतो तो माझ्या मते इमोशनल अटॅचमेंट मुलांसोबत असते त्या बाबतीत जास्त होतो.
1: आणि मॅडम जसं की पुरुषांवर पण अन्याय होतो आपण म्हणतो आहोत, पण बऱ्याचदा ना पुरुषांसाठी असे कायदे नाहीये असं सांगितलं जातं, तर पुरुषांसाठी कायदे आहेत की नाही?
0: पुरुषांसाठी कायदे आहेत, म्हणजे अगदीच स्त्री त्याला त्रास देत असेल तर मग तो तिच्याकडून डिवोर्स घेण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे ग्राउंड्स आहेत. म्हणजे स्त्रीने जर त्रास दिला म्हणजे परपुरुषासोबत असेल किंवा ती त्याला त्रास देत असेल, पैशांसाठी छळत असेल किंवा कुठल्याही प्रकार त्याला छळत असेल किंवा त्याला त्याच्यासोबत राहत नसेल, माहेरीच राहत असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये पुरुषांना सुद्धा राईट आहे की स्त्रीपासून डिवोर्स घ्यायचा. त्याच्यामुळं पुरुषांच्या बाजूने कायदे नाही असं नाही म्हणू शकत आपण. पुरुषांच्या बाजूने कायदे आहेत, परंतु जेवढा स्त्रीच्या बाजूने कल आहे तेवढा पुरुषांच्या बाजूने नाहीये.
1: मॅडम कधी असं आलंय का की जी महिला आहे तिच्या घरचेच इकडच्या घरच्यांना त्रास देतात असं कधी होतं का?
0: होतं ना, असंही होतं. म्हणजे बऱ्याच केसेसमध्ये मी बघितलंय की मुलगी जर शिकलेली सवरलेली असेल तर मुलीचे घरचे हे खूप जास्त मुलाकडच्यांना त्रास देतात की आमच्या मुलीला त्रास नाही झाला पाहिजे, आमची मुलगी हे काम करणार नाही, आमची मुलगी ते काम करणार नाही, आमची मुलगी एवढा दिवस झाल्यानंतर घरी येईल किंवा ती तिच्या हिशोबाने राहील, असं जे माहेरकडचे असतात मुलीच्या माहेरकडचे यांच्याच कंडिशन्स असतात. त्याच्यामुळं असं पण बऱ्याचदा होतं की जी मुलगी लग्न करून जाते तर सासरच्यांपेक्षा माहेरच्यांचाच इंटरफेअरन्स तिच्या संसारात जास्त असतो.
1: कौटुंबिक वादविवाद जेव्हा होतात तेव्हा हे कौटुंबिक कायदा आपण वापरतो आणि त्या अंतर्गत ज्याचा पगडा खरा आहे त्याला आपण न्याय देत असतो प्रत्येक वेळी. पण बऱ्याचदा काय होतं ना की हे सगळं करत असताना देखील महिलांवर इतर देखील अत्याचार खूप जास्त होतात. फक्त आपल्याला एवढं माहिती आहे घरात भांडण झाले किंवा लैंगिक हिंसा असेल किंवा तिच्यावर होणारे अत्याचार असेल, पण वेगवेगळ्या प्रकारातून जसं की हुंडा असेल असे पण महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार होतात. तर आजपर्यंत तुम्ही खूप केसेस पाहिले असेल, तर कोणत्या कोणत्या प्रकारचे अत्याचार महिलेवर करू शकतात हे लोक?
0: ऍक्च्युली महिलांवरती अत्याचाराचे खूप प्रकार आहे. स्टॉकिंग आहे, परत इन्फ्रिंजिंग हर मॉडेस्टी आहे. त्याच्यामध्ये असं आहे की फक्त तुम्ही बघितल्यानंतर म्हणजे तुम्ही वाईट नजरेने बघतायत त्याच्यामुळं स्त्रीला लज्जा उत्पन्न झाली किंवा मग तुम्ही अशा दृष्टीने तिला टच करताय की ज्याच्यामुळं तिला त्रास होतोय की तिला लाज वाटतीये ते करावंसं वाटत, तर अशा पण केसेस होतात की जे वर्क प्लेस आहे की जिथे त्या काम करतात तिथे सुद्धा काही त्यांचे कलिग्ज असतात किंवा जे सिनियर अथॉरिटीज असतात त्यांच्यापेक्षा, तर ते सुद्धा त्यांना त्रास देतात किंवा काही डिमांड्स करतात, अनफेअर डिमांड्स करतात. तर अशा संदर्भाने सुद्धा कायदे आहेत, म्हणजे पॉश ऍक्ट आहे त्याच्यासाठी, प्रिव्हेंशन ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस म्हणून. तर मग आणि त्याच्यासाठी विशाखा गाईडलाईन्स पण स्पेसिफिक तयार केलेल्या आहेत. त्याच्यामुळं अशा खूप म्हणजे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये स्त्रियांना त्रास होतो म्हणून.
1: आणि मॅडम, या स्त्रिया ज्या आहेत, जसं की तुम्ही सांगितलं की विशाखा समिती असते, त्याच्यामध्ये देखील या महिलांना न्याय मिळतो, किंवा मग इतरही ऍक्ट्स आहेत ज्यामध्ये महिलांना न्याय मिळतो, तरी पण त्याचं प्रमाण वाढतच चाललंय, आपण पाहतो आहोत सध्याची कंडिशन. तर मग हे थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
0: थांबवण्यासाठी माझ्या मते अवेअरनेस असणं प्रत्येकामध्ये गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी या गोष्टींचा गैरवापर सुद्धा होतो, त्याच्यामुळं कायद्याचा अवेअरनेस असणं जितका गरजेचं आहे तितकं एक मॉरॅलिटी, म्हणजे आपण जे म्हणतो की सद्सद्विवेक बुद्धी प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे. ही जेव्हा सर्वांमध्ये येईल माझ्या मते, तेव्हा हे सगळे जे त्रास आहेत ते थांबतील आणि आपले कायदे एवढे लागू करायचे की केसेस कमी होतील या संदर्भातल्या.
1: तर बऱ्याचदा काय होतं, महिला घाबरतात, घाबरून आवाज उठवत नाही त्या, आणि किंवा त्यांना माहीतच नसतं की स्टॉकिंग, आता स्टॉकिंग हा सर्रास होते, कोणावर कोणासोबतही होते, एक काय पाठलाग करणं, पण महिलेला माहीतच नाही. म्हणजे इंस्टाग्रामवरून त्यांचा पाठलाग होऊ शकतो, सोशल मीडियावरून, किंवा फॅमिलीमध्ये पण तिचा मोबाईल चेक करणं असेल, किंवा मग ती कोणाशी बोलते हे बघणं असेल, हे एक स्टॉकिंगचे प्रकार झाले. तर मग हे प्रकार आणि यांचे कोणते कायदे आहेत आणि त्या कायद्याअंतर्गत जो आरोपी आहे त्याला कशी सजा मिळेल?
0: जे मेजर जे आहे, तुम्ही आता जे मला सांगितलं स्टॉकिंग वगैरे जे आहे, तर त्याच्यामध्ये BNS भारतीय न्याय संहिता, म्हणजे पूर्वीचा जो आपला इंडियन पिनल कोड आहे, म्हणजे भारतीय दंड संहिता, त्या अंतर्गत याला शिक्षा दिलेली आहे. आणि स्टॉकिंग मध्ये त्यांनी क्रायटेरिया दिला आहे की तुम्ही कसं स्टॉक करतात, म्हणजे फक्त इंस्टाग्राम वरती स्टॉक केलं किंवा नुसतं बघितलं किंवा फक्त थोडे काही जाताना पाठलाग केला असं नाही, त्याच्यामध्ये कायद्याने क्रायटेरिया घालून दिलेला आहे. तर त्या क्रायटेरियामध्ये जर ते बसले तरच त्यांना शिक्षा होऊ शकते अथवा नाही. म्हणजे स्टॉकिंग ही एक्स्ट्रीम लेवल पर्यंत असली पाहिजे की जिने त्या स्त्रीला त्रास होतोय त्या लेवल पर्यंत असेल तरच तिला न्याय मिळू शकतो, नाहीतर फक्त तो 2-5 मिनिटं मागे आलाय आणि गेलाय आणि म्हणजे तिला कळतही नाहीये की ते तिच्यासोबत होतंय, तर असं नाही. पण इतका तिला त्रास होतोय की तो कंटिन्युअस तिच्या माघारी माघारी येतोय, तिला ते जाणवतंय, तिला त्याचा त्रास होतोय, तो प्रत्येक ठिकाणी तिच्या मागे मागे जात, किंवा तो सारखा तिचा फोन कोणाशी बोलतोय हे चेक करतोय, सारखा तिच्या जवळ घुटमळतोय, असे जे एक्स्ट्रीम लेवलवरचे प्रकार असतात त्याच्यासाठी कोर्टाने रिलीफ दिलेला आहे. म्हणजे आपला न्याय व्यवस्था पण आहे ती त्याच्यासाठी रिलीफ देते.
1: आणि जर शारीरिक अत्याचार होत असेल तर
0: त्याच्यासाठी सुद्धा BNS खाली भारतीय न्याय संहिता जी आहे आपली, त्याच्याखाली सगळे हे दिलेले आहेत. आपला जेवढा स्त्रियांच्या अगेन्स्टमध्ये, स्त्री आणि पुरुष दोन्ही त्याच्यामध्ये कव्हर आहेत. म्हणजे खास स्त्रियांचे मी तुम्हाला सांगितले की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स येतो, परत BNS येतं, BNS नंतर मग पॉश ऍक्ट येतो, तर ह्याच्यासोबतच हे सुद्धा आहे हुंडाबळीसाठी डॉरी प्रिव्हेंशन ऍक्ट आहे. तर ह्या सगळ्यांसाठी तर ते आहेच, प्लस BNS मध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी आरोपी जे आहेत त्या आरोपींना काय शिक्षा दिली जाते, तर ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
1: आणि मॅडम, आता सध्या आपल्याकडे रेप याचं प्रमाण सर्रास वाढत चाललंय आणि ते दिवसेंदिवस वाढतच चाललंय, ते कमी करावं कसं हाच प्रश्न सगळ्यात मोठा आपल्या समोर आहे, की माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आपल्या समाजामध्ये सध्या घडती आहे. तर या अंतर्गत आरोपीला कशा प्रकारे दंड केला जातो?
0: आरोपीला सध्या जी आपली दिल्लीची निर्भया केस जी घडली, त्या केस नंतर आपले जे भारत सरकार आहेत पार्लमेंटनी रेप विथ साठीचा जो कायदा आहे तो खूप स्ट्रिक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण आत्ता स्टॉकिंग बद्दल बोललो, तर स्टॉकिंग पण इन्क्लूड होतं त्याच्यामध्ये, सेक्शुअल हरॅसमेंट पण इन्क्लूड होतं, आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी बारकाईने घेतल्या की जेणेकरून स्त्रियांना प्रोटेक्ट करता येईल. तर त्याच्यामध्ये जी म्हणजे पूर्ण जी केस चालते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये इन कॅमेरा प्रोसिडिंग चालते. इन कॅमेरा म्हणजे तिथे फक्त विक्टिमची गरज असेल तर विक्टिम ठेवतात आणि आरोपी असतात आणि त्यांचे वकील असतात, अशा वेळेस ती प्रोसिडिंग चालते. आणि बऱ्याचदा ती प्रोसिडिंग झाल्यानंतर जर गुन्हा घडला आहे असं कोर्टाच्या निदर्शनास आलं तर कोर्ट त्यावेळेस त्याला 7 वर्षापर्यंतची जेल देऊ शकते आणि त्याच्यासोबतच ते दंडही त्याच्याकडून आकारू शकता.
1: आणि मॅडम, आपण बऱ्याच असं म्हणतो की फाशी द्या, म्हणजे असं जर कुठे घटना घडलेली असेल तर सगळ्यांची मागणी एकच असते की फाशी देऊन टाका अशा नराधमाला, तर हे म्हणजे हे कशानुसार ठरतं की फाशी द्यायची की नाही?
0: आत्ताच मी तुम्हाला जे सांगितलं BNS म्हणून, तर मग भारतीय दंड संहितेमध्ये प्रत्येक जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यासाठी दंड ठरवून दिलेला आहे. म्हणजे आज जर चोरी केली तर चोरीला म्हणजे 2 वर्षापर्यंतचा दंड असेल आणि एवढा फाईन असेल, असा जो दंड त्याच्यामध्ये ठरवून दिलेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे हे जो भारतीय दंडसंहिता आहे, त्या भारतीय दंडसंहितेमध्ये त्यांनी ज्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे त्या प्रकारची शिक्षा त्याला होणार, आणि त्या प्रकारची शिक्षा ही भारतीय दंडसंहितेमध्ये लिहून ठेवलेली आहे. त्यानुसारच कोर्ट त्याच्या डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे त्याला जे पॉवर्स दिलेले आहेत त्या पॉवरचा वापर करून जर 7 वर्षापर्यंतची शिक्षा असेल, त्याला वाटलं नाही त्याने तितकं हे नाही केलं, फक्त अटेम्प्ट टू रेप केलाय किंवा काइंड ऑफ तसा केलेला आहे, तर मग त्याला ती 7 च्या ऐवजी 6 वर्ष पण देऊ शकते. तर असा जो दंड आहे तो भारतीय दंडसंहितेमध्ये लिहून दिलेला आहे आणि त्यानुसार हा ठरला जातो.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे एखाद्या स्त्रीवर अन्याय झाला किंवा अत्याचार झाला तर एकदा झाल्यावर आपण तिला न्याय मिळवून देत असतो, पण तिचा अत्याचार झालेला असतो, पण मग हा सगळा विचार करून एखादी महिला जर खूप डिस्टर्ब असेल तर तिला काही कोर्ट मदत करता पुढे सर्व्हाइव्ह करण्यासाठी, तिच्यावर काही उपचार किंवा काही मानस उपचार तज्ज्ञांकडून तिचं काउन्सिलिंग वगैरे?
0: नाही, कोर्ट असे उपचार नाही करत, पण मग आपल्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या संस्था आहेत की ज्या त्याच्या वरती काम करतात. म्हणजे दीपिका पदुकोणनी सध्या इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, आपण सोशल मीडियावरती बघतो की जे मेंटल स्ट्रेसमध्ये आहे किंवा ज्यांना मानसिक ताण आहे की जे एन्झायटीमध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात, तर त्यांच्यासाठी तिने एक इनिशिएटिव्ह घेऊन एक सुरू केलेली आहे संस्था. तर तशा संस्था त्याच्यासाठी काम करतात, पण कोर्ट स्वतःहून त्याच्यावरती इनिशिएटिव्ह घेऊन काम करत नाही. बऱ्याचदा आम्हालाच पक्षकारांना सांगावं लागतं की हे जे झालं हे विसरून नवीन संसाराला लागा किंवा नवीन आयुष्याला लागा, पूर्ण आयुष्य तुमचं पडलेलं आहे म्हणून. पण मग कोर्टाकडून तसा रिलीफ मिळत नाही.
1: तर बँकिंग मध्ये कोणकोणते खटले येऊ शकतात?
0: बँकिंग मध्ये बऱ्याच प्रकारचे खटले येतात. सगळ्यात मोठा खटला म्हणजे जो बरेच केसेस त्याच्या पेंडिंग आहे म्हणजे 138 म्हणजे चेक बाउन्स. सध्या बरेचसे बँक जे आहेत त्या लोन जेव्हा देतात तर लोन रिकव्हरी होत नाही म्हणून प्रत्येक त्यांचे जे मॉर्गेजर असतात किंवा त्यांचे जे कर्ज घेणारे असतात त्यांच्याकडून ते सर्रास चेक घेतात, ब्लँक चेक घेतात किंवा चेक भरून घेतात. आणि ते जेव्हा हप्ते बाउन्स होतील किंवा काय होतील तर तेव्हा ते चेक्स जे आहेत ते बँकेमध्ये ते टाकतात, ते बाउन्स होतात आणि मग चेक बाउन्सच्या केसेस होतात.
1: आणि ते कसं तुम्ही सॉल्व्ह करता, त्याचे काय कायदे आहेत?
0: चेक बाउन्सचा कायदा खूप स्ट्रिक्ट आहे. चेक बाउन्सचा कायदा म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आपण जो म्हणतो की पराक्रम्य अभिलेख कायदा, तर त्याच्यानुसार ज्या वेळेस आपण चेक दिलेला आहे याचा अर्थ आपण बँकेला देणं लागतो हे प्रिझम्पशन त्या कायद्यात दिलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा चेक बाउन्स होतो त्यावेळेस खूप रेअर केसमध्ये त्या आरोपीची सुटका होते, नाही तर मग त्यांचं बँकेला देणं आहे हे ग्राह्य धरलं जातं आणि त्यांना शिक्षा होते. त्याच्यामध्ये आत्ता सध्या कसं होतंय की ECS आले म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मार्फत ऑटोमॅटिक आपला हप्ता जर लोन घेतलेला असेल तर तो हप्ता वजा होतो बँकेतून, आणि जर पैसे नसतील बँकेमध्ये तर तो हप्ता बाउन्स होतो. तर ह्या संदर्भात सुद्धा एक नवीन कायदा आहे पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट म्हणून, तो बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर त्याच्यानुसार असं होतं की आपला जो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्याच्यातून म्हणजे आपला जे हप्ता जो ऑटोमॅटिक कट होतो तो जर कट नाही झाला आणि तो बाउन्स झाला तर त्याच्या अगेन्स्टमध्ये सुद्धा कोर्टामध्ये केस दाखल होऊ शकते आणि त्याच्यामध्ये पण शिक्षेचं प्रमाण 99% आहे.
1: आणि काय शिक्षा होऊ शकते अशा व्यक्तीला?
0: त्याच्यामध्ये दंड आकारला जातो आणि दंडानंतर त्याला साधारण 6 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास असतो.
1: आणि मॅडम बघा, बऱ्याचदा आपण असं ऐकून असतो की एखादी बँक असते जी स्थापन होते पण सगळे पैसे घेऊन फरार झाली, किंवा मग एखाद्या व्यक्तीने त्या बँकेतलं लोन घेतलं आणि तो फरार झाला, तर असे पण केसेस तुमच्याकडे येतात?
0: मी बँकेच्या पॅनलवरती आहे त्याच्यामुळं असे पैसे घेऊन फरार होणारे केसेस कमी आहेत, पण मग माझ्याकडे जे लोन घेतात म्हणजे मी सर्च रिपोर्ट्स वगैरे बनवते, म्हणजे जे लोन्स घेतात तर त्यांची प्रॉपर्टी क्लिअर आहे की नाही, टायटल क्लिअर आहे की नाही ते बघून मी त्यांना देते. बँकेचे जे लीगल ऑडिट्स असतात म्हणजे जे बँकेने लोन दिलेलं आहे ते प्रॉपर वेमध्ये दिलेलं आहे की नाही हे मी क्रॉस चेक करते, आणि प्लस बँकेने जे लोन दिलेलं आहे ते लोन दिल्यानंतर जर काही मॉर्गेज वगैरे ठेवलेलं असेल तर ते जी प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी नंतर ते आर्बिट्रेशन म्हणून एक अथॉरिटी आहे. तर बँका ह्या आर्बिट्रेटरकडे जातात, त्यांच्याकडे एक छोटीशी प्रोसिडिंग चालते आणि मग रिकव्हरीसाठी आर्बिट्रेटर जो असतो म्हणजे जो मध्यस्थ असतो एक तो आर्बिट्रल अवॉर्ड पास करतो आणि त्या अवॉर्डनुसार ती केस कोर्टात येते आणि रिकव्हरीसाठी कोर्टामध्ये चालते. सो त्या केसेस मी बघते की ज्याच्यामध्ये जे लोन दिलेलं असतं त्याचं रिकव्हरी होत नाही म्हणून ते आर्बिट्रल अवॉर्ड किंवा जे त्यांचं बँकेचं घेणं आहे ते घेण्यासाठी जेव्हा ती कोर्टामध्ये येते मग त्यावेळेस ती प्रोसिडिंग चालते. मग त्याच्यामध्ये त्याचं जर काही जंगम मालमत्ता असते किंवा काही स्थावर मालमत्ता असते तर त्या मालमत्तेवरती हक्क बँक दाखवू शकते.
1: आणि मॅडम खरं म्हणजे दोन्ही प्रकारचे खटले तुम्ही बघता तर तुम्हाला जास्त कोणता खटला असा वाटतो की म्हणजे चांगलं वाटतं सोडवायला की ज्याच्या ज्यानं करून आनंद मिळतो तुम्हाला?
0: तसं मी सांगू नाही शकत, मला दोन्ही याच्यात आनंद मिळतो कारण की कसं असतं की काम हे काम आहे. ते काम जर व्यवस्थित झालं किंवा त्या कामामधून एक काहीतरी आउटपुट बाहेर पडलं तर ते जे सॅटिस्फॅक्शन असतं ते जास्त महत्त्वाचं वाटतं मला. बाकी काम कुठलंही असलं तरी पण आवड नावड असं नाही आहे. जे काम झालं की करतोय ते जर पूर्ण झालं आणि व्यवस्थित पूर्ण झालं अपेक्षेप्रमाणे तर त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन जास्त मिळतं.
1: आणि तुमच्या कारकिर्दीतील सगळ्यात कठीण केस कोणती वाटते तुम्हाला जी खूप किचकट होते?
0: माझ्या कारकिर्दीतली किचकट म्हणण्यापेक्षा एक ओल्ड एज आजोबा होते माझ्याकडे, त्यांच्या अगेन्स्टमध्ये चेक बाउन्सची केस होती. तर केस चालू असताना त्यांना म्हणजे कठीण नाही म्हणतात पण केस चालू असताना त्यांना म्हणजे कोर्टात असतानाच त्यांना हायपर टेन्शननी एक अटॅक आलेला आणि त्याच्यानंतर म्हणजे ते त्यांना रिकवर व्हायला खूप वेळ गेलेला. सो ती केस माझ्या लक्षात कायम आहे की त्यांना चेक बाउन्स म्हटल्यावर त्यांनी लाईफटाईममध्ये कधी असं बघितलेलं नव्हतं कोर्ट कचेरी आणि त्यांना माहीतही नाहीत की त्यांचा चेक कधी बाउन्स झाला. त्यांच्या म्हणजे ओल्ड एज असल्यामुळे त्यांच्या ते लक्षात वगैरे राहत नव्हतं आणि त्यांना कोर्टात यावं लागल्यामुळे त्यांना खूप असं बीपी हाय झाला आणि त्यांना खूप स्ट्रेस आला त्याच्यामुळे त्यांची मुलं येऊन त्यांना घेऊन गेली. तर सो ती एक केस माझ्या नेहमी लक्षात राहणारी आहे.
1: आणि मॅडम आम्ही बऱ्याचदा जेव्हा ॲडव्होकेट किंवा त्यांच्याबद्दल बोलणं होतं तेव्हा एक शब्द ऐकतो तो म्हणजे बार असोसिएशन किंवा मग फॅमिली लॉ कमिटी जसं तुम्ही फॅमिली आहात तर हे दोन काय आहेत आणि कशा प्रकारे काम करतं?
0: ओके, बार असोसिएशन म्हणजे जे पूर्ण भारतात आहे, भारतात जेवढे ॲडव्होकेट्स आहेत त्या ॲडव्होकेट्सची एक संघटना आहे, त्या संघटनेला बार असोसिएशन म्हटलं जातं. म्हणजे वकील संघटना जे आपण म्हणतो त्या वकील संघटनेला बार असोसिएशन म्हटलं जातं. ती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी आहे आणि प्रत्येक राज्याची मिळून पूर्ण भारताची म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया आपण जी म्हणतो ती वेगळी आहे. ती वकिलांसंदर्भातले जे कायदे आहेत किंवा वकिलांसंदर्भातले जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते प्रॉपर चालू आहेत की नाहीत आणि वकिलांना ज्या काही सुविधा मिळायला पाहिजे किंवा काय त्या संदर्भातले सगळे जे कायदे आहेत किंवा ज्या सुविधा आहेत ते बघण्याचं आणि वकिलांसाठी काम करण्याचं जे काम आहे ते बार काउन्सिल ऑफ इंडियाचं आहे आणि त्यांच्या प्रत्येक राज्यामध्ये एक एक संघटना आहेत. जशी बार महाराष्ट्र आणि गोवासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आहे दोघांची मिळून. तर त्याच्यामध्ये पण एक अध्यक्ष असतो पर त्यांचं कार्यकारी मंडळ असतं की जे वकिलांसाठी काम करतात.
1: तुम्ही आहात या कमिटीमध्ये?
0: नाही, त्या कमिटीमध्ये म्हणजे मी बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु जी कमिटी असते म्हणजे जी हायर लेवलवरती असते तर ते जे काम करतात त्या कमिटीमध्ये जे खूप ज्यांची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे की जे त्यांच्यावरती हातखंडा त्यांचा जास्त आहे तर ते त्या कमिटीवरती आहे. बाकी मी बार काउन्सिलमध्ये रजिस्टर आहे.
1: आणि फॅमिली लॉ कमिटी याचं काय काम असतं?
0: फॅमिली लॉ कमिटी म्हणजे हे जे आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया त्याचाच एक पार्ट आहे. म्हणजे जे फॅमिली कोर्ट्स आहेत तर फॅमिली कोर्टसाठी जी कमिटी स्थापन केली जाते फॅमिली कोर्ट्स बघण्यासाठी किंवा त्याचा जो कारभार आहे तो बघण्यासाठी तर फॅमिली कोर्ट्सच्या कमिटीसाठी ती एक प्रत्येक लेवलवरती म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जिथे फॅमिली कोर्ट असेल तिथे ती स्थापन केली जाते फॅमिली कोर्टचं कामकाज बघण्यासाठी आणि ती एस्टॅब्लिश प्रत्येक राज्यामध्ये आणि राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलेली असते.
1: मॅडम, ॲडव्होकेट म्हणून काम करत असताना अनेक प्रॉब्लेम्स येत असतील, कारण कसं असतं कधी कोणता क्लायंट काय बोलेल किंवा आपल्याकडून त्यांची नीट सहानुभूती किंवा नीट समजून घेताना आलं तर ते आपल्यावर ओरडू शकतात, चिडू शकतात, किंवा कधी कधी खूप सायकोलॉजिकल डिस्टर्ब लोक पण भेटतात, त्यामुळे मग हे करताना तुम्हाला खूप टेन्शन येत असेल, भीतीही वाटत असेल, असं होतं का?
0: हो, असं बऱ्याचदा होतं. जेव्हा आमच्याकडे म्हणजे मला भीती एकाच गोष्टीची वाटते की जेव्हा नवरा बायकोचं भांडण असेल आणि जर नवरा माझ्याकडे आला तर मला भीती वाटते, कारण की जेव्हा नवरा चिडलेला असतो तेव्हा तो लॉजिकली विचार करत नाही आणि बायकांना आपण एका लेवलवरती सांगू शकतो, ए तुला समजत नाही तू थांब मी करते ना तुझं व्यवस्थित, असं आपण एका लेवलला जाऊन बायकांना सांगू शकतो की मी तुझी केस व्यवस्थित लढते, पण पुरुषांना आपण तसं सांगू नाही शकत, कारण की कुठेतरी त्यांच्या पत्नीने त्यांचा मेल इगो दुखावलेला असतो आणि त्यावेळेस जे आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांना समजून घेणं आणि कुठेतरी त्यांना न्याय मिळवून देणं गरजेचं असतं, त्यावेळेस आपण त्यांना एक म्हणजे समजावण्याची भूमिका जी असते ती त्यांना खूप अपेक्षित असते, त्याच्यामुळे त्यांचं जे पुरुष क्लायंट्स असतात किंवा जे फॅमिली मॅटर्समध्ये पुरुष असतात त्यांना खूप हाताळणं कठीण असतं. सो त्या केसेसमध्ये थोडीशी जरा अडचण येते.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे हे सगळं करत असताना तुम्ही एक स्वतः महिला आहात, म्हणजे जसं मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालं की महिला म्हटलं की सगळंच आलं, घरचं करणं आलं, बाहेरचं करणं आलं, ऑफिस किंवा मग मुलं बाळं सगळं आपल्याला एकट्याला बघावं लागतं, तर हे सगळं कसं मॅनेज करता?
0: ॲक्च्युली मी खूप ब्लेस्ड आहे त्या बाबतीत, कारण की माझ्या घरी माझे सासू सासरे आणि नवरा आहेत, तिघही खूप समजूतदार आहे, म्हणजे मी कधी उशिराने जरी आले किंवा मला लवकर जरी जायचं असलं तरी ते खूप मला सांभाळून घेतात आणि माझ्या मते ॲक्च्युली मी बाहेर जाऊन काम करू शकते ते त्यांच्यामुळेच करू शकते, कारण की म्हणजे माझ्या सासूबाई पण त्या सांभाळून घेतात घरातलं, म्हणून मी बाहेर पडू शकते त्यांच्यामुळे. त्याच्यामुळं कुठल्याही स्त्रीला जर बाहेर जाऊन काम करायचं असेल तर घरातून सपोर्ट महत्त्वाचा असतो आणि मी देवाच्या कृपेने खूप लकी आहे की मला घरातून सपोर्ट असल्यामुळे की मी बाहेर जाऊन काम करू शकते.
1: नक्कीच, आणि प्रत्येक स्त्रीसाठी हे खूप महत्त्वाचं असतं की स्त्रीला जर पुढे जायचं असेल तर फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो तुम्हाला मिळतो आहे. तर जसं तुम्ही एक स्त्री आहात आणि एखाद्या स्त्रीचं जेव्हा असं काही होतो तिच्यावर अत्याचार ती तुम्हाला सांगते तेव्हा हळव्या होऊन तुम्ही पण त्यामध्ये त्या ओघात वाहून जाता का?
0: नाही, ॲक्च्युली आम्हाला आम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरतो तेव्हा म्हणजे तेव्हाच आम्ही हळूहळू स्वतःला ट्रेन करून घेतो, कारण की प्रत्येक वेळेस आम्ही इमोशनली क्लायंटमध्ये गुंतलं तर आपण त्यांना न्याय नाही देऊ शकत. म्हणजे डॉक्टरांचं एक आहे बघा की डॉक्टर जर इमोशनली पेशंटच्या वेदनेमध्ये जर इन्वॉल्व्ह झाला तर त्याची ट्रीटमेंट नाही करू शकत. तसंच वकिलांचं आहे की आम्ही जर जी आमच्याकडे येणारा क्लायंट आहे त्याच्याशी जर इमोशनली अटॅच झालो तर आम्ही त्यांना न्याय नाही मिळू शकत शकत. त्याच्यामुळे हे आम्हाला खूप महत्त्वाचं असतं की जे आमच्याकडे क्लायंट्स येतात त्यांची अशी इमोशनल अटॅचमेंट किंवा त्यांच्या भावना आहे आम्ही त्या समजून घेतो पण त्या भावनांमध्ये त्यांच्या राहत नाही.
1: नक्कीच मॅडम. आणि मॅडम, आज खरं म्हणजे आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, आपण तुमच्या कारकिर्दीबद्दल सगळं जाणून घेतलेलं आहे आणि खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात सगळ्यांना समजणं, कारण काय असतं ना, महिलेला एखाद्या गोष्टीची माहितीच नसते, जसं की जरी तिच्यावर अन्याय होत असेल तर याबद्दल आपण दाद मागू शकतो, न्याय मागू शकतो, हेच माहीत नसतं, त्यामुळे महिलांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणं आणि त्यांना जागृत करणं खूप महत्त्वाचं आहे. तर वकील असोसिएशन असेल जसं बार असोसिएशन आहे तर ते महिलांना जागृत करण्यासाठी किंवा समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांना जागृत करण्यासाठी काही असे उपक्रम राबवतात का?
0: हो, ॲक्च्युली एक बरेचसे उपक्रम आहेत, म्हणजे मी मध्यस्थी विधी सेवा केंद्र आहे, ते जे सेवा केंद्र आहे तर त्या सेवा केंद्रामार्फत महिलांचे अधिकार आहेत किंवा महिलांचे जे कायदे आहेत त्या संबंधाने जे पक्षकार असतात कोर्टाच्या आवारात किंवा खेडोपाडी जे आहेत तर त्या खेडोपाडी ज्या महिला आहेत किंवा ज्या कोर्टामध्ये महिला पक्षकार आहेत त्यांचे महिन्याला दोन महिन्याला त्यांचे एक शेड्यूल फिक्स असतं, त्यानुसार ते उपक्रम घेतात, जनजागृती करतात, तसेच पथनाट्य पण करतात. पथनाट्यमध्ये पण भरपूर जे वकील असतात ते पार्टिसिपेट करतात की ज्यांना आवड आहे पथनाट्य करायची आणि ते पथनाट्याच्या स्वरूपात सुद्धा ते गावोगावी जाऊन ते उपक्रम करतात, शिबिरं करतात आणि त्याच्यानुसार जनजागृती घडवतात.
1: आणि मॅडम खरं म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीला कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिली केस लढली असेल आणि आत्ताची केस, तर कसा फरक जाणवतो तुम्हाला?
0: पहिली केस जेव्हा सुरुवातीला कोर्टासमोर उभे राहिले तेव्हा थोडीशी भीती वाटली की नाही आपण जे बोलतोय ते प्रॉपर येईल का, किंवा आपण जे बोलतोय ते व्यवस्थित आहे का, आपण काही चूक तर नाही करते. हे जेव्हा फर्स्ट टाइम उभं राहिले होते तेव्हा ही भीती मनात होती. पण आत्ता इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसनंतर एक गोष्ट व्यवस्थित लक्षात आली की कोर्टापुढे जायचे तर अभ्यास करूनच जायचे, आणि अभ्यास केल्यानंतर आपोआप एक कॉन्फिडन्स येतो. कारण की आपलं नॉलेज असतं, नॉलेज म्हणजे जे ज्ञान आहे जे आपल्याला मिळतं त्या ज्ञानाने आपोआप आपल्याला आत्मविश्वास येतो. त्याच्यामुळं आता ज्ञान इतकं संपादन केलंय की आत्मविश्वास आपोआप येतो आणि अभ्यासाची पण गोडी लागते.
1: नक्कीच. आणि मॅडम आता कायदा असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, पुढे खूप बदल होत जातात किंवा अपडेट होत जातं सगळं, तर त्या म्हणजे चालू युगासोबत, चालू जनरेशनसोबत आपल्याला स्वतःला सुद्धा अपडेट करावं लागतं. तर कसं अपडेट करता स्वतःला?
0: स्वतःला अपडेट करायचं म्हणजे पुस्तकं वाचणं. म्हणजे आपण म्हणतो की सोशल मीडिया वगैरे, तर सोशल मीडियासुद्धा आम्ही वापरतो की सोशल मीडियामार्फतसुद्धा बरेचसे नवीन नवीन गोष्टी आम्हाला माहिती होतात. कारण की बरेचदा असतं की मी आता जिल्हा स्तरावरती राहते पण मुंबई ही मेट्रो सिटी आहे, तर मेट्रो सिटीमध्ये वेगळ्या पद्धतीने कायदे चालतात किंवा तिथे वेगळ्या पद्धतीने मॅटर्स फाईल होतात. म्हणजे DRT झालं जे नगरसारख्या जिल्ह्यामध्ये नाही आहे, किंवा रेराचे प्रोजेक्ट्स झाले ते नगरमध्ये कमी आहेत, मुंबई मेट्रो सिटी असल्यामुळे जास्त आहेत. तर मग हे सगळे जे आहेत ह्या संदर्भातला किंवा कायद्याचं नॉलेज आहे ते सोशल मीडियामार्फत मिळत राहतं आणि ते ऐकत असतो. पॉडकास्ट असतील काही किंवा काही व्हिडिओज असतील तर काही इन्फॉर्मेशनचे, तर ते सगळे नवीन जे येत आहेत नवीन नवीन ॲक्ट्स वगैरे त्याची माहिती सोशल मीडियाद्वारे किंवा यूट्यूबद्वारे आम्ही घेतो आणि त्याच्या संदर्भात जे कायदे आहेत ते कायद्यांच्या पुस्तकातूनही माहिती घेतो.
1: आणि मॅडम जसं आपण म्हणतोय की तंत्रज्ञानाचं युग आहे, म्हणजे ऑनलाईन सगळं चाललंय, तसे गुन्हे देखील ऑनलाईन वाढले आहेत, सायबर क्राईम असतील किंवा इतर असतील, तर मग त्याच्या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे काम करत असता? किंवा
0: सायबर क्राईम तसं बघितलं तर सायबर क्राईम मधल्या गुन्हेगाराला सुटणं खूप सोपं आहे असं मला वाटतं. कारण की बऱ्याच जणांना आपल्यासोबत सायबर हल्ला झालाय किंवा आपल्यासोबत सायबर अटॅक झालाय किंवा सायबर अटॅक झाल्यानंतर किंवा सायबर गुन्हा झाल्यानंतर काय करायचं या संदर्भातली माहिती बऱ्याच जणांना नाहीये. म्हणजे मी आताच काही दिवसांपूर्वी एक माझ्याकडे माणूस आला होता, त्याचं अकाउंट फ्रीज झालं होतं. परंतु तो म्हटला की ठीक आहे माझ्याकडे का अकाउंट फ्रीज झालं त्याला कळलं नाही, पण तो म्हटला मॅडम जाऊ द्या माझ्या अकाउंटमध्ये 500,000 रुपये असतील, त्याच्यामुळे मी काय चालू हे करत नाही, मी दुसऱ्या अकाउंटमध्ये नवीन उघडतो. परंतु जेव्हा अकाउंट फ्रीज होतं तर मग ते का फ्रीज झालंय, कधी कधी सायबर अटॅकमुळे सुद्धा अकाउंट फ्रीज होतात. तर ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती नाही, ते म्हणतात ठीक आहे पैसे नाही आहे जास्त सोडून देऊयात नवीन बघूयात. सो ही जी सायबर हल्ल्याच्या बाबतीतली जी अवेअरनेस आहे ती बऱ्याच जणांना माहिती नाही. परत फेक अकाउंट्स उघडले जातात, फेक अकाउंट्समुळे बोललं जातं किंवा म्हणजे चॅटिंग होते वगैरे, पण ते सुद्धा जेव्हा कंप्लेंट रजिस्टर करायची असते त्यावेळेस ती कशा स्वरूपात करायची असते, म्हणजे जो आरोपी असेल तो जे त्याच्यामध्ये पकडणं जाणं सोपं होईल, हे सुद्धा बऱ्याचशा जे कॉमन मॅन आहेत किंवा जी आपली जनता आहे त्यांना माहिती नाही, त्याच्यामुळे त्याबाबत अवेअरनेस येणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. आणि त्यासाठी वेगवेगळे वर्कशॉप्स घेणं किंवा माणसांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. अजून काय काय छंद आहेत?
0: मला पुस्तक वाचण्याचा छंद आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असते. मला योगा करायला आवडतं. मला फिजिकल ऍक्टिव्हिटी जे आपण म्हणतो वॉकिंग असेल किंवा खेळणं असेल हे पण करायला आवडतं.
1: आणि मॅडम आयुष्यामध्ये असं काही राहिलंय का की करायचं होतं पण करता आलं नाही, पण पुढे जर चान्स मिळाला तर तुम्ही कराल?
0: माझी इच्छा अशी आहे की ही जी माझी माहिती आहे किंवा मी जे काम करते वकिली क्षेत्रामध्ये ते माहिती सगळ्या जनतेपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाच्या मार्फत किंवा इतर जनजागृती करण्यासाठी जे मला करता येईल तर ते सगळे कार्य मला करायचे आहे.
1: नक्कीच खूप महत्वाचं आहे की यामध्ये समाजासाठी उपयोगी गोष्ट तुम्हाला करायची आहे की आता तुमचं करिअर तर झालं पण समाजाला त्या करिअरचा उपयोग व्हायला हवा आणि समाजातला कोणताच घटक कायद्यापासून दूर नको राहिला. त्याला सगळ्यांना कायदे माहिती असणं, सगळ्यांना कसं काय आपण न्याय मिळवून घेऊ शकतो हे माहिती असणं गरजेचं आहे. महिलांबद्दल आपण बोलतो आहोत तर तुम्ही आज जाता जाता आणि आपला शो पण आहे संवाद सखींचा की सखींशी आपण बोलतो आहोत तर जाता जाता आपल्या सखींना काय सांगाल?
0: सखींना मी दोनच गोष्टी सांगेल. एक तर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहा, तुम्ही छान शिक्षण घ्या आणि दुसरी गोष्ट की तुम्ही इंडिपेंडंट झाला स्वतःच्या पायावरती उभा राहिलात तर आपल्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा वरती येण्यासाठी, त्यांना सुद्धा तुमच्यासारखंच स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करा.
1: आपण सगळ्या महिलांनी एकमेकींना ओळखून घेणं खूप गरजेचं आहे आणि एकमेकींना सपोर्ट करणं. आणि मॅडम खरं म्हणजे आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोते हो आताच आपण ऍडव्होकेट धनश्री पेटकर यांच्याशी गप्पा मारलात. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संवाद सखींचा या कार्यक्रमात एका नवीन सखी सोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
2: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
2: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण।

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, शुभ संध्या काळ मंडळी. आपला कॉलेज कट्टा हा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका मस्त अशा व्यक्तिमत्वासोबत, ज्या आता सध्या कॉलेजमध्ये आहे. ती आपली मैत्रीण आणि तिच्यासोबत आपण भरपूर अशा गप्पा मारणार आहोत तिच्या कॉलेज लाईफ बद्दल, तिच्या फील्ड बद्दल आणि त्याचसोबत गमती जमती असतील अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आता आपण जास्त वेळ वाया घालवायला नकोय आणि मी तुम्हाला आपल्या मैत्रिणीशी ओळख करून देते. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे जी सध्या व्हॉलेंटियर म्हणून एक इंटर्नशिप आपल्या रेडिओ नगरला करते आणि ती म्हणजे आपली कोजागिरी जोशी. तर कोजागिरी, सर्वात आधी आपल्या रेडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. तर कशी आहेस तू?
1: थँक्यू थँक्यू. माझं नाव कोजागिरी आणि मला खूप मस्त वाटतं इकडे. पहिल्यांदाच असा इंटरव्ह्यू कोणीतरी घेत आहे माझा. मला खूप मजा येते.
0: तू रेडिओला आली आहेस आणि बऱ्याच दिवसांपासून तू आपल्या सोबत आहेस, एक ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून, ॲज अ इंटर्न म्हणून तू इथे काम करतेस. कसं वाटते तुझा रेडिओचा एक्सपिरियन्स आधी मला सांग.
1: रेडिओचा एक्सपिरियन्स मी आधी लहानपणी इकडे केला होता, रेडिओ नगरलाच केला होता. आणि त्यावेळेला मी मात्र फक्त माईकच्या मागे बसायचे आणि काहीतरी वाचायचे स्क्रिप्ट, आणि तेवढंच माझा एक्सपिरियन्स होता. तर रेडिओच्या बॅकस्टेजमध्ये, म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय काय गोष्टी होतात, एडिटिंग कसं असतं, स्क्रिप्ट रायटिंग कसं असतं, त्याला रेकॉर्ड कसं केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला काहीच माहिती नव्हत्या. आणि त्या मी पहिल्यांदा अनुभवल्या, त्या पहिल्यांदा मी स्वतः केल्या, तर त्याच्यात मला खूप इंटरेस्टिंग वाटलं ते आणि खूप नवीन नवीन एक्सपिरियन्सेस मला मिळाले. तर स्क्रिप्ट रायटिंग आता मला स्वतःला स्वतःची करायला जमायला लागलेली आहे. मला स्वतःचं रेकॉर्डिंग कसं करायचं, एडिटिंग कसं करायचं आणि रेकॉर्डिंग करताना बोलायचं कसं, म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन असतात किंवा वर खाली किंवा त्याच्यात एखादा जर तुम्हाला स्पेसिफिक मूड असा आणायचा असेल तुमच्या बोलण्यात, तर तो कसा आणायचा, ह्या गोष्टी मी इथे आल्यापासून शिकलेली आहे आणि मला खूप मजा येते हे सगळं शिकायला.
0: खूप छान एक्सपिरियन्स सांगितलायस तू. आणि आता मला तुझ्या बालपणाबद्दल, तर तू थोडं स्वतःबद्दल सांग मला.
1: मी नगरचीच आहे तर इकडेच माझं सगळं बालपण गेलं. फर्स्ट टू टेन्थ जी माझी शाळा होती, मी गॅलेक्सी नॅशनल स्कूलला ॲडमिशन घेतलेली होती आणि तिथेच माझं पहिली ते दहावीचं शिक्षण झालं. आणि तिथे मी बऱ्याच, म्हणजे काय काय गोष्टी केलेल्या होत्या, म्हणजे मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप जास्त भाग घ्यायचे आणि तसंच मी ॲकॅडमिकली पण माझं बरंच चांगलं होतं. मी अभ्यास तसं करायचे नाही जास्त मी, पण तरीही मार्क मला तसे मिळून जायचे असे. आणि त्याच्यामुळे मला शाळेत वगैरे पण खूप मजा आलेली होती. शाळेत ज्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या, म्हणजे फॅन्सी ड्रेस वगैरे किंवा स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन्स, एलोक्युशन कॉम्पिटिशन्स, ह्या सगळ्यात मी भरपूर भाग घेतलेला आहे. आणि माझ्या शाळेत तर म्हणजे माझं पहिली ते आठवीपर्यंतचं माझं रेकॉर्ड आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मी फर्स्टच प्राईज जिंकलेली आहे.
0: अरे वा.
1: तसंच माझं, मला स्टुडंट ऑफ द इयर हे पण अवॉर्ड 3 वेळा मिळालेलं आहे शाळेत. मी बाकी अशा, म्हणजे एक्झाम्स पण बऱ्याच दिलेल्या आहेत. प्रज्ञाशोध दिलेली आहे मी, स्कॉलरशिपचे 2 एक्झाम्स दिलेले आहेत, ऑलिम्पियाड्स काही दिलेले आहेत. आणि प्रज्ञाशोधमध्ये तर मला 10वी रँक मिळाली होती, बोर्डात आले होते मी, तर ते मी केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच अजून म्हटलं तर बाहेर ज्या कॉम्पिटिशन्स वगैरे झालेले आहेत तर त्याच्यात पण मी भाग घेतलेला आहे आणि त्याच्यात पण मला भरपूर बक्षिसं वगैरे मिळालेली आहेत. आणि मी नाटकात पण भरपूर कामं केलेली आहेत. तर माझ्या बालपणात मी बालराज्य नाट्य केले होते आणि मग थोडंसं मोठं झाल्यावर एक राज्यनाट्यही केलं होतं. तर हे पण मी केलेलं आहे. मला नाटकात पण खूप आवड आहे करायची.
0: एवढ्या सगळ्या हॉबीज आहेत, मग तू ॲनिमेशन डिझाईन हेच क्षेत्र का निवडलंस?
1: मला लहानपणापासून खूप ॲनिमेशन मूवी बघायची खूप आवड होती. माझ्या आईने मला ती आवड लावून दिली आणि ती पण माझ्याबरोबर ॲनिमेशन मूवीज वगैरे सगळ्या बघते. आणि जेव्हापासून मी मीडिया बघायला लागली आहे किंवा टी व्ही बघायला लागली आहे, तर मला आठवतं तेव्हापासून मी सगळे ॲनिमेशनचेच पिक्चर वगैरे पाहिलेले आहेत, डिझनी असो पिक्सार असो त्यांचे सगळ्यांचे. आणि त्याच्यात मला कॅरेक्टर्समध्ये खूप रस यायला लागला. मला चित्रकलेत माझा रस जो आहे तो अराउंड कोविडच्या काळात माझा निर्माण झाला आणि मी चित्र काढायला लागले वगैरे. पण त्याच्या आधीपासूनच ॲनिमेशनवर माझं खूप प्रेम होतं आणि ते कॅरेक्टर कसे दिसतात, कसे वागतात, कसे बोलतात, त्यांचं डिझायनिंग कसं केलेलं आहे, ह्याच्यात मला खूप इंटरेस्ट होता आणि मला त्याच्यासाठी खूप प्रेम आहे. तर मला जेव्हा कळालं की ह्याच्यात मला करिअर स्वतःचं करता येईल, तर मी तर म्हणजे म्हणाले की नाही, मला ह्याच्यातच जायचं आहे आता. आणि आता मग मी ॲनिमेशन डिझाईनचं जे शिक्षण घेते त्याच्यातून मला पुढे जाऊन कॅरेक्टर डिझायनिंग मध्ये जायची इच्छा आहे. मग
0: अरे वा. आणि त्यासोबत आता तू जे शिकतीयस, आता तुझं जे सेकंड इयर आहे ते कम्प्लीट झालं आणि आता तू थर्ड इयरमध्ये जातीयस, तर मग पहिल्या दोन इयरमध्ये तुला काय शिकायला मिळालं आणि आता पुढच्या इयरमध्ये तुला काय शिकायला मिळणार आहे?
1: ओके, सो मी जो कोर्स करते त्याला म्हणतात बी डिझाईन, म्हणजे बॅचलर्स इन डिझाईन, आणि तो 4 वर्षाचा कोर्स असतो. तर मी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जे कम्प्लीट केलेले आहे, तर युजली जेव्हा डिझाईन कॉलेजमध्ये तुम्ही जाता तेव्हा फाउंडेशनचं पहिलं वर्ष असतं. तर माझ्या कॉलेजमध्ये ते 6 महिने त्यांनी घेतले आमचे फाउंडेशनचे, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन वगैरे सिलेक्ट करता येतं. तर फाउंडेशनमध्ये तुम्हाला ते सगळं बेसिक जे आहेत गोष्टी ज्या चित्रकलेत लागतात किंवा डिझायनिंगसाठी लागतात, हे सगळं तुम्हाला ते परत शिकवतात. तुम्ही डिझाईन एंट्रन्ससाठी ते शिकलेलेच असता, पण ते परत एकदा रिव्हिजन तुमची घेतात. तुम्हाला मटेरियल हँडलिंग, म्हणजे क्ले वगैरे असेल किंवा बाकीचे मटेरियल्स जे असतात ते कसे हँडल करायचे ते शिकवतात. ज्योमेट्री शिकवतात. बेसिक ड्रॉईंग स्किल्स, म्हणजे शेडिंग, कलर थिअरी, हे ज्या गोष्टी असतात हे ते तुम्हाला शिकवतात. आणि मग हे तुमचं फाउंडेशनचं झाल्यानंतर तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला कशात रस आहे हे तुम्ही निवडायला सुरुवात करता. तर मला रस होता तो व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये, त्याच्याखाली अॅनिमेशन येतं, तर मग मी ते निवडलं. मग त्याच्यात पण आम्हाला बरेच काय काय गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या. त्याच्यात आम्ही भरपूर मज्जा पण केली होती त्या कोर्समध्ये. एक ऍड बनवली होती, आम्ही नाटक केलं होतं, आम्ही बरेच काय काय गोष्टी केल्या होत्या. आणि मग हे झालं माझं फर्स्ट इयर. त्याच्यानंतर सेकंड इयरमध्ये मी जेव्हा पदार्पण केलं, अॅनिमेशन प्रॉपरली शिकायला सुरुवात केली. तर अॅनिमेशन मध्ये नक्की काय असतं, त्याच्यात म्हणजे कसं तुम्ही चित्र काढता, कसे तुम्ही चित्र काढले पाहिजेत, आणि त्याचे काही टेक्निक्स जे असतात ते, त्याला अजून डोळ्याला असं छान दिसेल असं कसं करायचं, हे सगळं आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि मग आता माझं सेकंड इयर संपलेलं आहे, तर थर्ड इयरमध्ये आणि फोर्थ इयरमध्ये आम्हाला अजून त्याच्यातच ऍडव्हान्स गोष्टी शिकवल्या जातात. सॉफ्टवेअर्स जे आहेत, 3D सॉफ्टवेअर आता मूवीजमध्ये वापरले जातात ना, तर ते आम्हाला शिकवले जातात. आणि ते सगळं आता आम्हाला पुढे जास्त अजून ऍडव्हान्स्ड टेक्निक्स वगैरे शिकायला मिळणार आहेत.
0: आता तुझ्या फील्डमध्ये अनेक प्रोजेक्ट्स असतात जे तुम्हाला करावे लागतात, तर मग कॉलेजमध्ये केलेला आतापर्यंतचा एखादा असा प्रोजेक्ट आहे का की तो तुला फार आवडतो?
1: तसे म्हटले तर 2 प्रोजेक्ट्स आहेत जे मला आठवतात, जे आत्ताच मी माझ्या शेवटच्या सेमेस्टरमध्ये केले. एक म्हणजे जसं मी म्हटलं मला कॅरेक्टर डिझाईनमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर त्याचा आमचा एक कोर्स होता, त्याला प्री प्रोडक्शन असं म्हणतात. तर त्याच्यात आम्हाला एक शो निवडायचा होता कुठला तरी जो ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. मग त्या शोचा आम्हाला अभ्यास करायचा होता की त्याचे लाईन्स कसे काढले जातात, त्याच्यात रंग कसे भरले जातात, त्याची आर्ट स्टाईल जी आहे, प्रत्येक अॅनिमेशन शोची तुम्ही बघाल तर वेगवेगळी असते, तर ती स्टाईल कशी आहे त्याचा आम्ही अभ्यास केला पूर्णपणे. त्याच्यात शेप लँग्वेज नावाची एक गोष्ट असते, त्याचा आम्ही अभ्यास केला पूर्णपणे. आणि हे सगळं जे नॉलेज आहे ते आम्ही आमच्या स्वतःच्या कॅरेक्टरला लागू करायचं होतं, म्हणजे मी जी आहे, मी ॲज अ कॅरेक्टर मला त्या शोमध्ये इन्सर्ट करायचं होतं. तर ते करताना मला खूप मजा आली. आणि त्याच्यात म्हणजे मग तुम्हाला त्याचे व्हेरिएशन जे असतात, कॅरेक्टर डिझाईनचे व्हेरिएशन, कलरमध्ये व्हेरिएशन जे असतील ते सगळं करून तुम्हाला ते करायचं असतं, कॅरेक्टर डिझाईन करायचं असतं. तर हे करायला मला खूप मजा आली. आणि दुसरा जो होता तो होता साऊंड डिझाईनचा. तर मला जरा असं लक्षात आलंय की मला व्हॉइस ऍक्टिंगमध्ये जायला पण एखाद वेळेस आवडेल. तर ते जेव्हापासून मला लक्षात आलेलं आहे तेव्हापासून मला थोडासा रस हा डबिंगमध्ये, साऊंड डिझाईनमध्ये थोडासा

0: काय काय आवाज मला लागतील, मग तशा पद्धतीने मी रेकॉर्ड केले आणि ते कलेक्ट केले साऊंड, आणि मग ते जाऊन मी ते सगळं एकत्र कॉम्पोजिट केलं, तर ते त्याच्यात मला खूप मजा आली होती.
1: ओके, आताच तू व्हॉइस ऍक्टिंग बाबत बोललीस, तर मग व्हॉइस ऍक्टिंग करताना कोणत्या गोष्टीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे?
0: सगळ्यात पहिले तर ओव्हर व्हॉइस ऍक्टिंग नाही झाली पाहिजे. कॅरेक्टर ज्या पद्धतीने वागतंय किंवा त्याची पर्सनॅलिटी ज्या पद्धतीची आहे त्याच डिस्क्रिप्शनला तुम्ही ट्रू राहून तुम्ही तुमचं व्हॉइस ऍक्टिंग केली पाहिजे. म्हणजे त्या कॅरेक्टरला तुम्हाला थोडस असं एनव्हिजन करावं लागतं की जर आता एखादी एकदम शाय मुलगी असेल, एकदम तिला तिचा आवाज शांत आहे, ती खूप हळुवारपणे बोलते, तर ती एखादं जर लाईन घेत असेल तर ती जोर जोरात किंचाळून बोलणार नाहीये.
1: लाऊड बोलत असेल तरी तिला सायलेंटलीच हँडल करावे लागणार त्या गोष्टी.
0: ती जरी अशी चिडलेली जरी असेल तरी तिचं चिडणं जे आहे ते नॉर्मल व्यक्तीच्या पेक्षा जरा वेगळं असेल. तर ह्या पद्धतीचा तुम्हाला कॅरेक्टर बद्दल विचार करावा लागतो. आणि त्याच्यात अॅनिमेशन मध्ये जेव्हा तुम्ही व्हॉइस ऍक्टिंग करता तेव्हा त्याच्यात एक्स्ट्रा व्हॉइस इफेक्ट ऍड करावे लागतात. कारण ऑब्व्हियसली ते जर नुसते जर उभे असतील स्क्रीनवर आणि काहीच आवाज नसेल तर बघणाऱ्याला पण विचित्र वाटतं. तर त्याच्यात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाने व्हॉइस टाकावे लागतात. काय काय
1: जो व्हॉइस आर्टिस्ट असतो, आता कधी कधी आपल्याला दिसतं की आपले व्यक्तिगत प्रॉब्लेम सुद्धा असतात, कधीतरी आपण सफर करत असतो. समजा आपल्या घरी एखादं भांडण झालंय आणि त्या फ्लो मध्ये आपण आहोत आणि आपल्याला करायची व्हॉइस ऍक्टिंग एका सॉफ्टची किंवा एखादं असं कॅरेक्टर आहे, विनोदी कॅरेक्टर आहे, त्याची आपल्याला व्हॉइस ऍक्ट करायचा आहे, तर मग तिथे इफेक्ट पडतो का आपल्या पर्सनल गोष्टींचा?
0: हो हो, नक्कीच पडतो. जर तुमच्या डोक्यात जर ते चालू असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या आवाजातून ते तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळे व्हॉइस ऍक्टिंग करायच्या आधी तुम्हाला थोडंसं शांत व्हावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये जावं लागेल की हा हे कॅरेक्टर हॅप्पी आहे तर मला हॅप्पीच बोलावं लागेल, त्याच्याशिवाय चालतच नाही.
1: नक्कीच. आणि आता तुझं फील्ड आहे अॅनिमेशन डिझाईनचं आणि आता तुला आवड आहे किंवा तुला जायची इच्छा आहे व्हॉइस ऍक्टिंग मध्ये, तर या दोन्ही गोष्टींचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही जे कॅरेक्टर ऑन स्क्रीन बघता त्याला जिवंत करण्यासाठी तुम्हाला आवाज तर नक्कीच लागतो, त्याच्याशिवाय तुमचं कॅरेक्टर अलाईव्ह वाटतच नाही. व्हॉइस ऍक्टिंग जो आहे हा अॅनिमेशनचा खूप मोठा एक सब पार्ट आहे, त्याचं एक डिपार्टमेंट आहे ते. आणि हे सगळं जे आहे ते पोस्ट प्रोडक्शनच्या पार्टमध्ये येतं, ज्याच्यात

0: आणि मग त्या कॅरेक्टरला मला आवाज द्यायचा असतो. तर मग त्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत अॅनिमेशनमध्ये.
1: आता तू अॅनिमेशन फील्डमध्ये आहेस, अॅनिमेशन डिझाईनमध्ये आहेस, अनेक जणांना यामध्ये करिअर करायचं असतं की मला यायचं या फील्डमध्ये वगैरे, पण बरीचशी माहिती नसते. माहिती अभावी हे असं काहीतरी फील्ड आहे, या बाबतीत आपला नजरिया बदलतो किंवा लोकांची नजर जात नाही या फील्डमध्ये. तर आता नव्यानं समजा एखादा ग्रामीण भागातील व्यक्ती आहे, मुलगा मुलगी आहे किंवा शहरी भागातली आहे, पण त्याला या बाबतीतली माहिती नाहीये आणि त्याला अशा पद्धतीच्या युनिक फील्डमध्ये यायचं, तर त्यांनी सुरुवात कुठून करावी?
0: सर्वात पहिले तर प्रॉब्लेम असा येतो इंडियामध्ये एस्पेशली की लोकांना वाटतं अॅनिमेशन हे फक्त लहान मुलांसाठी आहे, फक्त कार्टूनसाठी आहे. तर तसं नाही आहे, अॅनिमेशन हे खूप व्हास्ट फील्ड आहे आणि ते एक माध्यम आहे, ते एक जॉनरा नाही येतो, ते एक माध्यम आहे ज्याच्यातून तुम्ही तुमच्या गोष्टी सांगता. स्टोरी टेलिंग जे आहे ते तुम्ही याच्यातून करू शकता, मेसेज द्यायचा असेल ते तुम्ही याच्यातून करू शकता, मार्केटिंग असतं, ऍडव्हर्टायझिंग असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अॅनिमेशनच्या ह्यानी करू शकता. एज्युकेशनल पण भरपूर काय काय तुम्ही अॅनिमेशन थ्रू करू शकता. तर सर्वात पहिले हे समजायला पाहिजे की अॅनिमेशन हे फक्त लहान मुलांसाठी नसतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अॅनिमेशनचे वेगवेगळे जे मीडिया आहेत सध्या अवेलेबल ते तुम्ही बघा, कारण त्याच्यातूनच तुम्हाला भरपूर काय काय समजतं की काय काय वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर असू शकतात, काय काय वेगवेगळ्या प्रकारचे शोज आहेत. तर आता सध्या अॅनिमे वगैरे जे आहे, अॅनिमे किंवा बाकीचे जे अॅनिमेशन फिल्म्स आहेत, वेब सिरीज आहेत, ह्या खूप आता पॉप्युलर झालेल्या आहेत. यूट्यूबवर पण तुम्हाला फ्रीमध्ये काय काय सिरीज वगैरे मिळतात, तर तुम्हाला एक्सपोजर अॅनिमेशनसाठी भरपूर आहे. तर तुम्ही नक्कीच त्याच्यात तुम्ही बघू शकता. आणि सुरुवात करायची तसं म्हटलं तर सुरुवात तर तुम्हाला बेसिक चित्रकलेपासूनच करावी लागते. कॅरेक्टर कसं काढायचं, अॅनाटॉमी वगैरे तुम्हाला शिकावी लागते. आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन मग तुम्ही जर अॅनिमेशन करत असाल, तुम्हाला एकतर डिझाईन कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता त्याच्यासाठी, किंवा आता स्टँड अलोन काही कॉलेजेस पण आता इन्स्टिट्यूशन पण आता आलेले आहेत भारतात, की ज्याच्यात तुम्ही जाऊन त्याचा अभ्यास करू शकता अॅनिमेशनचा.
1: तू मला तुझ्या हॉबीज मध्ये सांगितलं तुला गेमिंग आवडतं, गाणं ऐकायला आवडतं, संगीत ऐकायला आवडतं, तर कोणत्या पद्धतीचं तू संगीत ऐकतेस? कारण कसं आहे की तुझी गेमिंग आवड आहे किंवा अॅनिमेशन फील्डमध्ये आहेस, मग तशी टिपिकल गाण्याची चॉईस पण वेगळी आहे का?
0: गाण्याची चॉईस माझी खूपच वेगळी आहे. मी जर कोणाला असं सांगितलं की मी काय काय ऐकते तर त्यांना असं आश्चर्याचा धक्काच बसतो. जरा मी अॅनिमे भरपूर बघते, त्याच्यामुळे मला जॅपनीज सॉंग्स आणि ह्याच्यात भरपूर इंटरेस्ट तयार झालेला होता. मी जॅपनीज लँग्वेज पण शिकले, तर मला जॅपनीज सॉंग्स वगैरे भरपूर ऐकायला आवडतात. मला भरपूर असे इंग्लिश सॉंग्स ते तर आहेच, पण मला त्याच्याबरोबरच रॉक आणि थोडेसे अल्टरनेटिव्ह असे जे सॉंग्स आहेत ते पण मला खूप आवडतात. आणि माझा सध्याचा जो खूप फेवरेट जॉनर आहे गाण्यांचा, त्याला म्हणतात ब्रेक कोर. तुम्ही ऐकलं नसेल ते खूप असं वेगळं जॉनर आहे तो. तर त्याच्यात ते ड्रम्स वगैरे वाजवून आणि त्याचा जास्त त्याच्यात उपयोग असतो, वापर असतो.
1: ओके, देन आता आपण पुन्हा येऊया तुमच्या कॉलेज लाईफ मध्ये, कारण ऑब्व्हियसली आपला शो आहे कॉलेज कट्टा. म्हटल्यानंतर आता तू तुझ्या फील्ड बद्दल भरपूर काही सांगितलं, पण थोडं कॉलेजच्या गमती जमती बाबत पण बोलून थोडंसं वातावरण हलकं फुलकं करूयात. तर तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस कसा होता?
0: कॉलेजचा पहिला दिवस, आता मला जी 11वी 12वीत जी एक्सपेक्टेशन तयार झाली होती की बेंचवर जाऊन बसायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे, काम करायचंय, हीच एक्सपेक्टेशन घेऊन मी डिझाईन कॉलेजला गेले आणि तिथेच माझं चुकलं. मी असे जीन्स वगैरे घालून मस्तपैकी गेलेले होते आणि माझ्या डोक्यात असं होतं की क्लासमध्ये बसून डेस्कवर बसून काम करायचं असतं, कारण कॉलेजमध्ये गेल्यावर असंच असतं ना. पण नाही, आम्हाला पहिल्याच दिवशी त्यांनी अशी ऍक्टिव्हिटी दिली की ज्याच्यासाठी आम्हाला खाली बसून सगळं काम करावं लागलं. डिझाईन हे खूप हँड ऑन एक्सपिरियन्स फील्ड आहे, त्याच्यामुळे तुम्ही डेस्कवर बसून काम करताय हे खूप रेअरली होतं. म्हणजे असे रट्टा मारणं किंवा नोटबुकमध्ये लिहित बसणं जे आहे ते होतच नाही ऑलमोस्ट. तुम्ही ऑलमोस्ट एन्टायरली हाताने तुमच्या काम करत असता किंवा ड्रॉ करत असता किंवा असंच काहीतरी. तर तो माझा पहिला दिवस जो होता ते मला आठवते की मला एकदम असा आश्चर्याचा धक्का बसला होता की अरे मला खाली बसून काम करायचं आणि माझ्या हाताने काम करायचं, मला लिहायचं नाहीये काही. तर मी ज्या सगळ्या नोटबुक्स आणल्या होत्या माझ्या हॉस्टेलला घेऊन गेले होते मी, त्या सगळ्या मी अजूनही वापरलेल्या नाहीत, कारण मी स्केचबुकच वापरते आता.
1: आणि आता कॉलेजच्या आता आपले शाळेतली मित्रमैत्रिणींचा झोन वेगळा असतो, पण जेव्हा तुमची शाळा संपते त्याच्यानंतर सर्वजण थोडेसे विभागले जातात की कोणी या फील्डमध्ये जातं, कोणी सायन्सला जातं, कॉमर्सला जातं, इंजिनिअरिंगला जातं, प्रत्येकाच्या फील्ड वेगळ्या असतात. मग तिथे मैत्री कुठेतरी स्टॉप होते किंवा कुठेतरी ते एक आठवण बनून राहते. जसं आपण डेली भेटतो तसं ते होतच नाही, शक्य होत नाही.

0: प्रत्येकाची लाईफ वेगळी बनते. पण जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये एंट्री करता तिथून तुमचा प्रवास वेगळा असतो, मित्रमैत्रिणी नवीन असतात, तर मग कॉलेजच्या पहिल्याच दिवसात असं आहे का की एक मित्र किंवा एक मैत्रीण अशी बनली की ती अजूनपर्यंत सोबत आहे?
1: अजूनपर्यंत सोबत नाही, पण अजूनही म्हणजे हाय हॅलो आमचं चालू असतं. माझे भरपूर ग्रुप झाले तयार कॉलेजमध्ये गेल्यानंतर. पण मला एक मैत्रीण माझी आहे की जी पहिल्याच दिवशी माझी तयार झाली आणि अजूनही आम्ही हाय हॅलो म्हणतो. माझा आत्ताचा जो फ्रेंड ग्रुप आहे मात्र तो मला खूप जीवाला प्रिय असा फ्रेंड ग्रुप आहे माझा. ते सगळे इतके छान लोक आहेत आणि नुसतंच टाइमपास असं वगैरे करत नाहीत ते खूप इंटेलेक्च्युअल विचार वगैरे पण त्यांचे सारखे चाललेले असतात. तर आमचे टाइमपास करण्याबरोबरच आणि मजा मस्ती करण्याबरोबरच आमचे खूप डीप असे डिस्कशन्स पण एकत्रच होत असतात.
0: आता फ्रेंड ग्रुप म्हणलं की सगळ्याच गोष्टी शेअरिंग करणं आलं, पण आता अनेक वेळा असं होतं की अनेक जणांचं मत असं असतं की नको यार ग्रुप स्टडीमध्ये टाइमपास होतो आणि आपलं व्यक्तिगत केलेलं बरं असतं. तर काहींचं मत असतं की ग्रुप स्टडीमध्ये चांगला स्टडी होतो, प्रत्येकाचे विचार कळतात, प्रत्येकाची थॉट प्रोसेस कळते आणि स्वतः म्हणलं तर ते बोरिंग राहतं. तुझ्या मते काय आवडतं तुला, ग्रुप स्टडी की अलोन?
1: माझं दोन्हीकडे असं हेच आहे, जरा मिडलमध्येच आहे मी. कारण कधी कधी जर माझा मूड असा नसेल की मला मित्रांबरोबर बसायचं नाही किंवा मला जास्त अजून फोकस करायचं आहे आणि माझं खूप डेडलाईन जवळ आलेली आहे तर मी जाऊन एकटी बसते आणि एकटी काम करते. पण युजली जर मित्रांबरोबर बसले तर मला ते पियर प्रेशर जे म्हणतात ना की बाकीचे काम करतात म्हणून मी काम केलं पाहिजे, हे जे आहे हे नक्कीच मला खूप एक्सपिरियन्स करायला मिळतं. त्याच्यामुळे जर माझ्याकडून एकटीने जर काम कधी होत नसेल रूममध्ये बसून, जर मी खूप डिस्ट्रॅक्ट होत असेल, तर मी जाऊन माझ्या मित्रांबरोबर बसते आणि मग तिकडे माझं काम एकदम चांगलं होतं. ते मला त्यांच्याबरोबर एक्सपिरियन्स पण जर त्यांना जास्त असेल त्या त्या गोष्टीचा, तर ते मला त्याच्यात टिप्स पण देतात की मी हे चांगलं करू शकते किंवा मी ते चांगलं करू शकते. तर हां,
0: आता त्याचसोबत तुझ्यामध्ये चांगला मित्र कोण आहे? कारण आता जर म्हणलं तर एक प्युअरिटी म्हणलं तर खूप कमी झाली मैत्रीमधली, पण मग तू कशा दृष्टीने बघतेस की असा जर मित्र असेल ना तर तो चांगला मित्र आहे, खरा मित्र आहे, आणि असा व्यक्ती तुझ्या लाईफमध्ये आला का कधी?
1: असे मी म्हटलं ना, जसं माझा हा फ्रेंड ग्रुप जो आहे त्यातले अर्ध्याधिक लोक तर असेच सगळे आहेत. तर हे जे मित्र असतात ना, मला वाटतं असे लोक जी तुम्हाला ऑनेस्टली त्यांचे ओपिनियन्स देतात तुमच्या गोष्टींबद्दल, तुम्हाला ऑनेस्टली तुम्ही काय चुकीचं करताय हे सांगतात. ऑनेस्टी म्हणजे तुम्हाला एकदम असं वाईट पद्धतीने बोलायचं असं नाही, नीट शांतपणे पण तुम्हाला ऑनेस्टी देता येते. जर तुमच्या आयुष्यातला तुमचा मित्र जो आहे तुम्हाला अशी ऍडवाईस देत असेल तर ते सगळ्यात चांगला प्रकारचा तो मित्र आहे. कारण तो जेन्युइनली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सीड करायला बघतोय आणि तुम्हाला अजून जास्त बेटर करायला बघतोय. ऑफकोर्स तुम्ही पण तसंच केलं पाहिजे असं मला वाटतं.
0: आता तू एवढ्या साऱ्या तुझ्या मित्रांच्या आठवणी सांगितल्या, सगळं झालं, पण आपण ज्या फील्डमध्ये असतो तिथे सर्वात जास्त महत्वाची भूमिका असते ती म्हणजे आपल्या शिक्षकांची. तर तुला शिक्षकांकडून व्यक्तिगत आयुष्यात काय शिकायला मिळालं की जे फक्त आपल्या नॉलेज पुरतं मर्यादित नाहीये, फक्त तुझ्या स्टडी पुरतं मर्यादित नाहीये, पण ते तुला लाईफ टाईम लाईफच्या प्रोसेसमध्ये ते तुला उपयोगी पडणार आहे.
1: असे एक सर तर माझ्या कॉलेजमध्ये आत्ता सध्या आहेत, मिस्टर आनंदशी दीड सर म्हणून त्यांचं नाव आहे. आणि ते म्हणजे मला, मी ॲनिमेशनमध्ये आहे, ते त्याचे डिपार्टमेंटमध्ये नसले तरीही मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून फीडबॅक वगैरे नेहमी घेते. आणि मला ते ॲनिमेशनच्या फीडबॅकच्या बरोबरच अजून भरपूर काही फीडबॅक पण देतात की माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी कसं थोडंसं एक्सेल करू शकते. आता ॲनिमेशन जे फील्ड आहे ते एकदम असं क्रिएटिव्ह फील्ड असल्यामुळे ऑब्व्हियसली सगळ्यांचे स्किल लेवल जे आहेत ते वेगवेगळे आहेत. तर तिकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा कम्पॅरिझन स्वतःशी तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांशी करता. तर एका पॉइंटला माझं पण तसं झालेलं होतं की मी खूप कम्पॅरिझन करत होते स्वतःची दुसऱ्या लोकांशी आणि त्यावेळेला मला खूप असं स्वतःबद्दल वाईट वाटत होतं. आणि मी याच वेळेला एकदा मी त्या सरांशी बोलायला गेले की त्यांना काहीतरी दाखवायला गेले आणि त्यांनी मला त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं होतं त्यावेळेला. तर त्यांच्यासाठी मी खूप थँकफुल आहे, ते सर माझ्या लाईफमध्ये आले आहेत आणि ते पण मला एकदम असं खूप जवळची मुलगी म्हणूनच मानतात. तर हे सर माझे फेवरेट सर आहेत.
0: या फील्डमध्ये येण्यासाठी किंवा तू आत्तापर्यंत जे पण अचीवमेंट केली आहेस, तर तुझ्या आयुष्यामध्ये अडचणी कोणकोणत्या आल्या?
1: अडचणी आत्ता मी जसं म्हटलं ती कम्पॅरिझनची जी अडचण होती ती माझी कॉलेज लाईफमधली सगळ्यात मोठी अडचण होती आणि अजूनही मी थोडी थोडीशी करते त्याच्यामुळे आहे. तर त्याच्यावर ओव्हरकम करणं काही इझी गोष्ट नाही आहे कारण तुमच्या आजूबाजूला सतत इतक्या चांगल्या काम करणारी लोकं असतात की तुम्हाला प्रयत्न नाही केला तरी कम्पॅरिझन तर होतेच की अरे ह्याला हे येतं मला येत नाही. तर हे जे आहे ही खूप मोठी अडचण मला वाटते. आणि दुसरं म्हणजे होतं की प्रोक्रॅस्टिनेशन, की जर रील्स बघत बसले किंवा गेम खेळत बसले आणि मला कामच नाही करायचं, मग डेडलाईन अशी तोंडावर आली की मला एकदम आठवत अरे काम करायचं आहे, तर ती एक मोठी अडचण आहे. म्हणा ती स्वतःच्याच चुकींमुळे होते, त्याच्यावर काम केलं पाहिजे. पण हो, कम्पॅरिझनचं जे मी म्हटलं ना, तर त्याचं मला एक खूप महत्वाचं लाईफ लेसन माझ्या सगळ्यात पहिल्या ज्युरीमध्ये मिळाला. ज्युरी म्हणजे डिझाईन कॉलेजची एक्झाम असते ती आमची. तर त्याच्यात मला असं लक्षात आलं की मी बाकीच्या लोकांच्या ज्युरीज बघत होते आणि मला एकदम रिअलाइज झालं की अरे ह्या मुलाला ह्याचं काम एवढं सुंदर आहे, ह्याचं काम एवढं इंट्रिकेट आहे, डिटेल्ड आहे, तरीही त्याला नीट बोलता येत नाहीये. आणि त्याला नीट बोलता येत नसल्यामुळे जे पॅनल समोर बसलेलं आहे ज्युरीचं, ते त्याला पूर्णपणे इग्नोर करतात किंवा त्याला सारखं त्याच्या चुकांना पकडतात आणि त्याला सारखं म्हणजे खूप अवघड गेली त्याची ज्युरी. त्याच्या कम्पॅरेटिव्हली माझं जे काम त्याच्या एवढं इंट्रिकेट नव्हतं, त्याच्या एवढं डिटेल नव्हतं, पण मला बोलता नीट येत होतं ज्युरीच्या समोर, मला माझं काम प्रेझेंट नीट करता येत होतं. तर मला एकदम असं रिअलाइज झालं, आपण जे आहोत ते आपल्या एका पूर्ण जे स्वतःचं सेल्फ असतो त्याला आपण दुसऱ्यांच्या एका पीस ऑफ सेल्फला कम्पेअर करतो. एक केक आहे, आपण स्वतः एक केक आहोत असं आपण समजलं, आणि दुसरा माणूस जो आहे त्याच्याकडे एक स्लाइस आहे, तर आपण आपल्या अख्ख्या केकला त्या एका स्लाइसची आपण कम्पेअर करतो. हे माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे मला एकदम ते कम्पॅरिझनच्या ह्याच्यावर ओव्हरकम व्हायला त्यांनी खूप मदत झाली. कारण जे स्किल्स माझ्याकडे असतील ते कदाचित त्याच्याकडे नसतील आणि जे स्किल्स त्याच्याकडे असतील ते कदाचित माझ्याकडे नसतील. त्याच्यामुळे आपण सगळीकडेच कुठे कुठे थोडेसे फ्लॉड आहोत आणि आपण सगळीकडे कुठे कुठे स्ट्रेंथ आहे आपली कुठे कुठे, तर हे मला रिअलाइज झालं.
0: ओके, आणि माझं तरी मत यामध्ये आहे की कम्पॅरिझन करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अशी गोष्ट असते की ती तुम्हाला शिकण्यासाठी असते. तसंच तुमच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्या इतरांना शिकण्यासाठी असतात. त्यामुळं कम्पॅरिझन करण्यापेक्षा जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये कोणती अशी गोष्ट आहे बाबा की जी मला घेणं गरजेचं आहे, ते जर आपण सगळ्यांनी विचार करायला लागलं तर मग कुठेतरी कम्पॅरिझन हे स्टॉप होण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी हे कमी सुद्धा होईल आणि नाहीस होईल. त्यामुळे मंडळी तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवा की कोणाशीही आपल्याला कम्पेअर करायचं नाहीये, तर तो व्यक्ती जो आहे तर त्याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत आणि ज्या तुम्हाला तुमच्यामध्ये हव्या आहेत ना, तर त्या कम्पेअर करण्यापेक्षा त्या तुम्ही तुमच्यामध्ये अवलंबवा, त्या तुमच्यामध्ये तुम्ही घ्या. जेणेकरून कसं आहे की कम्पॅरिझन ही कुठेतरी बंद होईल आणि तुम्ही स्वतः देखील ते डेव्हलप व्हाल. आता त्याचसोबत तू मगाशी मला बोललीस की तुला, तू दोन बालराज्य नाटक केलेस आणि एक राज्यनाट्य केलंय वगैरे, तुला ऍक्टिंगची आवड आहे, तर नाटक आणि माझं म्हणणं तर श्रोते तुम्हालाही माहिती की खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे, कारण मी स्वतः नाटकाच्या फील्डमधली आहे आणि नाटक म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे. तर मग तू नाटकाच्या फील्डमध्ये कशी आलीस कोजागरी?
1: जसं मी स्टोरी टेलिंग एलोक्युशन कॉम्पिटिशन वगैरे जे होते स्पीचचे वगैरे त्याच्यात मी जसं भाग घेत होते, तसं माझ्या आईबाबांना असं समजलं की स्टेजवरचा माझा जो प्रेझेन्स आहे तो बऱ्याच चांगला आहे. तर मग त्यांनी मला ऍक्टिंगच्या वर्कशॉप्समध्ये जरा टाकायला सुरुवात केली आणि मग तिथूनच म्हणजे ज्या वर्कशॉपमध्ये मी गेले होते तर त्यांनी मला म्हणाले, त्यांनी विचारलं म्हणजे की तुम्ही हे कराल का, तर मी हो म्हटले, माझे आई बाबाही हो म्हटले आणि माझे बाबा स्वतः खूप नाटकातलेच आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर पहिल्यापासूनच आवड होती आणि त्यांना तर पहिल्यापासूनच म्हणजे मला त्याच्यात घातलं तर छानच आहे असं होतं. त्याच्यामुळे तिथून माझी सुरुवात झाली नाटकात यायला. मला लहानपणी जे होतं आईने असं शिकवून ठेवलेलं होतं की स्टेजवर तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमच्या समोरचे जे लोक बसलेले आहेत त्यांना काहीच माहिती नाही तुम्ही काय बोलणार आहात, तुम्ही काय परफॉर्म करणार आहात. त्याच्यामुळे मला वाटतं मला कधीच स्टेज फिअर ही फॉर्म झाली नाही.
0: ओके, पण असं असतं की जेव्हा आपण एवढे 2 महिने प्रॅक्टिस करतो तर मग असं असतं की कितीही माणूस धीट असला तरी सुद्धा जेव्हा आता बेल वाजलीये आणि आता कर्टन ओपन होणार आहे तेव्हा अंगा म्हणजे जे आपलं अंग गार पडतं की ते वेगळं असतं. मग ते विंगेतला तुझा अनुभव कसा होता की आता 2 मिनिटांमध्ये माझी एंट्री आहे आणि आता काय करू, काय वाटलं, काय फील झालं तेव्हा?
1: प्रत्येक वेळेला जेव्हा पण मी नाटक केलेलं आहे तेव्हा ती घंटा वाजल्यानंतर तेवढा जो तू म्हणाली तसं तर 2 मिनिटाचा जो एक हे असतो तोपर्यंतच मला भीती वाटते, असं हातपाय गार पडतात आणि श्वास घेता येत नाही वगैरे. पण द मोमेंट मी स्टेजवर येते ते सगळं एकदम निघून जातं, असं त्या स्टेजच्या लाईटनी असं एकदम गरम झाल्यासारखं वाटतं आणि स्टेजवर आल्यानंतर मला जो एक वेगळाच जी स्फूर्ती येते ती एकदम कम्प्लिटली वेगळी असते. प्रॅक्टिसमध्ये मी जे करत असेन त्याच्यापेक्षा ॲटलिस्ट 10 times बेटर मला वाटतं मी डायरेक्ट परफॉर्मन्समध्ये स्टेजवर बेटर करते.
0: बालराज्य नाट्य तू कशा पद्धतीचं केलं आणि तुझी भूमिका त्यामध्ये काय होती?
1: बालराज्य नाट्य जे केलं होतं त्याचं मला एवढं जास्त आठवत नाही आहे आत्ता, पण त्याच्यात एक डोंबारीची आई जी होती ती मी साकारली होती आणि त्याच्यात ती एक इमोशनल स्टोरी होती. तर त्या दोन मैत्रिणी असतात की एक सिटीमध्ये राहणारी मुलगी आणि एक डोंबारीची मुलगी, ह्या दोघी मिळून मैत्रिणी होतात आणि त्यांच्याबद्दलची ती स्टोरी आहे. तर त्याच्यात मी ते डोंबारीची आई झालेले होते. आणि दुसऱ्या बालराज्य नाट्यमध्ये ते मोमोज म्हणून एक बालराज्य नाट्य होतं, तर त्याच्यात तो जो मुलगा असतो म्हणजे माझा भाऊ तो मोमोज ह्या गेमला खूप आहारी गेलेला असतो आणि त्याला खूप त्याच्यामुळे अफेक्ट झालेलं असतं मेंटली. तर तो इतका त्याला आहारी गेलेला असतो की त्याला त्याच्या आजूबाजूच्या काही भान राहत नाही. तर त्याच्याबद्दलची ती स्टोरी होती की तो एकदम आहारी गेलेला आहे आणि मग तो त्याच्यातून बाहेर कसा येतो वगैरे. तर ती एकदम ट्रॅजिक जरा स्टोरी होती आणि सायकोलॉजिकल होती. त्याच्यात मी काम केलेलं होतं ते त्याच्या बहिणीचं.
0: ओके, तर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही, खूप छान स्टोरी आहे. तू राज्य नाट्य केलंस वगैरे सर्व हे केलंस. आता प्रत्येकाचा नाटकाबाबतीतला पण वीक पॉईंट असतो. आता मी माझा वीक पॉईंट ओपनली सांगते की एखादी सिरियस सिच्युएशन असली की मला हसू येतं, माहीत नाही कुठून तो प्रसंग आठवतो काय आठवतो. किंवा कधी कधी आय कॉन्टॅक्टचा जो प्रॉब्लेम असतो की आपण सोलो खूप व्यवस्थित घेतोय, खूप परफेक्टली घेतोय, पण जेव्हा एकमेकांच्या डोळ्यात बघून जो अभिनय असतो तेव्हा आपसुकच हसू येतं. तर तुझा या बाबतीतला काही वीक पॉइंट आहे का नाटका बाबतीतला?
1: सिरियसनेस मध्ये हसू येणार हे मला पण कधी कधी होतं, पण युजली जर ते स्टेजवर असेल तर नाही
0: होत.
1: ते फक्त प्रॅक्टिस मध्ये युजली. आणि माझा एक वीक पॉइंट असाच आहे की मला काही गोष्ट फनी पण नसेल पण मला खूप हसू येतं. तर प्रॅक्टिस जरी सिरियसली चालू असेल आणि कोणीतरी दुसरं करतंय तिकडे, तर माझं लक्ष तिसरीकडेच असेल आणि मी ते बघून सारखी हसायला लागते आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिस सारखी डिस्टर्ब होते. तर तो एक माझा वीक पॉइंट आहे. बाकी तसं म्हटलं तर वीक पॉइंट असा जास्त प्रॉमिनंट जो आहे तो असा नाही आहे. माझा आवाज वगैरे हे रीच आहे त्याच्यामुळे मला युजली अजून काही कोणी बोललेलं तर नाहीये.
0: आणि आता तुझ्या फील्ड मधून तुला आपल्या इंडियामध्ये काम करायचं आहे की परदेशात करायचं आहे?
1: मला इंडियात काम करायला आवडेल जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर, कारण अॅनिमेशनचं सध्या इंडियामध्ये रायझिंग आहे. पूर्णपणे कमी नाहीये पण डेव्हलपिंग आहे, त्याच्यामुळे अजून मला इकडे चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल का नाही हे मला अजून माहिती नाहीये. पण परदेशात गेलं तर मला फ्रान्सला नक्की जायला आवडेल. तिकडे गॉबेलिन्स म्हणून एक संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, ती एकदम हाय लेवलचे त्यांचे अॅनिमेशन असतात. तर मला तिकडे जायला आवडेल. किंवा जपानला पण मला जायला आवडेल. तिकडे जसं मी म्हटलं तसं अॅनिमेचं मला खूप वेळ आहे, तर त्याच्यामुळे तिकडे पण एखाद वेळेस मला काम करायला खूप आवडेल.
0: ओके, आता मी तुला काही रॅपिड फायर प्रश्न विचारते, तर ते एकदम फास्ट मध्ये विद इन सेकंड मध्ये द्यायचे.
1: ओके ओके.
0: गेमिंग की ऍक्टिंग?
1: गेमिंग.
0: ओके. इंट्रोवर्ट की एक्सट्रोवर्ट?
1: इंट्रोवर्ट.
0: सकाळ की रात्र?
1: रात्र.
0: चहा की कॉफी?
1: चहा.
0: चित्रपट की वेबसिरीज?
1: चित्रपट.
0: मित्र की एकांत?
1: मित्र.
0: आवडता कलाकार?
1: आलिया भट्ट.
0: आवडता मित्र?
1: शरण्य.
0: ओके. तुझं आता पुढील 5 वर्षांमध्ये विजन काय आहे?
1: माझं विजन आहे की मी एका मस्त जॉबला लागलेली आहे, पगार मस्त येतोय मला आणि माझी स्वतःची अपार्टमेंट आहे जिथे माझ्या 2 मांजर आहेत माझ्याकडे आणि त्यांच्याबरोबर मी एकदम शांत लाईफ जगतीये. संडेज ऑफ तर मस्तपैकी 12-2 वाजेपर्यंत मस्तपैकी झोपलेली आहे. असंच म्हणजे शांत लाईफचं माझं विजन,
0: सायलेंट लाईफ आणि सर्व काही अचीव्ह केलेलं आहे. ओके, देन आणि त्याचसोबत तुझे पेरेंट्स सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे. तुझ्या बोलण्यातून मला असं वाटतं की तुझ्या पेरेंट्सनी तुला खूप जास्त सपोर्ट केलाय सगळ्या गोष्टींमध्ये. तुझा संदेश काय असेल ओव्हरऑल मुलींना सुद्धा आणि आपल्या रेडिओ नगरच्या श्रोत्यांना सुद्धा?
1: सगळ्यात पहिले तर तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करा. तो खूप मोठा एक टप्पा असतो, जो तुम्ही पार केला तर तुमचं पुढचं आयुष्य जे आहे तुम्हाला जास्त इझी जातं. त्याच्यानंतर तुम्ही एक स्वतःचा डेटाबेस म्हणजे वाचा आणि मीडिया बघा आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्ही जास्त अभ्यास करा की ज्याच्यामुळे तुम्हाला पण तुमचं नॉलेज वाढत जातं आणि मग पुढे जाऊन तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर ते इझी पडतं जास्ती करून.
0: केक वैजागिरी तुला तुझ्या फ्युचरसाठी, तुझ्या लाईफसाठी आणि तू पुढे जेही काय करशील तुझ्या व्हिजनसाठी माझ्याकडून, आपल्या स्नेहालय परिवाराकडून आणि आणि रेडिओ नगरच्या सर्व टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तू इथे आलीस आणि खूप छान आपल्या श्रोत्यांना सुद्धा जाणून घेत आले या फील्डमध्ये, कारण या फील्डमध्ये येण्यासाठी प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे आणि हे नक्कीच आपल्या संवादातून श्रोत्यांना मिळालं असणार आहे. तर मंडळी, आपण आत्ताच आपली जी मैत्रीण आहे कोजागिरीच्या सोबत संवाद साधला आणि भरपूर अशा गोष्टी आपण जाणून घेतल्या. तर कोजागिरी, थँक्यू सो मच.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: श्रोते हो, आता वेळ झाली निरोप घेण्याची. भरपूर अशा गप्पा मारल्या. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी कॉलेज कट्टा या संडे स्पेशल शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडी अडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तौबा तौबा, क्या होगा होना है जो वो होगा होता है जो हो जाने दो. आने वाला आएगा जाने वाला जाएगा, तुम न मानो तो जाने दो.

दीवाना दीवाने को समझाने दो,

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सारंग विकास कावरे। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे आर जे मानवी यांनी. आज ऐकूया भाग 16.
1: चाइल्ड लाईन ही एक सरकारी संस्था असल्यामुळे त्याचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवावे लागे. एखादा तातडीचा कॉल आला तर त्यांच्या टीमला धावत त्या ठिकाणी पोहोचून काय झालं आहे ते बघावं लागे. एकदा त्यांना कोणी त्रासात असल्याचा कॉल आला की त्यांना त्या मुलाची सुटका करावी लागे, पोलिसांना बोलवावं लागे, सगळ्या औपचारिकता पूर्ण कराव्या लागत, गुन्हा करणाऱ्यांना अटक करावी लागे आणि मग त्या मुलाची रवानगी सरकारी किंवा सरकारच्या मदतीवर चालवल्या जाणाऱ्या अनाथाश्रमात करावे लागे. त्या मुलाने किंवा मुलीने गुन्हा केलेला असेल तर त्याला किंवा तिला रिमांड होममध्ये पाठवले जाई. चाइल्ड लाईनच्या टीमच्या हे लक्षात आलं की अशा या सरकारी संस्थांची अवस्था खूप भयानक होती. या संस्थांना बाल न्याय संस्था असं देखील संबोधलं जाई. तिथे पुरेसा उजेड नसे, प्रत्येक कोपरा अंधारा असे, मुलांच्या राहण्याच्या जागा कोंदटलेल्या असत आणि तिथे मोठ्या संख्येने मुले कोंबलेली असत. मुलांना शिस्त लावण्यासाठी हिंसेचा वापर केला जाई, त्यामुळे काही मुले भित्री होत तर काही बंडखोर बनत. चाइल्ड लाईनची टीम यामुळे दुखावली जाई. त्यांना या मुलांची काळजी वाटे की अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्याचे काय होणार, तरीसुद्धा ते आपले काम न थकता करत राहत आणि व्यवस्था आतून बदलण्याचा प्रयत्न करत.

एका अभ्यासानुसार अशा सरकारी अनाथालयातल्या मुलांची शारीरिक आणि मानसिक आरोग्य अवस्था दयनीय असते. अलीकडेच पाठोपाठ केलेल्या अचानक पाहण्यांच्याद्वारे हे उघड झालं की अतिशय गर्दी झालेल्या राहण्याच्या खोल्या, नियमित केल्या जाणाऱ्या शारीरिक शिक्षा ज्यात मुळीसुद्धा पोषण मूल्ये उरलेली नाहीत, असं जेवण आणि मुलांना पुरेशी झोप न मिळू देणं याचे परिणाम म्हणून सगळी मुलं कुपोषित असतात आणि फार मोठ्या प्रमाणात चिंता, औदासिन्य आणि अगदी आत्महत्येच्या देखील घटना घडतात. दिल्लीच्या बाल न्यायगृहांचा अलीकडेच जो अभ्यास केला गेला त्यात असं आढळलं की जवळपास 40% मुलांचा लैंगिक छळ झालेला होता आणि त्यापैकी 5% मुलांच्या शरीरावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या खुना आढळल्या.

नगर चाइल्डलाईनच्या टीमला आणखी लोकांची गरज असल्याने त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात दिली. अंबादास चव्हाणने ही जाहिरात वाचून या नोकरीसाठी अर्ज करायचा ठरवलं. तो एका दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्याला 1200 रुपये महिना पगार होता. दिवसेंदिवस तेवढ्या पगारात प्रपंच करणं मुश्किल होऊ लागलेलं होतं. म्हणून जरा बरा पगार मिळण्याच्या आशेने तो गिरीशच्या पुढे मुलाखतीसाठी येऊन उभा राहिला. मनात होतं, चला नशीब तर आजमावून पाहूया. गिरीशला माहिती होतं की त्याच्या समोर बसलेला तरुण कमालीचा बुद्धिमान असून त्याच्यात नेतृत्वाचे गुण आहेत. त्याचवेळी इकडे अंबादासचा मात्र चांगलाच भ्रमनिरास झाला, कारण त्याला जो पगार सांगण्यात आला तो त्याच्या सध्याच्या पगाराच्या फक्त 1/3 रक्कम होती. तरी पण गिरीशमध्ये असं काही त्या तरुणाने पाहिलं की त्याने चाइल्डलाईनमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याचं कुटुंब गावी पाठवून दिलं आणि काम सुरू केलं. गिरीशने त्याला त्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करायला लावलं आणि नंतर अंबादासने सोशल वर्क या विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं. अंबादास गिरीशसोबत नगर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये आणि छोट्या गावामध्ये हिंडला. त्यांचं उद्दिष्ट होतं गुन्हेगारांच्या जगाचा शोध घ्यायचा. गुन्हेगार मुलामुलींना पळवून नेणारे, मुलींना फसवून पळवून विकणारे आणि ज्यांना छोट्या मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते असे लोक यांचा शोध घ्यायचा. अशा कामात होणाऱ्या त्रासाचा आणि धोक्यांचा त्यांनी हिमतीने मुकाबला केला. मारामाऱ्या व्हायच्या आणि हे दोघे त्या एकमेकांच्या जीवावर उठलेल्या संतापलेल्या माणसांची समजूत काढायला जायचे आणि दुसऱ्या कोणाला तरी वाचवण्याच्या प्रयत्नात या दोघांनाच मार बसायचा. एकदा अंबादासला बातमी कळली की गिरीशवर काही गुंडांनी बसमध्ये हल्ला केला. त्याचं असं झालं होतं की गिरीशच्या आणि त्या माणसाच्या मध्ये बसलेल्या बायका दुःखात आणि तणावाखाली असल्यासारख्या वाटल्या. यांना पळवून तर नेत नाहीये ना, ही खात्री करून घेण्यासाठी तो त्यांची चौकशी करू लागला. परंतु ते गुंड सांगू लागले की आम्ही यांचे मालक म्हणजेच नवरे आहोत आणि यांच्या रडण्याचं कारण वेगळं आहे. असं म्हणून त्या लोकांनी गिरीशला चांगलंच बदडून काढलं. जेव्हा अंबादास तिथे येऊन पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की गिरीशचे कपडे फाटून लखतरे लोंबत होती आणि अंग ठिकठिकाणी रक्ताळले होते. ते पाहिल्यावर अंबादासला रडूच आलं. पण गिरीश त्याच्याकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला, अरे मित्रा, काळजी करू नकोस, जखमा वरच्यावर आहेत आणि या जगात काम करायचं असेल तर अशा दुःखांना घाबरून चालणार नाही. तेव्हापासून अंबादास नोकरीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घ्यायचा. तेव्हा त्यांना विचारू लागला, समोरासमोर मारामारी करायची तयारी आहे? मोठमोठ्याने शिव्या देता येतात ना? एड्स पेशंटला मदत करायची तयारी आहे? एड्स पेशंटच्या मौतीलाही जावं लागेल, तयारी आहे? कारण चाइल्डलाईनच्या स्टाफची जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्याची तयारी असली पाहिजे. शिवाय त्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची देखील माहिती असली पाहिजे.

अंबादासला नोकरीला लागून काही दिवसच झाले होते तेव्हा फोन आला की एक 12-13 वर्षांच्या मुलीला आणून अमुक एका हॉटेलवर ठेवण्यात आलेले आहे. ते हॉटेल अशा धंद्यांसाठी प्रसिद्ध होते. अंबादास कुरापट्टी गिरीश आणि इतर दोघा तिघांना घेऊन सगळे त्या हॉटेलच्या पिछाडीला गेले. कुरापट्टीने गिराईक बनून आत जायचं ठरलं. कुरापट्टी आत गेला. ही लंपट आणि शरीर सुखाला हापापलेली गिराईक कशी वागतात हे त्याला इतक्या वर्षांच्या निरीक्षणाने ठाऊकच होतं. काउंटरवर बसलेल्या एका दांडग्या माणसाने त्याचे स्वागत केले. कुरापट्टीनं त्याला डोळा घालून ताजा माल आलाय का म्हणून विचारलं. त्या माणसाने त्याला एका रूममध्ये नेऊन काही तरुण मुली दाखवल्या. त्यातली एकही लहान मुलगी नव्हती. कुरापट्टीने यातली मुलगी मला पसंत नाही असं सांगत खिशातल्या नोटांच्या बंडलकडे हात नेत याहून लहान मुलीची मागणी केली. शेवटी एक लहान मुलगी समोर आणली आणि तत्क्षणी कुरापट्टीने ओळखलं की आपल्या

तिला वाटलं की हा आपल्याला किडनॅप करायला आला आहे. तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्याबरोबर हॉटेलचे पाळलेले गुंड सुरे, लोखंडी गज आणि लाठ्या काठ्या घेऊन धावून आले. कुरापट्टीनं त्या मुलीला उचलून घेतलं आणि जिन्याकडे धावत सुटला. तसे ते लोकही त्याच्या मागे धावले. कुरापट्टीच्या पाठीवर दणके बसत होते, पण नशिबाने पाठीमागून कुणी सुरा खुपसायच्या आधी तो मागच्या दरवाजापाशी पोहोचला, जिथे त्याची टीम वाट बघत थांबलेली होती. कुरापट्टीने त्या मुलीला एका कारमध्ये कोंबलं. त्यात चाइल्डलाईनच्या दोन महिला कर्मचारी बसलेल्या होत्या. त्यांच्यामध्ये बसून ती कार वेगाने जवळच्या पोलीस ठाण्याकडे गेली. दुसऱ्या कारमध्ये गिरीश आणि बाकीची टीम होती. अशा तऱ्हेने सगळे तिथून निसटले. पोलीस स्टेशनमध्ये ती मुलगी काहीतरी सांगत होती आणि तो पोलीस त्याच्या मनाचीच कहाणी बनवून लिहित होता. तितक्यात ते हॉटेलचे गुंड तिथे आले आणि चाइल्डलाईनच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करू लागले, धमक्या देऊ लागले. एवढ्या अवधीत चुकीचा रिपोर्ट लिहिणाऱ्या त्या पोलिसाला कळलं की त्या मुलीला घेऊन आलेले लोक चाइल्डलाईन या सरकारी संस्थेचे आहेत, त्यामुळे रिपोर्ट काहीतरी सत्याला धरून असला पाहिजे. म्हणून त्याने प्रथम लिहिलेला कागद फाडून टाकला आणि पुन्हा नव्याने लिहू लागला. अशा प्रकारे हॉटेल मालकाविरुद्ध केस करण्यात आली आणि ती मुलगी स्नेहालयात सुरक्षित राहिली.

आता अहमदनगरची चाइल्डलाईन आकार घेत होती. कर्मचाऱ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती पोचवण्याकरता काही योजना तयार करण्यात येत होत्या. स्वयंसेवक टीम मेंबर्सना सांगायचे आणि मग सहाय्यक व्यावसायिक आणि समन्वयक यांच्याकडून टीम मेंबर्स मार्गदर्शन घ्यायचे. टीममधले 2 किंवा 3 जण हे समुपदेशन करण्यासाठीच निवडले गेले होते. चाइल्डलाईनने अगोदर ज्या मुलांची त्रासातून सुटका केली होती त्यांना इतर मुलांशी बोलण्याकरता उत्तेजन दिले. त्यांनी इतर मुलांशी लवकरच जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आणि ती मुले त्यांना आपल्या कहाण्या सांगू लागली. चाइल्डलाईनकडे येणाऱ्या केसेस हाताळणं ही सोपी गोष्ट नाही. अहमदनगरच्या चाइल्डलाईनचे समन्वयक म्हणून काम पाहणारे कुंदन पठारे याची साक्ष देऊ शकतात. एके दिवशी सकाळी लवकर त्यांच्या मोबाईल फोनवर मेसेज आला. मी एक 17 वर्षांची राहुरीची मुलगी असून ते माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न ठरवत आहेत. ते यशस्वी झाले तर मी आत्महत्या करीन. आता ही सरळ सरळ लहान मुलीचे लग्न लावण्याची केस होती, पण त्यात इतर काही समस्या होत्या. राहुरीला साखर कारखाने असल्यामुळे ते राजकारण्यांचं गाव आणि श्रीमंत लोक आणि त्यांचे गुंड याकरिता कुप्रसिद्ध. त्यामुळे पठारेंनी ते लग्न थांबवायचा प्रयत्न केला असता तर त्या घराण्यातले लोक आक्रमक झाले असते, कारण त्यांना पैशांचं नुकसान आणि प्रतिष्ठेला धक्का या दोन्हीची भीती होती. त्यामुळे ते एकदम हिंसकच प्रकरण झालं असतं. 18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांचं लग्न थांबवायचं असेल तर त्यात पोलिसांचा सहभाग असावा लागतो. कुंदन पठारेंनी त्यांचा सहाय्यक शाहिद याला फोन केला आणि लागणारी कागदपत्रे तयार करून आणायला सांगितली. ते बाईकवरून सरळ नगरहून निघाले आणि राहुरी पोलीस स्टेशनला पोहोचले. तिथून त्यांना लग्न थांबवण्याची परवानगी देणारे पत्र घ्यायचे होते. सोबत 2 पोलीस कॉन्स्टेबल घेऊन सगळे निघाले. अतिशय सुंदर सजावट केलेल्या विवाहस्थळी ते पोहोचले तेव्हा लक्षात आलं की पार्टी धनाढ्य आहे. पोलीस सुद्धा घाबरतच होते, पण शेवटी ते 4 तरुण आत गेले आणि मुलीच्या मामाची चौकशी करू लागले, कारण मुलीचा मामा ही हिंदू मुलीच्या लग्न समारंभातील सर्वात महत्वाची व्यक्ती असते. तो मामा समोर आल्यावर पठारेंनी त्याला सांगितलं की ते इथे काय करायला आलेले आहेत. मग ती मुलगी आणि तिच्या आईवडिलांना तिथे बोलवून घेतलं. मुलीने त्यांना पाहिल्याबरोबर ओळखलं आणि

निधीच्या लक्षात आलं ते कशासाठी आलेले आहेत. ती मोठ्याने ओरडली, तुम्ही मला मदत नाही केलीत तर मी विष तयारच ठेवलेलं आहे. कुंदन ताबडतोब तिला पाठिंबा द्यायला पुढे सरचावला, म्हणाला, या मुलीचं वय 18 पेक्षा कमी आहे, त्यामुळे हे लग्न बेकायदा आहे, तुम्ही हे लग्न करू शकत नाही. हे ऐकल्याबरोबर मुलीची आई घेरी येऊन धाडकन खाली कोसळली आणि बाप त्या हॉलमधून जो धावत सुटला तो त्याने जाऊन जवळच्या विहिरीत उडी घेतली. पण त्याला लगेच लोकांनी बाहेर काढला आणि मुलीच्या आईला तिथून बाहेर घेऊन गेले. लग्नाला आलेल्या वऱ्हाडी लोकांचं क्षुब्ध जमावात रूपांतर झालं. ते सगळे बाहेर गेले आणि कुंदन, शाहिद, ती नवरी मुलगी आणि पोलीस उभे होते. ती खोली बाहेरून बंद केली आणि बाहेरून सगळ्या भिंती, खिडक्या, दरवाजा यावर रॉकेल टाकून पेटवून दिली. कुंदन सांगतो, त्या दिवशी वेळेवर राहुरीचे पोलीस पोहोचले नसते तर एक तर आम्ही धुराने गुदमरून गेलो असतो, नाहीतर डायरेक्ट जळून कोळसा झाला असतो. पोलीस आले याचं कारण त्यांच्यासोबत तिथे आलेल्या एका पोलिसाने गुपचूप बाईक घेऊन जाऊन आणखी मदत बोलावली होती. सगळ्या वृत्तपत्रांनी त्या मुलीची सुटका केल्याबद्दल कुंदन पठारे आणि शाहिद यांचं कौतुक केलं. त्यांना त्याबद्दल गुरु गोविंद सिंग अवॉर्ड मिळाला आणि त्या मुलीला लहान मुलांची काळजी घेणाऱ्या संस्थेत पाठवण्यात आलं.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं आरजे मानवी यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर क्रमशः सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 0

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत बास्केटबॉल संघटक वेदपाल तन्वर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद।
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, मी अजय धोपावकर। आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेलं आहे। ज्येष्ठ बास्केटबॉल पट्टू वेदपाल तन्वर सर आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी पहिल्यांदा रेडिओ नगरमध्ये स्वागत करतो। तर सर, तुमचं एक ज्येष्ठ बास्केटबॉल पट्टू यांची ओळख आपल्याला सांगता येईल, त्याचबरोबरीने विद्यापीठ खेळाडू त्यांनी विद्यापीठ स्तरावर खेळलेले आहेत, विविध ग्राउंडचं पार्किंग व मैदानांची त्यांनी मार्गदर्शन, मैदान तयार करण्याचं नगर शहरातील शाळांमध्ये बास्केटबॉल क्लबमध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांनी स्वतः आर्थिक भार त्यांनी त्याचा उभारलेला आहे स्वतःचा, असे तन्वर सर आहेत। त्याचबरोबर त्यांनी पुण्याकडनं मास्टर्स बास्केटबॉल स्पर्धेतही ते सहभागी होत आहेत। त्याचबरोबरीने त्यांनी मास्टर्स ॲथलेटिक स्पर्धेतही रौप्य पदक त्यांनी मिळवून दिलं आहे 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत। त्याचबरोबर 200 आणि 400 मीटर स्पर्धेतही त्यांनी 4th राज्य पातळीवर मिळवलेला आहे, असे तन्वर सर आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो।
3: खूप खूप धन्यवाद सर।
2: सर, तुमचं मला बालपण, शिक्षण, त्याचबरोबरीने तुम्ही बास्केटबॉल खेळाकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा।
3: माझी सुरुवात खरं तर मी आधी फुटबॉल खेळायचो लहानपणी, माझी 4th-5th आमचे निक्कम सर होते, कॉन्व्हेंट शाळेत होतो मी। 6th मी थोडं जसे लहान मुलांना इंटरेस्ट असतो फुटबॉलमध्ये, तेव्हा ते भिंगारमध्ये आम्ही राहायचो, तर भिंगारमध्ये खूप फुटबॉल चालायचा, मलाही खूप गेम आवडायचा। तर मी 6th फुटबॉलकडे म्हणजे चांगला म्हणजे खेळायचो आणि भिंगारचे प्लेयर होते आमच्या बरोबर।
2: पण सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटला होते ना तुम्ही?
3: हा, मी सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट आई शाळेत होतो।
2: बरं।
3: आणि नंतर मग जेव्हा मी 7th गेलो, आम्ही इकडे बुरुडगाव रोडला राहायला आलो भिंगार सोडून, तर तिथे बुरुडगाव रोडून मग थोडासा म्हणजे वडील पण रिटायर झाले होते।
2: तुम्ही मिलिटरीत होते ना वडील?
3: हा, वडील आर्मी मध्ये होते माझे। थोडासा म्हणजे ते एकदम रिटायर झाल्यामुळं इथं, आणि ते आम्ही तसे राहणारे हरियाणाचे होतो म्हणून त्यांना काही इथं मराठी येत नव्हती, तर लवकर त्यांना थोडं नोकरीचा असं लवकर नोकरी मिळत नव्हती, तर मग आम्ही थोडा हातभार दिला त्यांना, म्हणजे थोडासा असा आम्ही मेहनत केली थोडी, असं आर्मीमध्ये जायचो मी काय काय असं गोळ्या वगैरे बिस्किट शेंगदाणे विकायला। शाळा संपवायची 3 4 वाजेपर्यंत मी आपल्या घरातनं निघायचो ते सगळं घेऊन आणि आर्मी मध्ये विकायला जायचो।
2: सायकलवर जायचे?
3: सायकलवर, सायकलवर। त्या काळात सायकली होती फक्त, काय मोबाईल वगैरे असं काही नव्हतं। तिथं मी पोहोचायचो 4-4:30 तर तिथं नंतर एक 1/4 तास तिथं विकायचो, नंतर 5 त्यांची ती सुट्टी व्हायची, पीटीचा टाईम व्हायचा आणि गेम्सचा, तर ते सगळे रक्रूट आणि ते सगळे निघून जायचे तिथं खेळायला। तर मी म्हणायचो आता 1 आपण काय करणार, तर मी त्यांच्या मागं जायचो, तिथं काय खेळतात, कधी हॉकीकडे जायचो, कधी बास्केटबॉलकडे जायचो, तर असं करून मी ग्राउंडवर थांबायचो 1/2-1 त्यांच्या बरोबर। तर मग मी बाहेर बसून हळूहळू मला ते बास्केटबॉलचे हे कळायला लागलं तिथं, म्हणजे ते कसं खेळतात काय करतात, आणि मी लहान होतो
2: त्यावेळेस मातीचेच मैदान असायचे।
3: नाही, तिथं आर्मीमध्ये ते एक सिमेंट कोट होता, आर्मीमध्ये काय ते ऑफिसर्स आर्मीचं जरा इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं, तर ते वायूसाठी तिथं ते सिमेंटचा कोट होता। पण आपल्यासारखा ट्रेमिक्स वगैरे तेव्हा टेक्नॉलॉजी नाही नव्हती, तर एक साधा म्हणजे सिमेंटचा होता। पण तो कोट अजूनही आहे म्हणजे इतके वर्षानंतर, ते वायूज आणि रेक्रुट्स तिथं खेळतात, ते CHQ म्हणतात त्याला, तर त्याच्यासमोर होता ते। तर तिथं जाऊन मग मी बसायचो बाहेर, तर ते मला तेव्हा ते लोक म्हणायचे की बाबा स्कोर काउंट कर आमचा दोन्ही टीमचा, आणि तिथे टीम कसे खेळायचे, तिथे आर्मीमध्ये एक अशी पद्धत होती की बनियान घालून एक टीम खेळायची आणि एक बनियान काढून खेळायची, कारण की तिथे काही तेव्हा कलर बिलर अशी काही गोष्टी नव्हते, स्कोर काउंट करायचो। तर मला हळूहळू ते गेम कळायला लागला, आणि कधी कधी काय व्हायचं की त्यांचा इन्स्ट्रक्टर नाही आला, तर ते मला म्हणायचे की ते तू विसल हे थोडा वाजव, मी थोडा थोडा म्हणजे विसल ही वाजवायला लागलो, मला थोडे थोडे रुल्स कळायला लागले, कारण की बास्केटबॉल खूप टेक्निकल गेम आहे, तर ते समजायला बरेच दिवस जातात म्हणजे काय रुल्स आहे कसं काय. तर मग त्यांचा गेम संपल्यानंतर मी त्यांचा बॉल घ्यायचो आणि एक 5-10 मिनिटं मी पण खेळायचा प्रयत्न करायचो, तिथे टाकायचा प्रयत्न करायचो. असं मग मला ते गोडी लागली. गोडी लागली तर मग मी 8वीला आलो. मग तेव्हा आमच्या कॉन्व्हेंट शाळेत पीपी शिंदे सर होते, शिक्षक होते आमचे स्पोर्ट्सचे. मग मी त्यांच्या मागे लागलो. मग ते म्हटले आपल्याला सिस्टरला विचारावं लागेल. मग तेव्हा आमची सिस्टर विक्टरीन होती. मग मी त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली सरांनी आणि मी की आम्हाला असं असं एक लागलं तर मडकोट द्या, आपण बनवून द्या आम्हाला खेळायला. मग मी त्यांच्या मागे लागून ते मडकोट तिथं शाळेत बनवून
2: घेतला.
3: मग शाळेची टीम तयार केली आणि कॉन्व्हेंट शाळेचा मी बास्केटबॉलचा पहिला कॅप्टन झालो
2: 8वीला
3: असताना.
2: शालेय स्पर्धा व्हायच्या का त्यावेळेस?
3: हा व्हायचे, तर तेच सांगतो मी. मग फक्त नगरमध्ये सोसायटी हायस्कूलला ग्राउंड होता भाऊसाहेब फिरोदियाला आणि त्यांची एक टीम होती. मग भाऊसाहेब फिरोदिया आणि आमचे असे मॅचेस लागायचे. तिथं माझा मित्र होता एक शौकत म्हणून, तो चांगला प्लेअर होता.
2: शौकत
3: शेख, तर ते ऍथलेटिक्स पण करायचा पण त्याची हाईट बीट चांगली होती, तर तो बास्केटबॉल पण चांगला खेळायचा. तर त्यांची टीम आहे आमची टीम मध्ये असं मॅचेस लागायची.
2: बरोबर.
3: कधी सोसायटी हायस्कूलच्या ग्राउंड वर जायचो आम्ही खेळायला, लेमडकोट वर इकडे मॅचेस असायची आमच्या शाळेत. हा, पण दरवेळेस आम्ही त्यांना हरवायचो.
2: अरे बापरे.
3: हा, दरवेळेस आम्ही विनर राहायचो. एकदा तर गंमत अशी झाली होती, मी 10वीत होतो, सोसायटी हायस्कूल वर आमची मॅच लागली. तर मी माझी टीम घेऊन गेलो इथं आणि मॅच चालू होती. पण तिथं ते जे ग्राउंड होता ना तो असं म्हणजे शाळेचे एकदम बिल्डिंगच्या समोरच होता. तर तिथले मुलं मुली काय करायचे, ते असे वर बसायचे आणि तिथं समोर ती सगळी आजूबाजूला वाळू होती तिथं त्या काळात. तर ते वाळू घ्यायचे आणि वरनं काय करायचे, माझ्या हातात बॉल आला त्यांना माहिती की हा बेस्ट प्लेअर आहे त्यांचा, तर ते वरनं अशी वाळू फेकून मारायचे मला.
2: अरे बापरे.
3: हा, तर आमची एक मिस पण होती, देसी गन मिस, ती बरोबर यायची. पण मला आठवतो असं मुंग्या चावले सारखं व्हायची, ती वाळू लागायची टपाटप मारायची ते वरनं की मी डिस्ट्रॅक्ट होऊ आणि हे होऊ आणि गंमत म्हणजे त्याच्यात माझे होणारे मिसेस पण होते तेव्हा. तर ती मला ही गोष्ट तिने सांगितली की आम्ही वरनं तुला वाळू फेकून मारायचो. तर हे अशी गंमत जम्मत होती.
2: तरी मॅच जिंकायची
3: तरी मॅच आम्ही जिंकायचो.
2: त्यांची टीम जिंकावी म्हणून त्यांचा प्रयत्न असायचा.
3: त्यांचा खूप प्रयत्न असायचा, फुल चेअरिंग आमच्या अगेन्स्ट, इतकं चेअर करायचे ते त्यांना. पण मजेचे दिवस होते म्हणजे, नाही का. नंतर मग 11वी झाली, मग आम्ही 12वीला कॉलेजात आलो. मग कॉलेजला जेव्हा मी आलो तर तेव्हा मंगलसिंग होते प्रोफेसर, अमरनगर
2: कॉलेजला
3: आलो, अमरनगर कॉलेजला आलो मी. आणि डागवाले सर होते, डागवाले सर म्हणजे माझे गुरु, म्हणजे ऍथलेटिक्स त्यांनी शिकवला मला. हा, मी ऍथलेटिक्स करायचो तेव्हा. क्रवीत मग त्यांनी आमची ऍथलेटिक्सची टीम बनवली. मग मी पुण्याला गेलो ज्युनियर स्टेटला.
2: इव्हेंट करायचे
3: मी 400 मीटर करायचो ना. तर हा, मग 4x400 आम्ही पुणे डिव्हिजन मध्ये आम्ही थर्ड आलो होतो.
2: अरे बापरे.
3: हा, तेव्हा डागवाले सरांनी सगळं आम्हाला शिकवलं की कसं बॅटन चेंज करायचा, कसं पळायचं, स्टार्ट कसं घ्यायचा, कोणत्या बाजूनी पळायचा ट्रॅकचे, जेव्हा तुम्ही कर्व मारताय तर कोणत्या बाजूनी, आतल्या बाजूनी पळायचं असतं म्हणजे डिस्टन्स कमी होतो, असं बरेच गोष्टी त्यांनी टेक्निकल समजून सांगितले. मग आम्ही ते फॉलो केलं आणि आम्ही थर्ड आलो. म्हणजे फर्स्टच वेळा आम्ही ते पार्ट घेतला होता. पण आम्ही म्हणजे तिथं ऍथलेटिक्स मध्ये हे झालो आणि बास्केटबॉल पण माझा चालू ठेवला. मग आणि मग 12वीत जेव्हा गेलो तेव्हा हॉकी पण खेळायचो नगर कॉलेज कडनं. मग मी कॉलेज टीम कडनं हॉकी खेळलो, क्रिकेट खेळलो टीवायला. एवढंच नाही तर शौकत मित्र झाला होता म्हणून शौकतनी काय केला, मला कबड्डीला पण नेला, कारण की फिटनेस होता. मग तो म्हणायचा अरे वेदपाल ये चल आपण कबड्डी पण हे कर. पण काय झालं, कबड्डीची मजा अशी झाली, मी एकदा कबड्डी खेळत होतो तर तिथं ते संध्याकाळी मंगलसिंग सर असं राऊंड मारायचे ग्राउंडचे, वॉकिंगला यायचे. त्यांनी मला बघितलं कबड्डी खेळताना, ते लगेच तिथं आले आणि इतके रागवले मला. ते म्हटले पहिले तू इथनं सुट, तुझा जे गेम आहे ना ते खेळायचा म्हणे, इथं हातपाय तोडून घ्यायची आणि तिथं आमची टीम बरबाद होईल असं करून मला त्यांनी तिथनं पळवला. मग मी शौकतला सांगितलं अरे बाबा आता मी मला नाही येऊ शकणार, आता त्यांनी पाहिलं तर ते मला काढूनच टाकतील. म्हणून मग मी परत याच्याकडे गेलो माझी बास्केटबॉलकडे. मग क्रिकेट बास्केटबॉल ते चालू ठेवला मी. आणि हॉकी मी SY पर्यंत खेळलो, हॉकी पण सोडून दिला कारण की मला दोन्ही माझे पायाला बरेच जखम वगैरे झाले होते हॉकी खेळून, तेव्हा काय एवढे काय म्हणजे आतमध्ये शिन पॅड किंवा हे फार नसायचे, आम्ही साधे स्टॉकिंग घालून हॉकी खेळायचो. त्याच्यामुळं मग तर मग बास्केटबॉल चालू ठेवा.
2: बास्केटबॉल कडे मात्र मग तुम्ही
3: मग लक्ष केंद्रित केलं आणि मग आम्ही ग्रुप्सला गेलो, ग्रुप्स खेळलो. दागवाले सर आम्हाला बरेच ठिकाणी घेऊन जायचे, बरेच आमचे मॅचेस असायचे. मग म्हणजे कधी अकोल्याला जा, कधी ते पुण्याला मंचरला जा, असं पुण्याला म्हणजे बरेच ठिकाणी
2: दरवर्षी
3: एफ वाय एस वाय टी वाय
2: बीएससी
3: केमिस्ट्री केला मी.
2: अरे
3: हा. आणि नंतर मग म्हणजे हे तर चालूच होता, पण मधी मग मी आमचे इंटर डिस्ट्रिक्ट स्टेट्स पण खेळलो.
2: हा, नगर जिल्ह्या
3: नगर जिल्ह्याकडनं मग डिस्ट्रिक्टची असोसिएशनची जी टीम असायची ती इंटर डिस्ट्रिक्टला जायची. तर 1980 मध्ये मी म्हणजे नगरकडनं माझी टीम बनवून घेऊन गेलो, मीच कॅप्टन होतो त्याचा.
2: बरोबर.
3: पहिलीच मॅच आमची मुंबई सेंट्रल बरोबर लागली आणि मुंबई सेंट्रल म्हणजे इतकी चांगली टीम होती, तो टुर्नामेंट फायनल त्यांनी जिंकला. पण त्यांची अगेन्स्ट माझी म्हणजे हायेस्ट परफॉर्मन्स म्हणजे एकदम हायेस्ट शूटिंग झाली. म्हणजे आमच्या टीमनी 56 पॉईंट मारले, पण त्या 56 पॉईंट पैकी 34 पॉईंट माझे एकट्याचे होते.

0: पॉइंट गेम होता, मार्किंग पण डिफरंट होते आणि पहिले कसं ग्राउंड पण छोटे असायचे, 13x26 ग्राउंड असायचा, आता 15x28 ग्राउंड असतो. आता ते मोठा केलाय.
1: किती प्लेयर खेळतात एका वेळेस?
0: 5-5 खेळतात. तसे टीम मध्ये 12 प्लेयर असतात पण ऍट अ टाइम ऑन द फ्लोर 5 असू शकतात. आणि तुम्ही सबस्टिट्यूट किती वेळा पण करू शकता.
1: किती वेळाचा गेम असतो
0: एक गेम? आता जुन्या काळात 20-20 मिनिटाचा एक हाफ असायचा, 20 मिनिटाचा एक हाफ, 20 मिनिटाचा दुसरा हाफ. पण आता त्यांनी चेंज केलं, आता 4 क्वार्टर केले, 10 मिनिटाचा एक क्वार्टर, मग सेकंड क्वार्टर, मग हाफ टाइम, मग थर्ड क्वार्टर आणि फोर्थ क्वार्टर. असं
1: विश्रांती असेल ना मध्ये?
0: हा, मध्ये मग 1 मिनिटाची विश्रांती असते क्वार्टर मध्ये आणि याच्यामध्ये 5-10 मिनिटाची विश्रांती असते.
1: हा बदल किती झाला सगळे?
0: हे सगळे ऑलिम्पिक्स नंतर झाला, ते 84 ऑलिम्पिक्स नंतर. लॉस एंजेलिसचे जेव्हा ऑलिम्पिक झाले तर असे बदल होत राहतात मध्ये. म्हणजे तेव्हा ते 9-4 सर्कल नव्हता, नंतर मग 9-4 सर्कल आला. बास्केटबॉल म्हणजे हे खूप टेक्निकल गेम आहे, म्हणजे इतकं म्हणजे त्याच्यात चेंजेस, फास्ट चेंजेस होत राहतात आणि तुम्हाला फिटनेस पण खूप ठेवावं लागतं. बास्केटबॉल म्हणजे हायएस्ट कॅलरी एक्सपेंडिंग गेम आहे, टीम गेम.
1: कौशल्य पण लागतं खूप.
0: कौशल्य तर लागतातच, पण जर कधी तुम्ही सगळे गेम्स धरलं तर सगळ्यात जास्ती कॅलरी एक्सपेंडिंग आहे स्कॉश.
1: बरोबर.
0: म्हणजे स्कॉश मध्ये खूप घाम येते आणि खूप कॅलरीज एक्सपेंड होतात, पण तो कसा इंडिव्हिज्युअल गेम आहे. आणि टीम गेम म्हटलं तर बास्केटबॉल, म्हणजे सगळ्यात जास्ती कॅलरीज एक्सपेंड होतात तुमचे बास्केटबॉल मध्ये. आणि फिटनेस खूप लागतं,
1: खूप जबरदस्त.
0: आणि मजा म्हणजे
1: त्यावेळेस मैदान किती होती नगरमध्ये?
0: नगरमध्ये तर फक्त दोनच मैदान होते, सोसायटी हायस्कूल आणि आपला नगर कॉलेज.
1: बर बर बर.
0: आणि आमचा जे कॉन्व्हेंटला होता तर ते मडकोट होता.
1: बर बर बर. मग हे मात्र याचे होते का?
0: हे दोन्ही ते याचा होता, म्हणजे याचा जे आपण रस्त्यावर टारकोट म्हणतो, टारकोट भाऊसाहेब फिरोदियाला टार होता. नगर कॉलेजला आधी सिमेंट कोट होता, पण ते पण नंतर त्याच्यावर मग सरांनी ते टार मारून टाकला होता, ते सिमेंट उखडायला लागला होता, त्यांनी त्याचे ते पण टारकोट. म्हणजे असे दोन्ही टारकोट होते.
1: आता कुठल्या याच्यावर खेळले जात?
0: आता काही ठिकाणी टारकोट आहे, काही मोस्टली सिमेंट कोट्स आहे आता सध्या.
1: बर.
0: म्हणजे मोस्टली सिमेंट कोट आहे आता. ते टारकोटचीच मजा तुम्हाला मला अशी सांगायची होती. त्या काळात म्हणजे आमच्याकडे तर काय म्हणजे असं शूज बीज नसायचे, सगळे मॉडेस्ट फॅमिली मधनं आलेले पोरं असायचे, हॉस्टेलचे पोरं असायचे. तर तेव्हा ते 30 रुपयाचे ना टेनिस शूज भेटायचे तेव्हा.
1: बर.
0: 30 रुपयाचे. आणि ते काय व्हायचं की आम्ही ते नवीन बूट आणलं की पहिले 1 आठवड्यातच त्याच्यात खालनं बॉक्स व्हायचं.
1: अरे बापरे.
0: आणि ते फाटून जायचे. मग आम्ही काय करायचो, ते मोची गल्लीत जायचो, 10 रुपयाचा त्याला विमान टायरचा रबर बसवायचो, त्याला शिवून घ्यायचो, खिळे मारायचो आणि ते परत 1-2-3 आठवडे चालायचा तो शू. असं करून म्हणजे आम्ही खेळायचो, आयुष्य वाढवायचं. असं करून म्हणजे आम्ही खेळलो. म्हणजे आत्ताचे जे पोरांना, ठीक आहे, आत्ताचे पोरं खूप म्हणजे हे झाले, त्यांच्या आई वडिलांकडे पैसा आहे, सगळं आहे, खूप त्यांना पॅराफर्नेलिया लागतं, खूप जास्ती गोष्टी लागतात, नाही का? पण जे बेसिक गोष्टी आहे म्हणजे त्याच्याकडे आपण जास्ती फोकस द्यायला पाहिजे.
1: म्हणजे तुम्ही सुविधा, अल्प सुविधा असताना तुम्ही त्याच्या वर गेला.
0: वर गेलो
1: आम्ही.
0: म्हणजे ते तो काळच तसा होता. म्हणजे काय ना, सायकलीवर यायचं, 4-4 चक्र आम्ही सायकलीवर मारायचो कॉलेजला. सकाळी प्रॅक्टिकल करायचो, मग थिअरीला यायचो, मग परत घरी जायचो, मग जेवण करायचो, मग परत खेळायला यायचो.
1: एवढी तपश्चर्या केली.
0: हे सगळ्यांचाच म्हणजे असा पॅटर्न असायचा तेव्हा.
1: आणि मोबाईल वगैरे काही नसतं,
0: काही नसतं, टीव्ही पण नव्हते तेव्हा. कोणाचे फार 1-2 घरात टीव्ही असायचे तेव्हा, म्हणजे नाही का. बाकी काय एंटरटेनमेंट, खेळणं म्हणजे एंटरटेनमेंट. आणि तो काळ असा होता की नगर कॉलेज पुरा भरलेला असायचा ग्राउंडनी. एका कोपऱ्यात व्हॉलीबॉल, त्या साईडला बास्केटबॉल, पलीकडे खो खो. ते आपल्या निर्मल थोरात होते, ते तुम्हाला माहितच असेल. पलीकडे ते खो खो, अशोक पितळे, निर्मल थोरात, असे ते सगळे लोक तिथं, सिनियर चपळगावकर, ते हे सगळे तिथं खो खो खेळायचे. आणि मग इथं कबड्डी चालू होती, इथं क्रिकेट, त्या क्रिकेटच्या शेजारी पलीकडनं मग हॉकी, फुटबॉल, लेडीज क्रिकेट. तेव्हा लेडीज क्रिकेट आपला एवढा चांगला होता त्या काळात 1979-80 मध्ये, की आपले नगरचे 7 मुली महाराष्ट्र स्टेट टीम कडनं खेळायचे. इतका भारी होता तो म्हणजे स्टेट क्रिकेट. तेव्हा आपले रहीम सर होते, त्यांनी ते मुलींची टीम बनवली होती. तर ते खूप चांगला म्हणजे
1: मैदान भरलेले
0: भरलेले असायचे आणि इतकं चांगला वाटायचं आणि खूप चांगला होता. आणि ते जे दळणी
1: सर्व खेळांच्या भरलेले
0: सगळे, टेनिस म्हणा तुम्ही, आतमध्ये टेबल टेनिसचा हॉल म्हणा, म्हणजे नंबर लावा लागायचे.
1: म्हणजे नंबर लागायचा नाही परिस्थिती असायची.
0: तर तेव्हा अभय मुत्ता, धनेश बोगावत, हे सगळे म्हणजे टेबल टेनिसचे खूप प्लेअर होते. माझा एक मित्र होता दीपक पुजारा, ते खूप चांगले खेळायचे. म्हणजे सगळे म्हणजे खूप हे चांगला होता ग्राउंड, म्हणजे एकदम मजा असायची.

0: आणि ते जे आपले स्वयंसिद्ध कॅन्टीन होती तिथंच ते दळवी तात्या होते, तर ते काय करायचे मोठे मोठे असे रेकॉर्ड घेऊन यायचे आणि ते रेकॉर्ड वाजवायचे आणि ते नेहमी मला विचारायचे वेदपाल नवीन कोणता पिक्चर आला मी कोणता रेकॉर्ड लावू, मग ते जोरात लावायचे म्हणजे सगळे प्लेयर लोकांना ऐकू जायचं, ते प्लेयर लोकांसाठीच लावायचे
1: म्हणजे वाडा फेमस,
0: हा चटणी वाडा फेमस असं करून ते म्हणजे आमचे खूप चांगले दिवस होते, म्हणजे आम्हाला असा घरी जाऊशीच वाटायचा नाही, असं वाटायचं की ग्राउंड वरच राहावं.
1: अरे बाबा एवढी एकदम आनंदी
0: आनंदी आयुष्य होता. आणि जेव्हा आपला टेस्ट मॅच असायचा आम्ही कॉमेंटरी ऐकायचो आणि लेक्चर नाही करायचो, आणि आमचे प्रोफेसर लोक पण इतके भारी होते ते असं आम्हाला कधी त्यांनी विचारलं नाही तू लेक्चरला का नाही आला, तर ते जाता जाता फक्त एवढं विचारायचं अरे वेदपाल स्कोर काय झालं, ते स्कोर विचारून निघून जायचे.
1: तुम्हाला एवढी खेळाची आवड होती की तुम्हाला पाहिलं की स्कोरचेच विचार टाकायचे. म्हणजे एकदम मस्त दिवस होते,
0: खूप चांगले दिवस होते. आणि नंतर मग कॉलेज लाईफ संपला.
1: बर तुम्ही ते याच्यामध्ये सांगत होता ते मुंबई टीम बरोबर तुमची मॅच झाली.
0: हा मॅच झाली तर तिथं फक्त माझा हायेस्ट स्कोरिंग झाला होता.
1: बर
0: आम्ही हारलो होतो आणि शेवटी ती टीम फायनल जिंकली.
1: तुम्ही फायनलला, आपण नगरची टीम फायनलला
0: नाही गेली, आम्ही आधीच हारलो पण ती जी दुसरी टीम होती ज्यांच्याकडनं आम्ही हारलो ती फायनलला गेली.
1: अरे बापरे.
0: आणि त्या काळात असं असायचं की पहिले जे फायनल जी टीम खेळायचे दोन टीम आणि जे विनर रनर अप त्यांच्यातच ते प्लेयर स्टेट टीमला सिलेक्ट करायचे.
1: हा
0: तर ते म्हणजे आम्हाला काही असं मला माहित होता की माझी हायेस्ट शूटिंग झालेली असली तरी ते काय आपल्याला एवढं कन्सिडर नाही
1: मिळणार नाही.
0: हा तर मग मी डोक्यात एकच ठेवला की बाबा ठीक आहे आपला नाही सिलेक्शन झाला तरी हरकत नाही, पण याच्यानंतर टीम असे बनवायचे आपले सगळे नगरचे की नगरची टीम जिंकली तर आपले पोरं पुढे जातील हे मला तेव्हा कळलं. हा नंतर मग मी थोडे एक दोन वर्ष भाऊसाहेब फिरोदियाला कोचिंग केली.
1: नाही आंतरविभागीय स्पर्धा होत्या बास्केटबॉलच्या कॉलेजच्या त्याच्यातही तुमचं विनर होती नगर कॉलेज.
0: मी नगर कॉलेजची टीम विनर होते ते कायम विनर असायची.
1: किती वर्ष तरी तुमच्या काळात?
0: आता मी 5 वर्ष तर मी खेळलो ना ग्रुप
1: FY पासून
0: तर नंतर पण मी MBL ऍडमिशन घेतली होती तर मग 4-5 वर्ष खेळलो मी. हे माझा म्हणजे ह्याचा टेन्युअर संपलं तर मग मी 83 मध्ये इकडे भाऊसाहेब फिरोदियाला कोचिंग सुरू केली. ते मुत्था मॅडम होते ते माझे खूप मागा लागले म्हणे वेदपाल तू येत जा इथं आमचे मुलांनाही शिकव थोडासा. त्यांनी माझा गेम बघायचे आणि आम्ही नेहमी भाऊसाहेब फिरोदियाला हरवायचो. 2 वर्ष मग मी तिथं त्यांना शिकवायला गेलो. म्हणजे 2 वर्ष कोचिंग गेली
1: कॉलेज संपल्यानंतर
0: 83 ची गोष्ट आहे. म्हणजे माझा म्हणजे जस्ट लग्नाचे 1 वर्ष आधी आणि लग्नाचे 1 वर्ष नंतर.
1: अरे
0: तर असे राजेंद्र ससे असे बरेच प्लेयर होते जे त्या काळात तिथं निघाले. राम नाटे हे ते सगळे प्लेयर
1: जुने खेळाडूंचे काही सांगा ना नगरचे.
0: हा नगरचे आता हे सगळं कसं झालं की हे 83-84 ची गोष्ट झाली आणि मग 83-84 लाच मी म्हणजे नगरची आपली गर्ल्स टीम होती त्यांचाही मी म्हणजे त्यांनाही मी शिकवायचो. त्याच्यात माझी मेहुणी खेळायची आणि त्या मेहुणी बरोबर त्यांचे म्हणजे प्रिया देशमुख तिचे बरोबर तिची जे मैत्रिणी होते सगळे शर्मिला दाबोलकर नंतर मग साधना गुंदेचा निलिमा टोक्शिया हे खूप चांगले प्लेयर होते आणि मी त्यांना खूप म्हणजे त्यांना प्रशिक्षण द्यायचो आणि चांगली टीम बनवली होती. आणि मग मी ती टीम घेऊन गेलो म्हणजे इंटर डिस्ट्रिक्ट मुंबईला.
1: अरे बाप.
0: तर मुंबईला इंडियन जिमखानेला म्हणजे आमचा म्हणजे मॅच लागली आणि मॅच लागली ते आमच्या ग्रुपमध्ये ठाणे होती आणि ठाणे म्हणजे मागची वेळची सेमीफायनल टीम होती जी सेमीफायनल पर्यंत पोहोचलेली होती. त्या टीम मध्ये 2 बहिणी होते गौरी आंग्रे आणि वैशाली आंग्रे ते स्टेट प्लेयर होते. त्यांच्या बरोबर आमची पहिली मॅच लागली तर आमच्या मुली थोडेसे जरा घाबरले नाही का सर इतकी भारी टीम आहे असं तसं. मग मी म्हटलं अरे काही नाही तुम्ही बिंदास खेळा मी तुम्हाला बरोबर खेळतो फक्त मी जसं सांगेन तसं खेळा. आणि मला प्रत्येक प्लेयरचा माहिती होता की बाबा कोण चांगला डिफेन्स करतो कुणाची शूटिंग चांगली आहे कुणाची पासिंग चांगली आहे तर त्या हिशोबाने मी यांना खेळवला आणि खेळवला तिथं. आणि रागिनी आणि मुले म्हणून पण होती डॉक्टर अनबुलेंची मुलगी ती पण खेळायची. मग आम्ही गेलो तिथं खेळायला आणि काय झालं की 1 मिनिट फक्त राहिला होता बर का आणि तेव्हापर्यंत ते 1 पॉइंट लिडिंग होते ठाणे. आणि आमचे जे होते निलिमा टोक्शिया आणि माग प्रिया देशमुख हे म्हणजे डिफेन्स म्हणजे डिफेन्स हे सोडायचेच नाही त्यांचे दोन्ही बहिणींना. आणि हे बाकीचे तिघ हे खूप पुढं चांगले अटॅक करायचे. आणि मग काय झालं, ते रागिनी पडली एक मिनिट असताना आणि तिला खूप अशी इंजरी झाली, म्हणजे तिचा गुडघाच हे झाला, गुडघ्यावर इंजरी झाली आणि तिला आम्हाला बाहेर काढावं लागला आणि एक सबस्टिट्यूटला आम्ही टाकला. आम्ही घाबरलो, म्हटलं आता आपण एक पॉइंटने हारतोय आणि शिवाय ही आमचं चांगली प्लेयर मागची हे गेली. तर ऍक्च्युली काय झालं, मग ते शेवटचा म्हणजे लास्ट 3-4 सेकंड राहिले होते तर तेव्हा आपले प्लेयरनी शॉट घेतला म्हणजे शर्मिला डाबोलकरनी आणि तो शॉट बोर्डला लागला आणि ही टोक्सिया याचे डी टॉपवर उभी होती, तिच्या हातात बॉल आला, बॉल आला आणि तिने फेकला आणि फेकला आणि विसल वाजली आणि विसल वाजली पण तो फेकला बॉल गेला आतमध्ये, गेला आतमध्ये तर आपल्याला 2 पॉइंट मिळाले म्हणून आम्ही 1 पॉइंटने जिंकलो, विनर झालो. आणि त्या सगळ्या ठाणेचे मुलींचे तोंड उतरले, सगळं म्हणजे काय विचारू नका. आणि आम्ही नुसतं म्हणजे आपले मुली नुसते उड्या मारायला लागले ग्राउंड मध्ये,
1: म्हणजे बलाढ्य टीमला हरवलं.
0: हो हो, बलाढ्य म्हणजे तो, म्हणजे तो क्षण आम्ही कुठलीच मुलगी आणि मी पण कधी विसरू शकत नाही. आणि मुख्य म्हणजे तो जो टुर्नामेंट होता ते थम्सअपने स्पॉन्सर केला होता आणि थम्सअपनी स्पॉन्सर केला होत्यामुळे मग काय झालं, आपले टीम सगळे जिंकले, मग आपल्या मुलींनी ते थम्सअप घेतले, असे असे हलवले आणि असे उडवलं थम्सअप. आणि ते थम्सअप उडवल्यामुळे काय झालं की ते थोडासा थम्सअप जाऊन ते दुसरे टीमचे अंगावर, त्यांचे काही मुलींच्या ड्रेसवर पडलं ते. मग तिथे थोडासा वादावादी झाली असं तसं. हा, पण मुली इतके आनंद झाले ते मला उचलून उचलून वर फेकायला लागले नाही का म्हणे. बाकीचे पण सगळे येऊन काँग्रेट्स म्हणायला लागले म्हणे, खूप चांगला म्हणजे खेळवला तू, म्हणजे इतके म्हणजे अशी टीमला तू हरवला म्हणजे काँग्रेट्स वगैरे मध्ये असं करायला लागले. तर तो क्षण म्हणजे रात्रीची वेळ होती आणि जबरदस्त म्हणजे
1: अविस्मरणीय,
0: अस्मरणीय म्हणजे हे मुलींसाठी पण आणि हे पण. मग आमचा ते दुसरा लगेच आम्हाला हे करायचं होता की हिचा गुडघा हे झालेला होता ना, तर मग मी ते जे रेफरिंग करत होते, आत्ताचे जे आमचे सेक्रेटरी आहे गोविंद मुथू कुमार म्हणून, त्यांचे वडील ते रेफरी करत होते, ते म्हणजे एशियन गेम्सला पण त्यांनी रेफरिंग केली होती. मग ते त्यांना मी रिक्वेस्ट केली, मग त्यांनी बिचारीने स्वतःची कार काढली, मग आम्ही रागिनीला घेतला, हे 2 मुली घेतले माझ्या बरोबर आणि आम्ही त्यांना तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. मग तिला ते तिथं तिला गुडघ्यात एस्पिरेट करून ते तिला थोडासा हे काहीतरी क्रिया केली तिची आणि मग तिला परत घरी आणलो. असे बरेच म्हणजे वेगवेगळे आमचे हे.
1: पुढे काय परफॉर्मन्स होता?
0: हा नाही, पुढे मग आमची दुसरी जी मॅच होती ना ठाण्याला, तर आम्ही मारला आणि दुसरी मॅच पण आपण जिंकलो.
1: अरे बाबा, हा पण
0: कॉन्फिडन्स वाढला. पण मग पुढं आम्ही नाही जाऊ शकलो कारण की ते 5-5 टीम असायची, आम्ही 2 मॅच जिंकलो आणि 3 हारलो. त्याच्यामुळे मग म्हणजे आम्ही पुढचे क्वालिफाय नाही झालो, म्हणजे 16 बाद फेरीला जे प्री क्वार्टर फायनल म्हणतो ना, त्याच्यासाठी नाही झालो. पण बाकीचे चांगला परफॉर्मन्स झाला, मुली चांगले खेळले, म्हणजे फर्स्ट वेळा नेला आणि फर्स्ट वेळा त्यांनी म्हणजे एवढ्या भारी टीमला हरवला, म्हणजे हे मग असे हे मुली आठवण खूप छान. मग मी काय केलं की बाबा, म्हणजे 2-3 वर्ष मग मी तिथं खेळलो नगर कॉलेजला आणि मग आम्ही म्हणजे राहायला इकडे आलो होतो भुतकरवाडी. तर भुतकरवाडीत राहायला आल्यानंतर काय झालं, मी जायचो नगर कॉलेजलाच खेळायला रोज संध्याकाळी. तर मला एकदा दिनुभाऊ सर भेटले, मेजर दिनुभाऊ. ते म्हटले, अरे वेतपाल तू एवढे लांब कशाला जातो खेळायला, आपला इथं सारडा कॉलेजचा ग्राउंड आहे नाही का, इथं खेळत जा, आपले पण मुलं तयार होतील. मग मी पण विचार केला, खरं इतके आपण ट्रॅफिक मधनं तिकडे एवढे लांब जातो रोज, म्हटलं बघू आपण इकडे सुरू करून, कारण की तेव्हा सारडा कॉलेजला मडकोटच होता. मग मी म्हटलं सरांना, ठीक आहे सर मी येतो. मग मी इथं सुरुवात केला 87
1: काहीतरी,
0: 87 ला नाही ते आधी 87 ला मी हे सुरू केला. आमची पहिली बॅच मी सुरू केली म्हणजे नाही का बास्केटबॉलचे. तर इथं सारडा कॉलेजला कसं असायचं का, अर्धा तास आमचा पाणी मारणं आणि रोलिंग करणं याच्यात जायचं. म्हणजे पहिले 15-20 मिनिटं आम्ही पाणी मारायचो ते पुरे ग्राउंडला, मग रोलिंग करायचो आणि त्याच्यानंतर मग आम्ही खेळायला सुरुवात करायचो. पण खेळणं पण कसं की पहिले 15-20 मिनिटं तुम्ही सगळं ड्रिबल करणार, मग ते लेअप शॉट्स मारणार आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटाचा गेम खेळायचो. म्हणजे पहिल्यापासून असं त्यांना शेड्यूल ठरवून दिला की तुमचा हे प्रोटोकॉल असणार बापरा, रोज हे करायचं असं. तर कधी मला उशीर व्हायचा ड्युटीवर न येताना मी यांना सांगून जायचो की ते तुम्ही
1: एमआयडीसीला,
0: हा मी होगनस इंडियाला सर्व्हिसला होतो.
1: बर बर.
0: आणि
1: कॉलेज झाल्यानंतर सर्व्हिसला,
0: हा सर्व्हिसला लगे 1980 लागलो मी. माझा कॉलेज बीएससी संपले ना दुसऱ्या दिवशी मला नोकरी मिळाली. सेकंड डे पासून मी नोकरीला लागलो आणि हे नोकरी करून करायचो.
1: नंतर तुम्ही संध्याकाळी मात्र मोकळे व्हायचे तर बास्केटबॉल,
0: बास्केटबॉलला यायचो. हा तर जवळपास 87 ची गोष्ट आहे. आणि मग आम्ही दिनूभाऊ सरांच्या घरी जायचो 88-89 तेव्हा मला आठवतो. तेव्हा गिरीश म्हणजे लहानच होता, म्हणजे तसं लहान नाही म्हणता येणार पण लहान होता. पण त्यांनी मला आठवतो की इतकं चांगला त्यांनी दोन मुलं घेऊन त्यांनी घरातच हे त्याचा स्टार्ट केला आहे स्नेहालय. हा तर ते दोन मुलं ते मला सगळं आठवतो, म्हणजे सर गिरीश त्याची हे बघून म्हणजे आम्हालाही अभिमान वाटायचं की बाबा कसं तो म्हणजे गरिबांसाठी इतकं चांगला काम करतोय, घरी ठेवतोय असं तसं. आणि मॅडम जे होते म्हणजे गिरीशी आहे तर ते पण खूप कोऑपरेटिव्ह होते, इतके चांगला म्हणजे ते सगळं करू द्यायचे. आम्ही नेहमी गेलो नाही का चहा हे ते. आणि करडी लेसर होते इथं आपले साडा कॉलेजला. तर असं करून आम्ही पहिले वर्षी एक टीम तयार केली. पण पण पहिले वर्षीचे पोरं जेव्हा गेले पासआउट झाले तर मग दुसऱ्याला काय करायचं. तर मी काय करायचो, आधीपासूनच जरा स्काउटिंग स्टार्ट केला. तर मी काय करायचो की कोणी असं उंच मुलगा दिसला ना तर करडीले सरांना सांगायचो की विचारा याला हा बास्केटबॉल खेळायचा. तर असं आम्ही धरून धरून आणायचो. तर त्याच्यात संजय ढोणे म्हणून, प्रताप परदेशी हे सगळे कसे होते की उंच होते आणि यांना आम्ही धरून धरून आणून तिकडे शिकवला की या तुम्ही बास्केटबॉल खेळा म्हणून. आणि मग असे प्लेयर तयार केले. आणि काही प्लेयर आम्ही असे तयार केले की ज्यांच्याकडे फिटनेस होता ते दुसरा गेम खेळायचे, पण मग त्यांना त्या दुसऱ्या गेम मधनं की बाबा तुम्ही हे पण खेळा असं करून. संजय वैकर तो व्हॉलीबॉलचा प्लेयर होता, त्यांना तिथून आणला. उबेद शेख हा बॉक्सिंगचा होता, त्याला बास्केटबॉलला असं करून करून आम्ही टीम तयार केली.
1: खेळाकडे वळवलं तुम्ही,
0: बास्केटबॉल कडे वळवला. मग करडीले सरांना पण खूप इंटरेस्ट यायला लागला. करडीले सर खेळायला लागले,
1: ते स्वतः खेळायचे ना.
0: हा स्वतः खेळायचे. त्यांना नंतर खूप इंटरेस्ट यायला लागला. आणि दिनूभाऊ सर त्यांचा संध्याकाळचा जिमखान्याचा हे संपला की रोज यायचे आणि रोज ते 5-5 शॉटची शर्त लावायचे की बाबा 5 शॉट मधनं ज्याचे कमी जातील तो सगळ्यांना चहा पाजणार असं रोजचा आमचा कार्यक्रम असायचा. तर आम्ही रोज सारडा कॅन्टीनला जायचो आणि मग ज्यांनी कमी शॉट मारलेले असतील तो चहा द्यायचा सगळ्यांना. म्हणजे छान दिवस होते म्हणजे असं हे करून. आणि मग सरांनी आज दिनभाऊ सर म्हटले की आपण असं करू आता एपीई स्टार्ट करू. मग 89 मध्ये आम्ही अकॅडमी ऑफ फिजिकल एज्युकेशन सारडा कॉलेजला स्टार्ट केलं. तर त्याच्यात मग काय सगळे गेम्स असायचे, कारण की इथं सारडा कॉलेजला जेव्हा राजेश भालसिंग सर हे जिमनॅस्टिक काय मलखांबचे होते, ते सुवर्ण कळमकर, नंतर आपला तो गायकवाड रंजन गायकवाड, शिंदे नंदे शिंदे हे सगळे डॉक्टर मस्केंचे मुली होते. हे सगळे म्हणजे हे खेळायचे. गावाने सिस्टर्स होते दोन. हे सगळे म्हणजे मलखांब हे सगळं खेळायचे. आणि जिमनॅस्टिक्स खो खोला रवींद्र बाले कटारिया हे सगळे खो खोचे प्लेअर होते. त्यांना तिथून आम्ही बास्केटबॉलला पण आणला होता. तर असं करून मग ते आम्ही एपी स्टार्ट केली. एपी म्हणजे आम्ही काय करायचो, एक 1.5 महिन्याचा कॅम्प घ्यायचो दर उन्हाळ्याची सुट्टी, म्हणजे लहान मुलांना म्हणजे एक 3री-4थी पासनं तर 10वी-12वी पर्यंतचे मुला मुलींसाठी आम्ही कॅम्प घ्यायचो. तर त्या कॅम्पला माझे दोन्ही मुलं असायचे, म्हणजे पहिले तर माझा म्हणजे दोन्ही नाही म्हणजे हर्षू असायचा पहिले स्टार्टिंगला.
1: आणि हर्षवर्धन म्हणजे
0: हर्षवर्धन डॉक्टर हर्षवर्धन, तर त्याला त्याला पण मग इंटरेस्ट आला. मग तोही बास्केटबॉल म्हणजे हळूहळू खेळायला लागला एपी नंतर. पण तेव्हा तो जिमनॅस्टिक वगैरे करायचा. हा तर स्विमिंग करायचा, जिमनॅस्टिक करायचा. तर असं करून ते त्याला म्हणजे आम्ही रोज घेऊन जायचो. आणि सगळे पॅरेंट्सना पण असं वाटायचं की आपले मुलं याला गेले की चांगली गोष्ट आहे. मग आम्ही त्यांच्यासाठी काय करायचो की एक रविवारी ट्रेकिंगला घेऊन जायचो, एक रविवारी स्विमिंगला, एक रविवारी मॅरेथॉनला, असं करून तो कॅम्प घ्यायचो आम्ही. आणि सगळ्यांना खूप चांगला फिटनेस डेव्हलप करायचो. मग आम्ही लेक्चर्स घ्यायचो त्यांचे एखादे संडेला संध्याकाळी की बाबा फिजिकल फिटनेस कसं ठेवायला पाहिजे, प्लेअरने काय खायला पाहिजे, न्यूट्रिशन कसं असायला पाहिजे, मग असं ते त्यांना आम्ही हे पण सांगायचो. तिथं फक्त एक तीन चार वर्ष चार वर्ष आम्ही कॅम्प चालवला.
1: अरे
0: हा, पण 92 ला असं झालं की मिसेस आणि मी सकाळचा संडे होता आणि सकाळची वेळ होती म्हणजे तेव्हा आम्हाला हे करायचं होतं म्हणजे कॅम्प सुरू करायचं होतं आणि मिसेस प्रेग्नेंट होते तर त्यांना थोडासा त्रास व्हायला लागला.
1: बर,
0: तर लगेच मला निरोप आला की असं असं मिसेसना त्रास होत, तर आम्ही मिसेस पण येणार होते पण मग आम्ही लगेच तिथनं मी घरी गेलो परत आणि माझ्याकडे तेव्हा TVS 50 होती. मग ते TVS 50 घेऊन मी मिसेसला घेतलं आणि बाळासाहेब देशपांडेला नाव टाकलेलं होतं. मग तिथंच मी घेऊन गेलो आणि सकाळी 9:30 मिसेसची डिलिव्हरी झाली. सांगायचा उद्देश आहे की बाबा म्हणजे हे असून सुद्धा आम्ही म्हणजे ग्राउंडवर ना तिकडे जावं लागलं, तिकडे जावं लागलं आणि त्याचा बेनिफिट असं झाला की म्हणजे माझी मुलगी जन्मली आणि ती मुलगी माझी आता म्हणजे मृणाल म्हणून, तर तिला माझ्यासारखाच म्हणजे बास्केटबॉलचा एवढा वेळ आहे की तिने इथं बी इंजिनिअरिंग केला आणि नंतर बी इंजिनिअरिंग करून नंतर ती स्टेट्सला गेली. तिथं तिनं तिथं MS स्पोर्ट्स मॅनेजमेंट केला, नंतर MBA केला आणि ती आता मोठ्या एका कंपनी स्पोर्ट्स कंपनीसाठी काम करते आणि सगळे जे NBA टीम्स आहे न्यूयॉर्कमधले तर ते त्यांचा बराच मॅनेजमेंट बघती आणि त्या NBA प्लेयर्स बरोबर ती खेळती. म्हणजे तिला इतकं आवडतं बास्केटबॉल की म्हणजे आपण म्हणतो ना
1: करिअर केलं,
0: करिअर केलं आणि पुरे फॅमिली ट्रेडिशन.
1: अरे म्हणजे तुमची पुढची पिढी चालवली
0: आणि आमचं म्हणजे आमच्या घरी सगळे बास्केट म्हणजे सगळ्यांना वेळ लागला बास्केटबॉल. माझा मेहुणा होता तो जज आहे गणेश देशमुख, तर तो सुद्धा यायचा, त्याचे सगळे मित्र यायचे साडा कॉलेजला, सगळे त्यांना मी शिकवला. माझे बहीण भाऊ सगळे त्यांच्या मुलांना त्यांना सगळ्यांना शिकवला आणि आता सुद्धा आम्ही दरवर्षी काय करतो एक मॅच घेतो म्हणजे आमच्या घरी फॅमिली दिवाळीच्या वेळेला. हा, फॅमिलीचे मॅचेस. हा, म्हणजे कसं बहिणी आणि बाकी म्हणजे मुलींचे नवरे ते सगळे एका साईडला, म्हणजे ज्यांचं आडनाव तन्वर नाही ते तन्वर वर्सेस नॉन तन्वर अशी एक मॅच घेतो, स्पर्धा घेतो आम्ही आणि दरवर्षी खेळत असतो. आम्ही आधी सारडा कॉलेजला खेळायचो आणि नंतर मग आता आपण इथं ग्राउंड बनवलंय जॉगिंग ट्रॅकला, तिथं खेळतो असं वेगवेगळे याच्यावर. पण अशी आमची मॅच असते कारण की आमचे सगळे फॅमिली एक आमचा फॅमिली गेमच आहे. हो, वर्ष ही दिवाळीच्या वेळेला सगळे सुट्टीला आलेले असतात, मग एक मॅच ठरवतोच आम्ही तिथे.
1: म्हणजे पार सगळ्या नसा नसत बास्केटबॉल.
0: बास्केटबॉल, हो.
1: अरे वा वा वा. मग तुम्ही मैदानांना पण मदत केली ना?
0: हा, ते केली ना. आता 87, हा मी ते सांगतो, आता आपण 88 काय झाला, मग हे सगळं झालं ते मुथा मॅडम तिकडचे सर ते काही सोसायटी मुलं मुली आपल्याकडे खेळायला यायला लागले की चांगले कोचिंग करतात, तुमचा गेम चांगला होईल, तुम्ही तिथं जात जा खेळायला. मग आम्ही काय करतो, आम्ही मी भुतकरवाडीतच राहायचो, तर मग मी 89 मी क्वालिफाय झालो महाराष्ट्र स्टेटचा पहिला पंच झालो. हा, नगर जिल्ह्यातला फर्स्ट पहिला आलो अख्ख्या स्टेटमध्ये आणि परीक्षा पास होऊन मग मी पंच झालो. मग मी असं ठरवलं आपले सगळे इथनं पण सगळे प्लेयर लोकांना गेम्स तर पाहिजे पण त्याच्यात त्यांचे रूल्स हे सगळे माहिती पाहिजे, नाही तर काय होतो आपल्याला रूल माहिती नसला तर डिसएडव्हान्टेज होतो, आपल्याला कळत नाही तो रेफरी काय
1: वाजवतोय. बास्केटबॉलची पंच परीक्षा उत्तीर्ण झाली.
0: हो हो हो,
1: येस, राज्य पातळीवर.
0: येस येस येस. आणि मग मी काय विचार केला की आपण यांनाही आपण शिकू की रूल्स सगळे त्यांना यायला पाहिजे प्लेअरला. गेम तर चांगला पाहिजेच पण त्यांना रूल्स पण पाहिजे. मग मी काय करायला लागलो की दर रविवारी माझ्या घरी क्लिनिक घ्यायला लागलो. मग सगळे मुलं मुली यायचे 10:10 आणि 10:10 येऊन त्यांना एक तासाचा मी क्लिनिक घ्यायचो. मग त्यांना दर संडेला तिथंच नाश्ता चहा त्यांना घरीच मिसेस बनवायचे, ते सगळे कधी इडली कधी असं हे करून मग आम्ही म्हणजे त्यांचे क्लिनिक घ्यायचो. त्यांनी काय व्हायला लागलं की ते सगळ्यांना ते रूल्स प्रॉपरली कळायला लागले आणि मग काय काय पुढं जाऊन रेफरीज पण झाले, म्हणजे याच्यामुळे त्यांना एकदम कॉन्फिडन्स आला की आपल्याला सगळे रूल्स माहिती आहे आणि त्यांचे गेम पण इम्प्रूव्ह व्हायला लागले की हे याच्यामुळे तसं. तर हे असं म्हणजे तेव्हाचे दिवस होते की घरी म्हणजे आपण आपले एक्सपेन्सेस आपले पॉकेट मधनं करून सगळ्यांना पण गेमचा प्रचार व्हावा, चांगली टीम व्हावी हे उद्देशाने आपण हे प्रयत्न होता. नंतर मग आपण म्हणजे हे 88 याला झाले आणि 93-94 मग आपण म्हणजे दरवर्षी इंटर डिस्ट्रिक्टला जायचो तिथं टीम्स घेऊन. बरेच म्हणजे सगळ्यांना दरवर्षी कोणी ना कोणी प्लेयर एकांदा लागायचा, कोणी चांगला खेळायचा, असं हे सगळं करू. मग 89 मध्ये आम्ही काय केलं होतं, पोलीस हेडक्वार्टरला तेव्हा प्रकाश पवार साहेब होते डीएसपी, त्यांनी सांगितलं मला, त्यांना कळलं की असं असं सर आहेत, मग त्यांनी मला बोलून घेतलं आणि ते म्हटले आपल्याला खूप चांगला ग्राउंड करायचं आहे, लाईट पण बसवायचे, तुम्ही मदत करा. मग ते पोलीस हेडक्वार्टरचं मी काय केलं, मग तिथं फ्लड लाईट्स बसवले, ते ग्राउंड खूप चांगला केला. पोलीस टीमला मी 2-3 वर्ष कोचिंग केलं आणि ते डीएसपी जे होते प्रकाश पवार साहेब ते सुद्धा स्वतः खेळायला यायचे आमच्या बरोबर. नगरला आम्ही एक फार मोठी ट्रॉफी भरवली, फ्लड लाईट मधली, फर्स्ट फ्लड लाईट मधली ट्रॉफी, वैभव ट्रॉफी म्हणून. आपले माझे मित्र होते, माझे क्लासमेट पण होते अरुण काका जगताप, तर मग मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं असं असं आम्ही वैभव ट्रॉफी, त्यांचा तेव्हा हॉटेल नवीन झाला होता वैभव च्या नावाने, मग आम्ही काय केलं ट्रॉफी भरवली वैभव ट्रॉफी म्हणून. मग त्यांनी मला मुंबई येऊन ते म्हटले काळजी करू नको, चांगले ट्रॉफ्या घेऊन येतो. ते मुंबईला जाऊन ते असे 2 मस्त ट्रॉफ्या आणले त्यांनी, विनर राहणार. मग आम्ही ते टुर्नामेंट भरवली 89 त्याचे आम्ही विनर झालो आणि मग चांगले म्हणजे टुर्नामेंट झाले ते 89 म्हणजे मग मी 2 वर्ष तिथं कोचिंग वगैरे करायचो. पोलीसची पण चांगली टीम तयार केली, ते नाशिक रेंजचे जे त्यांचे मॅचेस असतात ते विनर व्हायचे, 3-4 पुढचे 4-5 वर्ष ते विनर व्हायचे, इतके चांगले ते टीम तयार केली. आणि इन द मीन टाइम मग आम्ही आर्मीचे पण रेजिमेंटल मॅचेस असायचे त्यांचे, इंटर रेजिमेंटल. आता हे माझे पोरं तयार झालेले होते, त्यांना सगळ्यांना रेफरीज बनवलं होतं मी क्लिनिक घेऊन घेऊन, तर मग त्यांना घेऊन मी आर्मीचे मॅचेस कंडक्ट करायला जायचो, म्हणजे टेबल ऑफिशियल, फ्लोर ऑफिशियल्स, ते सगळं ऑफिशिएटिंग करायचो. आणि मग MPKVला आम्ही जायचो, ते कृषी विद्यापीठ, ते बोलून घ्यायचे, मग तिथले सगळे मॅचेस आम्ही कंडक्ट करायचो. कधी आम्हाला ते सिलेक्टर म्हणून बोलवायचे, कधी ऑफिशिएटिंगला आमची टीम बोलवायची, म्हणजे असं आम्ही सगळीकडे जायचो. म्हणजे तसं बघितलं तर नगरला आणि संगमनेरला हे दोन ठिकाणीवरच बास्केटबॉल खूप चालायचा, कारण की संगमनेरला तर एक काळ असा होता की नगरपेक्षा जास्ती क्लब होते. तिथं जे आपला न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज होता, तिथं 2-3 सर जे होते, धर्मा सर, करवंदे सर, सांगले सर, तर हे यांनी इतकं इंटरेस्ट घेतला होता, तिथं चांगला ग्राउंड केला होता आणि खूप क्लब्स बनवले होते. तर आम्ही तिथे एक ट्रॉफी भरवायची, सावजी पवार ट्रॉफी, तर ते खेळायला आम्ही कायम जायचो, म्हणजे मुलांची टीम, मुलींची टीम असं घेऊन जायचो आणि भरपूर मॅचेस खेळलो होते. तर एक असेच मॅचेसला आम्ही गेलो होतो तिथं, आणि जाताना काय आम्ही एसटीने जायचो, ते कन्सेशनवर घेऊन एसटीनेच परत यायचो, पण एसटीत पण धिंगाणा करत जायचो, असं नाही का गाणे म्हणत, हे करत, ते करत, असं. तर डॉक्टर करंदीकरांची मुलगी होती मानसी करंदीकर, म्हणजे एकदा पुणे युनिव्हर्सिटीने ते महिलाचे जे टुर्नामेंट असतात त्याला मला सिलेक्टर म्हणून नेमला होता. तर मी ते हुजूर पागाला गेलो होतो पुण्याला, मग तिथं मॅचेस झाले होते, तर तिथं ते मानसी करंदीकरचं सिलेक्शन झालं होतं आणि मग ती स्टेट खेळून आली. हा, तर आणि एकदा पुणे युनिव्हर्सिटीने पण मला हे केला होता, त्यांची युनिव्हर्सिटी टीमचा सिलेक्टर म्हणून. तेव्हा हा, तर तेव्हा एक बलजीत कौर होती भिंगारची, राणा सरांची बहीण होती, तर तिचा सिलेक्शन झाला होता. आणि मग 93 मला पुणे युनिव्हर्सिटीने स्पेशलिस्ट म्हणून नेमला होता, म्हणजे हे जे फिजिकल डायरेक्टर्स असतात जितके कॉलेजेस आहे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर, त्यांना फिजिकल फिटनेस आणि न्यूट्रिशन याच्यावर मला त्यांना शिकवायचा होता, लेक्चर द्यायचा होता, असा ओरिएंटेशन प्रोग्राम होता 2 दिवसाचा. तर मी नाशिकला गेलो होतो KTHM कॉलेजला, तिथं राहिलो. आणि लकीली माझे जे रूम पार्टनर होते ते आपले योग गुरु BK अय्यंगर सर, ते माझे बरोबर होते 2 दिवस. मग आम्ही खूप गप्पा मारले, खूप मजा आली मला,
1: वेगळा अनुभव आला.
0: हा, खूप चांगला अनुभव आला, त्यांची लाईफस्टाईल बघून एकदम म्हणजे वेगळा हे वाटलं त्यांना, म्हणजे चांगला शिकवला, त्यांनाही कळलं की फिजिकल फिटनेस काय असतो, फिजिकल फिटनेसला म्हणजे काय कन्सेप्ट असतात, कारण की तेव्हा त्या काळात फिजिकल फिटनेस म्हणजे इतकं लोकांना काय वाटायचं, मी खूप चांगलं पळतोय म्हणून मी फिट आहे, असं नसतं. मग मी त्यांना सांगितलं की बाबा फिजिकल फिटनेस म्हणजे 3 गोष्टी महत्वाच्या असतात, एक तर तुमचं लंग पॉवर म्हणजे स्टॅमिना, दुसरी तुमची फ्लेक्झिबिलिटी, काय करता, किती फ्लेक्झिबल आहे, लवचिकता, आणि तिसरं तुमचं स्ट्रेंथ. हे 3 गोष्टी असले तर माणूस फिट असतो, एखादा मॅरेथॉन पळत असला तर तो फिट नसू शकतो. तर गेमसाठी हे 3 गोष्टी लागतात, तर हे असं तुम्ही फिट व्हा, तुम्हाला कुठला गेम खेळायचा असेल तर तुम्हाला स्ट्रेंथ पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आणि लंग पॉवर पाहिजे, स्टॅमिना, असं करून. आणि मग काय त्याच्यासाठी न्यूट्रिशन घ्यायला पाहिजे, कुठले एक्सरसाइज करायला पाहिजे, आणि मग इन द मीन टाईम काय झालं की ते बरेच आमचे प्लेअर लोकांना असे स्पोर्ट्स इंजरीज होतात, मग ते स्पोर्ट्स इंजरी झाली तर कसं रिहॅबिलिटेट करायचं त्याला, म्हणजे काय करायला पाहिजे. मग मी थोडासा इंटरेस्ट घ्यायला लागलो स्पोर्ट्स मेडिसिन याच्यात त्याच्यात, फिजिओथेरपी, आणि मग मला एक खूप चांगले हा डॉक्टर पण भेटले, डॉक्टर शारंगपाणी म्हणून होते. तर काही प्रॉब्लेम आला तर मी मुलांना पण त्यांच्याकडे पाठवायचो आणि मी पण जायचो. हळूहळू मला कळायला लागला की बाबा काय असतं, बर्फाचा किती इम्पॉर्टंट रोल आहे स्पोर्ट्स इंजरी मध्ये हे ते. तर मग हळूहळू माझं ते नॉलेज म्हणजे वाढायला लागलं आणि मी ते अप्लाय करायला लागलो. आणि म्हणजे मला कळायला लागला की फिटनेस हे ते, आणि मी फॉलो करायला लागलो. त्याच्यामुळे म्हणजे देवाचा कृपा आहे की अजून मी म्हणजे आता 68 कंप्लीट होऊन आता 69 लागणार आहे 10-12 दिवसात. म्हणजे अजून मी खेळतो, मला कधी गुडघे दुखत नाही काय, म्हणजे अजून काही प्रॉब्लेम नाही आहे, अजून खेळू शकतो. का, कारण की हे सगळं मी फॉलो केला, डॉक्टर शारंगपाणीचाही फॉलो केला आणि जनरल फिटनेसचे जे रूल्स असतात तेही फॉलो केले. म्हणजे मला खेळायचं होतं म्हणून मी स्वतःला फिट ठेवला. तर ते
1: मैदान कुठली तयार नगर मध्ये
0: आता 93 हे झाले. मग मीन टाइम मध्ये काय झालं तर हे सगळं संपलं, मी बरेच मुलं तयार केले. तुम्हाला फक्त साडा कॉलेजची गोष्ट सांगतो की जे पोरं मी तयार केले तर त्यांनी कमीत कमी 10-12 वर्ष ते पुणे युनिव्हर्सिटीचे दरवर्षी चॅम्पियन्स विनर्स असायचे. हो, ते पुण्यालाही मारायचे दरवर्षी. पोरं पुणे युनिव्हर्सिटी खेळले, म्हणजे संजय ढोणे, नंतर मस्के, सत्यम, वैकर, प्रताप परदेशी, सचिन अगरवाल, हे सगळे पोरं म्हणजे युनिव्हर्सिटी खेळले. तर बरेच पोरं निघाले. मग मलाही ते आनंद आणि समाधान वाटला की आपण तयार केलेली टीम आज ते तो चालू आहे, म्हणजे बंद नाही पडला बास्केटबॉल. छान वाटायचं. आणि मग 2000 नंतर इथे सिमेंट कोर्ट झाला बास्केटबॉलला एक. आणि मग काय झालं, माझ्या कंपनीत माझा थोडा प्रमोशन झाला. आणि आधी मला शिफ्ट असायचे तर मी सकाळ संध्याकाळ ऍडजस्ट करायचो खेळायला, पण आता प्रमोशन झाल्यामुळे मला रिस्पॉन्सिबिलिटीज वाढले. आणि मग मला ते जायची वेळ होती 9 वाजता, पण यायची वेळ नव्हती. त्याच्यामुळं मग मला एक 10-12 वर्षा 15 वर्षाचा गॅप पडला. मग मी म्हणजे ग्राउंडवर येऊ शकलो नाही. 13 रिटायर झाल्यानंतर मग मी म्हटलं आता आपण परत हळूहळू सुरुवात करायला
1: पाहिजे.
0: नवी इनिंग, सेकंड इनिंग सुरू झाली. काय केलं मी म्हटलं, आधी तर आता आपण राहायला, मी सपकाळ हॉस्पिटलपाशी गेलो 99 ला. म्हटलं आता सावेडी उपनगरात आपल्याला एक सुद्धा ग्राउंड नाही आहे, आपण एक काहीतरी ग्राउंड बनवायला पाहिजे. म्हटलं आपण बघू, हे जे जॉगिंग ट्रॅक आहे तिथं मेजर दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडलचा जे आपल्या जॉगिंग ट्रॅक आहे तर तिथं आपण एक ग्राउंड बनवू. तर मी एक ऍप्लिकेशन द्यायला म्युन्सिपाल्टीत गेलो. काय झालं नेमकं, तिथं म्युन्सिपाल्टीमध्ये तो माझा एक मित्र होता उबेद शेख, ते भेटला. त्यांनी मला विचारला, अरे वेदपाल सर आप क्या कर रहे इधर. मैं बोला अरे उबेद मेरे को ऐसे ऐसा ग्राउंड बनाने का है तो मैं ऍप्लिकेशन किसको देऊ. तो बोला इधर किधर दे रहे आप ऍप्लिकेशन, इधर आपका कोई नाही सुनने वाला. बोले इधर देऊ भी मत, तुम सीधा जाओ संग्राम भैया. त्यांनी मला ही आयडिया दिला. मग मी काय केलं, एक ऍप्लिकेशन तिथं त्यांना विचारला, ते म्हटलं, ते मला म्हणाला की ते तिथं एक पोस्टाचा हे असतो, तिथं तुम्ही देऊन टाका, ते तुम्हाला एक्नॉलेजमेंट देऊन टाकतील, तुम्ही एक असंच ऍप्लिकेशन लिहा आणि संग्राम भैयांना द्या. मग मी काय केलं, ते त्यांना देऊन टाकलं आणि घरी जाऊन सेम ऍप्लिकेशन लिहिलं, संग्राम भैयांकडे गेलो. आणि भैयांकडे गेलो तर भैयांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं मला असा असा ग्राउंड पाहिजे. मग भैयांचा म्हणजे स्पोर्टसाठी असं आहे की ते मी जसं गेलो आणि त्यांना हे माहीत होतं की मी म्हणजे त्यांच्या वडिलांचे मी क्लासमेट आहे, पण ते मला लगेच म्हटले मी देतो सर तुम्ही काळजी करू नका. मग त्यांनी इमिजिएट 13 लाख रुपये सँक्शन केले आणि ते जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना त्यांना त्यांना सगळी सांगितलं यांना खूप चांगला ग्राउंड बनवून द्या. आणि मला म्हटले की फक्त सर तुम्ही लक्ष द्या, चांगला बनवून घ्या. मग मी ते कॉन्ट्रॅक्टरला हे केलं, कॉन्टॅक्ट केला आणि मी तिथं उभं राहून मग ते ग्राउंड बनवून घेतला. म्हणजे मी 2016 ला ऍप्लिकेशन दिलं, 3 वर्ष लागले. म्हणजे 2019 ला तो ग्राउंड सुरू झाला, म्हणजे तयार झाला. आणि मग पण ते म्हणजे 2019 ला मी बनवून घेतला त्यांच्याकडनं पुरा चांगला ग्राउंड बनवला तो. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टरने पण खूप चांगला ग्राउंड बनवला. एक खूप चांगली फॅसिलिटी तयार झाली, म्हणजे एकदम एकदम चांगला भारी. मग त्या ग्राउंडचा ओपनिंग भैयाने, मग ते आदितीताई तत्कर यांच्या हाताने आणि भैया स्वतः आले होते. मग खूप चांगला म्हणजे कार्यक्रम झाला. आपण तिथं ते ग्राउंड सुरू केला आणि कोविड नंतर मग 2020 पासून आपण तिच्यावर तिकडे मग कोचिंग स्टार्ट केली. मग आता आज घडीला 100-125 मुलं मुली सकाळ संध्याकाळ रोज खेळतात तिथे आणि मी पण रोज स्वतः खेळायला जातो म्हणजे नाही का तिथं चांगली हे झाली चांगली टीम पण तयार होती. आता ज्युनियर नॅशनलचा आमची एक श्रावणी शिंगारे ती खेळून आली असे बरेच प्लेयरना चान्स मिळतं आणि मेन म्हणजे खेळायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं कसं आहे की काही मुलांचे पालक येऊन बसतात तर मी आम्ही नेहमी सांगत असतो त्यांना की तुम्ही असं बसत नका जाऊ इथे येऊन तुमचे मुलं खेळताय ना मग तुम्ही पण राऊंड मारा ना कशाला वेस्ट टाइम वेस्ट करताय. म्हणजे आम्ही म्हणजे नेहमी त्यांना असं प्रोत्साहन देतो की बाबा की त्यांनी पण हा फिटनेस कर तुम्ही इथं नुसतं बसून मोबाईलवर काय करणार तर तुम्ही इथे न बसता बेंचवर तुम्ही राऊंड मारा ना चार राऊंड मारले तर तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे असं. म्हणजे नेहमी जितका फिटनेसचा आपल्याला हे वाढवता येईल कल्चर तर तेवढा म्हणजे आपण प्रयत्न करत असतो की फिटनेस कल्चर वाढावा म्हणून. त्या अनुषंगाने मी मध्ये एक आपला या वर्षाचा जे योगा डे होता ते मोठा योगा डे आपण सेलिब्रेट केला तिथे सगळ्यांना म्हणजे थोडासा अवेअरनेस वाढवण्यासाठी
1: पुढाकार घेतला होता.
0: हो हो म्हणजे मेन ऑर्गनायझर मीच होतो त्याचा आणि भैयाचा ट्रस्ट होता क्रीडा भारती होती नंतर आपली म्युन्सिपाल्टी होती आणि आपल्या डीएसओचा म्हणजे आपला जिल्हा क्रीडा अधिकारीचा ऑफिस होता. आम्ही चौघांनी मिळून पण एवढा मोठा म्हणजे नगरमध्ये पहिल्यांदाच झाला
1: पूर्ण नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं.
0: हो हो खूप चांगला म्हणजे हे झाला होता. नंतर मग बाकी मग आता म्हणजे चालूच आहे असं नाही का खेळासाठी आहे. मी म्हणजे अजून ऍथलेट बास्केटबॉल असं खेळत असतो.
1: ऍथलेटिक्स मध्ये पण प्रौढांच्या म्हणजे
0: मास्टरच्या टुर्नामेंट मध्ये मी जात असतो.
1: त्याच्यात सांगा
0: काही नाही मी 2024 ला गेलो होतो तर ती
1: स्पर्धा
0: याला मीनाताई ठाकरे स्टेडियमला होते नाशिक मध्ये तर तिथं म्हणजे सिल्वर मेडल मला 100 मीटर मध्ये मिळाला आणि 200 आणि 400 मीटर मध्ये मी चौथा आलो होतो. थोडे वर्ण काय मला ते सिंथेटिक ट्रॅक वर 65 ते 70 वर्षाचे गटात
1: म्हणजे वेगळ्या तुम्ही एवढे वयाचे असताना अजून खेळताय आणि
0: असं काही नाही. म्हणजे मी तिकडे गेलो ना तर मी तिकडे बघितलं की 80 वर्षाचे म्हातारे 80 वर्षाचे ते लॉंग जम्प करत होते हडल्स करत होते म्हणजे आपल्याला लाज वाटते. आणि एक एक तर माणूस असा पडला तो 80 वर्षाचा म्हातारा पळता पळता तर त्याला ते उठवायला लागले तर त्यांनी हात नाही लावू दिला. ते म्हटले नका नका मी स्वतः आणि स्वतः उभा राहिला आणि परत पळायला लागला तो. म्हणजे हे सगळं असं बघून आपल्याला वाटतं की आपण फार छोटे वी आर यंग म्हणजे असे प्लेअर येतात. मला एकदम वेगळा जाणवला. फक्त माझा प्रॉब्लेम कसा झाला की मला सिंथेटिक ट्रॅकवर पळायची सवय नव्हती. आपण इथं मातीचे प्रॅक्टिस केली होती मातीचे कोटवरती म्हणून ते थोडासा आपला परफॉर्मन्स हे राहिला. पण त्याच्यात जे पार्टिसिपेशनचा जे आनंद आहे ते एकदम वेगळा असतो. म्हणजे असा वाटतच नाही आपण 65 आणि 70 वर्षाचे झालो म्हणजे इतकं छान वाटतं की बस. हा
1: आणि बास्केटबॉलच्या तुम्ही प्रौढांच्या मास्टरच्या स्पर्धा
0: हा पुण्याकडनं काय नगरला कोणी खेळतच नाही ना माझे प्लेअर. आता माझेच वर्गातले बरेच म्हणजे जे माझे मित्र होते हे ते बरेच तर ते तर बिचारे वर पण गेले नाही का त्याच्यामुळं काय ते टीमच नसती इतके इतके म्हणजे इतके 12 प्लेअरला आणणं 65 ते 70 च्या मध्ये फार अवघड असतं.
1: पुण्याकडनं खेळ
0: हा मग मी पुणेकडनं म्हटलं या वर्षी आपण पुणेकडनं खेळो.
1: तोही आनंद घेतला
0: मग
1: बर काय नवीन काय सांगू इच्छिता सर तुम्ही मला.
0: नाही मला असं फक्त एवढंच सांगायचं आहे. आता कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे की मोबाईल मुळे सगळ्या मुलांचं खूपच नुकसान होते. तर माझी सगळ्या पॅरेंट्सना हेच हे राहीन की मुलांना जितकं होऊ शक्य होईल तित ग्राउंडवरती पाठवा. एक तास रोज खेळायलाच पाहिजे. काही एक तास खेळले मुलं तर काही होत नाही. मी माझे दोन्ही मुलांना रोज एक तास स्विमिंग किंवा गेम्स बास्केटबॉल काही पण खेळवलाय राहिले. आणि माझा मुलगा खूप चांगला मोठा डॉक्टर झालाय सगळं खेळून. म्हणजे तो आता इथं युरोलॉजिस्ट आहे मोठा हॉस्पिटल आहे. आता रोबोटिक सर्जरी करतोय. आमचा सातारकर लोटस हॉस्पिटल आहे हर्षवर्धन तनवर. हा आणि माझी मुलगी पण आता इतकी चांगला ती सगळं न्यूयॉर्कला राहती सगळं NBA प्लेयर्स बरोबर खेळती ती तिचं तिचा इंडिपेंडेंट आहे. म्हणजे असं काही हे नाही आहे की आपण म्हणजे खेळलो एक तास गेला तर अभ्यासात काही फरक पडेल किंवा हे नाही. ते मुलं काहीतरी वेळ काढतातच आणि ते मोबाईलवरच चिटकून राहतात. म्हणून मोबाईल पासून लांब व्हा. पॅरेंट्सला पण सांगेन तुम्ही पण मोबाईल जितकं शक्य असेल कमी आहे. काय मी अजून बघतो ते आमच्या जॉगिंग ट्रॅकला पण असे चक्कर मारत असतात ग्राउंडवरती ते फिरत असतात पण सारखा मोबाईल कानात लागलेला असतं त्यांचे. तर ही सवय थोडासा पॅरेंट्स लोकांनी पण हे बघून त्याचा अवेअरनेस आणून म्हणजे हे चेंज करावे. म्हणजे खरं आम्हाला मनापासून त्रास होतो या गोष्टींचा. मी कधी पण ग्राउंडवर गेलो तर कधी मोबाईल नेत नाही कधीच नाही. घरी ठेवून जातो आणि मग म्हणजे याचं जातं. आणि मुलांनी मला हे पाहिजे ते पाहिजे सगळं ते डिमांड त्यांचे आधी सुरू होतात. म्हणजे क्रिकेट खेळायचं असेल तर मला बॅट पाहिजे, पॅड पाहिजे, शूज पाहिजे. हे न करता तुम्ही आधी खेळायला जा, पहिले हे करा आणि मग तुम्ही म्हणजे नंतर तुम्हाला जे लागतं ते घ्या. पण पॅरा फर्नेलिया जास्ती असतो मुलांचा आणि गेम कमी असतो. तर तसं न करता पॅरेंट्सनी पण याचा हे करायला पाहिजे थोडा की बाबा मुलांना आधी खेळू द्या, घाम काढू द्या. मेन म्हणजे घाम आहे. आता बास्केटबॉलचा गेम मी नेहमी सांगतो की बाबा बास्केटबॉलचा तू किती चांगला प्लेअर झाला तरी 80% बास्केटबॉल इज म्हणजे डिपेंडेंट ऑन युअर स्टॅमिना. तुमचा स्टॅमिना तुमच्यात हे असेल तुम्ही पळालेच नाही तर तुमचे स्किल्स तुम्ही दाखवणार कसे. तुम्ही जर कधी त्या स्पीडनी तुम्हाला पळता आला, त्या जंप मारता आली, तुम्ही फिट असले तर तुमच्या स्किल्सला महत्व आहे. स्किल्स 20% आहे, ठीक आहे. स्किल्स आर इम्पॉर्टंट पण ते कसं आहे की आधी फिटनेस करा. म्हणून आम्ही जेव्हा करायचो तर खूप रगडा द्यायचो त्याला. मी अक्षरशः रगडाच म्हणतो. ते रगडा दिल्याशिवाय प्लेअर तयार होत नाही. तर हे असं आहे. मी आता बघतो की ते आता आपले कॉमनवेल्थ गेम्स झाले तिथे गुलवीर सिंग म्हणून आहे बरं का. तो माझ्या आईचे गावचे जवळचाच आहे पण मला माहितीये की ते तिथं किती गरिबी आहे, किती तो कसं पळत असेल. तिथं काहीच नाहीये फॅसिलिटी. माझ्या आईचा गाव आहे म्हणून मला माहितीये. आईचे गाव पासून ते 18 किलोमीटरवर त्यांचा गाव आहे. तिथं सगळी अशी माती असती असा म्हणजे चालता येत नाही लवकर आपल्याला. अशा मातीमध्ये तो पळत असेल आणि तो 10,000 मीटर मध्ये त्यांनी सिल्वर मारलाय गुलवीर सिंगनी. हा तर असे म्हणजे मुलं निघतात त्याच्याकडे काहीच नसेल, तो बॅरफूट पळत असेल पण इतकं म्हणजे त्यांनी परफॉर्मन्स चांगला दिलाय. तर म्हणजे आपल्यासाठी एक लर्निंग आहे म्हणजे पॅरेंट्ससाठी पण आणि आपल्या स्वतःसाठी पण की बाबी आपण हे न करता की आपण जे मेन गोष्ट आहे त्याच्याकडे फोकस करायला पाहिजे तर तुम्ही नक्की म्हणजे चांगला अचीव्ह करणार याच्यात.
1: बर सर, आज आपल्या समवेत वेदपाल तन्वर सर होते. त्यांनी बास्केटबॉल खेळाचा अनुभव आणि त्यांच्या एकूणच बास्केटबॉल कामगिरी, त्यांनी जी सुरुवातीपासून बालपणापासून जी तपश्चर्या केलेली आहे आणि अजूनही ते बास्केटबॉलचे खेळाडू तयार करीत आहेत, वेळात वेळ काढून स्टुडिओत आलात. धन्यवाद सर तुमचे.
0: खूप खूप धन्यवाद. सगळ्या श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद.
2: नगरकर क्रीडाझीत या शो मध्ये आज आपण ऐकत होता बास्केटबॉल संघटक वेदपाल तन्वर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आजचा शो हा फक्त गाण्याची लय नाहीये, तर आज आपण सफर करणार आहोत अशा एका सुपरस्टारच्या आयुष्याची, जिच्या एका स्मित हास्यावर आणि नजरेवर तब्बल 4-5 दशके संपूर्ण देश फिदा राहिलं, ज्यांना बॉलिवूडची पहिली ड्रीम गर्ल मानलं गेलं. हो, आपण बोलतोय सौंदर्य, अभिनय आणि नृत्यांची खान हेमा मालिनी यांच्याबद्दल, ज्यांना बॉलिवूडची पहिली ड्रीम गर्ल मानलं गेलं. हो, आपण बोलतोय सौंदर्य, अभिनय आणि नृत्याची खान हेमा मालिनी यांच्याबद्दल. पण मंडळी, ज्या हेमाजींना जगभरात इतकं प्रेम मिळालं, त्यांच्या सुरुवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता. सुरुवातीला साऊथ चित्रपटसृष्टीत एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्यांना, तुमच्यात अभिनेत्री बनण्याचे गुण नाही, तुमचा चेहरा कॅमेरासाठी योग्य नाही, असं म्हणून एका चित्रपटातून थेट बाहेर काढलं होतं. पण जिद्द आणि नशिबाची साथ काय असते बघा बरं. 1968 बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांनी सपनों का सौदागर चित्रपटासाठी या साऊथच्या सुंदरीची निवड केली. चित्रपटाच्या रिलीजच्या आधीच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कौल यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि पोस्टरवर हेमाजींचा फोटो छापून खाली एक ऐतिहासिक टॅगलाईन लिहिली होती, राज कपूर्स ड्रीम गर्ल. म्हणजेच चित्रपटाच्या रिलीज आधी एखाद्या नवख्या अभिनेत्रीला ड्रीम गर्ल म्हणून एवढं मोठं प्रमोशन मिळणं ही त्या काळात भारतीय सिनेमाच्या इतिहासातील अभूतपूर्व गोष्ट होती. चित्रपट प्रदर्शित झाला आणि हेमाजींच्या रूपाने बॉलिवूडला त्यांची खरीखुरी सौंदर्य देवता मिळाली. चला तर मग आजच्या या भव्य शोची सुरुवात करूया हेमा मालिनी यांच्या अजरामर आणि मेलोडियन्स गाण्याने. ड्रीम्स गर्ल ह्या चित्रपटातील ड्रीम गर्ल हे गीत, याचे गायक आहे किशोर कुमार आणि गीतकार आहे आनंद बक्षी व संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि अभिनय केला आहे धर्मेंद्र सिंग आणि हेमा मालिनी यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मंडळी, हेमाजींच्या रूपाची आणि अभिनयाची चर्चा तर जगभर होते, पण त्यांची खरी ओळख, त्यांचा आत्मा कशात वसलेला आहे माहिती आहे का? तो आहे त्यांच्या शास्त्रीय नृत्यात. हेमा मालिनी या एक अत्यंत प्रगल्भ भरतनाट्यम, कथक आणि कुच्चीपुडी नर्तिका आहेत. 16 ऑक्टोबर 1948 रोजी तमिळनाडूमध्ये जन्मलेल्या हेमाजींनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून नृत्याचे कडक धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आई जया चक्रवर्ती यांनी हेमाजींच्या नृत्यावर प्रचंड मेहनत घेतली. पुढे त्या बॉलिवूडच्या नंबर 1 अभिनेत्री बनल्या. दिवस रात्र शूटिंगचे प्रचंड व्यस्त शेड्यूल चालू असायचे, तरीही हेमाजींनी रोज सकाळी उठून नृत्यांचे रियाज करणं कधीच सोडलं नाही. हेमाजींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, अभिनय हा माझा व्यवसाय आहे, पण नृत्य ही माझी साधना आहे, माझं पहिलं प्रेम आहे. आज वयाची 70 जास्त वर्ष ओलांडल्यानंतरही जेव्हा त्या स्टेजवर नुपूर म्हणजेच घुंगरू बांधून उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे ते तेज पाहून प्रेक्षक भारावून जातात. चित्रपटामध्ये जेव्हा जेव्हा त्यांच्या नृत्याचे सीन आले, मग तो कुदरत असो, किनारा असो किंवा शास्त्रीय नृत्य असणारे चित्रपट असो, त्यांनी आपल्या अभिजात नृत्याने पडदा उजळून टाकला. चला तर मग हेमाजींच्या याच अप्रतिम नृत्याचे आणि अंदाजाची आठवण करून देणारे हे एक अतिशय सुरेल गाणं ऐकूया. कुदरत या चित्रपटातील तूने ओ रंगीले कैसा जादू किया हे गीत. याचे गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीतकार आहे मजूर सुलतानपुरी व संगीतकार आहेत राहुल देव बर्मन म्हणजेच RD बर्मन आणि अभिनय केला आहे हेमा मालिनी व राजेश खन्ना यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मंडळी, हेमा मालिनी ह्यांचा उल्लेख निघेन आणि शोले चित्रपटातील ती चुलबुली बडबडी बसंती आठवणार नाही हे निव्वळ अशक्य. धन्नो, तागा आणि इन कुत्तों के सामने मत नाचना हा धर्मेंद्र यांचा संवाद ऐकून नाचणारी बसंती या एका पात्राने भारतीय चित्रपटसृष्टीत असा इतिहास रचला की तो आजही कायम आहे. पण मित्रांनो, ही बसंती पडद्यावर हुबेहूब साकारण्यासाठी हेमाजींनी घेतलेली मेहनत भयंकर होती. कर्नाटकातील रामनगरमधील त्या रखरखत्या उन्हात जिथे तापमान 50 अंशाच्या आसपास असायचं, काट्याकुट्यांच्या खराब रस्त्यावर खरोखर तांगा चालवण्याचं शूटिंग करणं अत्यंत धोकादायक होतं. हा जब तक हे जान, हा जब तक हे जान या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा तर अंगावर काटा आणणारा आहे. गाण्याच्या शूटिंग दरम्यान काचेच्या तुकड्यांवर अनवाणी पायाने नाचताना आणि प्रचंड उन्हाने तापलेल्या जमिनीवर चित्रीकरण करताना हेमाजींच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तरीही पेनकिलर्स घेऊन त्यांनी तो कठीण डान्स पूर्ण केला. 70s च्या दशकात जिथे अभिनेत्रींना फक्त ग्लॅमर्स किंवा भावनिक भूमिकेंपुरतं मर्यादित ठेवलं जायचं, जिथे हेमाजींनी सीता और गीता, शोले आणि प्रतिज्ञा यासारख्या चित्रपटातून जबरदस्त कॉमेडी ॲक्शन आणि कठीण स्टंट स्वतः करून दाखवले. त्यांनी सिद्ध केले की एक महिला कलाकारसुद्धा स्वतःच्या हिमतीवर चित्रपट ब्लॉकबस्टर करू शकते. चला तर मग ऐकूया शोले चित्रपटातील हा जब तक हे जान हे गीत. ह्याच्या गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीतकार आहेत आनंद बक्षी. संगीतकार आहे राहुल देव बर्मन म्हणजेच RD बर्मन. अभिनय केला आहे हेमा मालिनी, धर्मेंद्र सिंग आणि अमजद खान यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मंडळी, हिंदी सिनेमाच्या इतिहासात अनेक जोड्या आल्या आणि गेल्या पण. ही मॅन, धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी ह्यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात अशी काही घर करून राहिली की त्याला तोड नाही. तुम हसीन मे जवान या चित्रपटाच्या सेटवर ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली. त्यानंतर शराफत, राजा जानी, सीता और गीता, प्रतिज्ञा, चर्स, आझाद आणि शोले या अशा तब्बल 35 अधिक चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले. यातील बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. पडद्यावरची ही केमिस्ट्री हळूहळू खऱ्या आयुष्यातील प्रेमात बदलली. पडद्यामागे धर्मेंद्रजी शूटिंगच्या वेळी कॅमेरामनला मुद्दाम पैसे देऊन हेमाजींसोबतच्या सीनचे रिटेक घ्यायला सांगायचे. असे अनेक मजेशीर किस्से आज जग जाहीर आहेत. त्या काळातील अनेक मोठे अभिनेते हेमाजींशी लग्न करण्यास उत्सुक होते, पण हेमाजींच्या मनावर फक्त आणि फक्त धर्मेंद्रजींनीच राज्य केलं होतं. सर्व सामाजिक आणि कौटुंबिक अडचणीवर मात करत अखेर या दोघांनी एकत्र जगण्याचा निर्णय घेतला आणि लग्नगाठ बांधली. आज कित्येक दशकानंतरही या जोडीचं नाव निघालं की प्रेमाचा एक वेगळा सुगंध हवेत पसरतो. चला तर मग ऐकूया जुगनू या चित्रपटातील गिर गया झुमका गिरने दो ये गीत. याचे गायक आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर. हे गीतकार आहेत आनंद बक्षी व संगीतकार आहेत सचिन देव बर्मन म्हणजेच SD बर्मन. अभिनय केला आहे धर्मेंद्र सिंग आणि हेमा मालिनी यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळ ही पाण्यासारखी वाहून जाते. आठवणीतील गाणी या शोमध्ये आज आपण हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील ग्लॅमर, नृत्य, संघर्ष, अभिनय आणि प्रेमाचे अनेक सोनेरी पैलू अनुभवले. काळ बदलला, चित्रपटसृष्टीचे स्वरूप बदललं, तंत्रज्ञान बदललं, पण हेमा मालिनी यांचे ते तेज, ती अभिजात भव्यता आणि त्यांचा साधेपणा आजही तसाच कायम आहे. चित्रपटसृष्टीत तब्बल 4-5 दशके अधिराज्य गाजवल्यानंतर त्यांनी केवळ अभिनयावरच थांबणे पसंत केले नाही, त्यांनी दिग्दर्शन केले, निर्मिती केली आणि पुढे जाऊन राजकारणात तसेच समाजसेवेत प्रवेश करून खासदार म्हणूनही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आजच्या नव्या पिढीतील कलाकारांसाठी हेमाजींचा हा संपूर्ण जीवन प्रवास एक प्रचंड मोठा आदर्श आहे. आठवणीतील गाणीमधील आजचा हा ड्रीम गर्ल हेमा मालिनी स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला 90111 23 90 या क्रमांकावर नक्की कळवा. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जाता जाता ऐकूया अंदाज या चित्रपटातील जिंदगी हम सफर हे सुहाना हे गीत. याचे गायक आहेत किशोर कुमार आणि गीतकार आहेत हसरत जयपुरी व संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि अभिनय केला आहे हेमा मालिनी आणि राजेश खन्ना यांनी.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्रीटाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।